गीतबहार चित्रपट संगीत आपण ऐकलं AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आता भावधारा.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9 श्रावण शके 1948. दिनांक

31 जुलै 2026 पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने करूया. राग ललितपंचम.

समर्थ रामदास स्वामींचा अभंग आपण ऐकला. गायक आणि संगीतकार यशवंत देव. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं आणि संगीतकार यशवंत देव. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:30 वाजलेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: संध्याकाळची वेळ झाली आणि आश्रमात प्रार्थनेची तयारी सुरू झाली. आता प्रार्थना सुरू होणार तेवढ्यात रस्त्यावरून एक मिरवणूक आली. त्यात वेगवेगळी वाद्य जोरजोरात वाजत होती. मिरवणुकीत सहभागी असलेले नागरिक मोठ्या आवाजात गाणी गात होते. साहजिकच प्रार्थना सुरू होऊ शकली.

नाही. मिरवणूक दूर गेली तो आवाज शांत झाला आणि प्रार्थना सुरू झाली. एक शिष्य खूप बेचैन होता. त्याला गुरूंनी विचारलं, का रे बाबा तू का बेचैन? तुम्हाला ह्या आवाजामुळे प्रार्थनेमध्ये अडथळा आला, व्यत्यय आला. त्यावर गुरुजी हसले आणि म्हणाले, चला आज आपण एक नवीन धडा शिकूया. असं बघ, आपण प्रार्थनेला सुरुवात करणार तेवढ्यात ती मिरवणूक आली. ती मिरवणूक आली, थोडा वेळ तिथे थांबली आणि निघून गेली. त्या वाद्यांचा आवाज, तो ध्वनी कल्लोळ तुझ्या कानावर पडला, पण तो तुझ्या मनात, तुझ्या मेंदूत तू का जाऊ दिलास? जशी ती मिरवणूक आली तशी गेली, तसा तो आवाज आला आणि गेला. तो आवाज आपल्या मनापर्यंत, आपल्या मेंदूपर्यंत जाऊन द्यायचा की नाही हे तू ठरवायचं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी, अप्रिय प्रसंग हे अपरिहार्य आहेत. ते आपण टाळू शकत नाही, थांबवू शकत नाही. मग त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होऊ द्यायचा की नाही हे आपण ठरवायचं. आणि गुरुजी म्हणाले, आता सगळ्यात महत्वाचा धडा, अशाच प्रकारे संकट, अडचणी, अडथळे हेही तुझ्या आयुष्यात येतील. ते जसे येतील तसे हळूहळू जातील. तू खंबीर राहा, ठाम राहा. ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या मनावर, तुझ्या विचारांवर होऊ देऊ नकोस.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: आणि आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 30 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंदही दोन्ही ठिकाणी तेवढीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 85%, आणि सांताक्रूज वेधशाळेतच पावसाची नोंद 3 मिलीमीटर अशी आहे। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर काही वेळा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारेही वाहतील। कमाल तापमान

0: किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा, संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये दक्षिण गुजरात तसंच उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र, मन्नारचा आखात, सोमालिया आणि ओमानची किनारपट्टी या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. चांगल्या पीक पद्धत उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्व याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा पोट विकार भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले. पुनःप्रसारण 2:05. परिसर सकाळी 6:50. आज या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज भाग 4 सहभाग डॉक्टर जय सामंत. हाच कार्यक्रम 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7 आणि पुन्हा 2:55 ऐसी अक्षरे रसिके पुस्तक यात्रा या मालेत वर्जेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन, या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. 2 प्रायोजित कार्यक्रमास प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखोलास कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर सकाळी 7:40. सकाळी 9 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 81 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 10:20 गांधीवंदना. सकाळी 10:30 नादब्रह्म. नयन घोष यांचं सतारवादन राग गुजरी तोडी. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर. वनिता मंडळ कार्यक्रम 12:00. नवी आणि जुनी कर प्रणाली निवड व आपली जबाबदारी CA रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी बातचीत. आजची रेसिपी उपवासाची इडली. आणि शेवटी प्रसिद्ध गायक महम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात सुनील बर्दापूरकर यांचं गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 अमृता सोनी यांचं गायन राग मधुवंती. युववाणी 5:30 स्वस्थ भारत 6:30 वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15. माझा आवार माझं शिवार 7:30 आज राज्यस्तरीय कृषी प्रसारण. रात्री 8:30 आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे 3 कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आजचा कृषीवाणीचा विषय चांगल्या पीक उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्व.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करून जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकाची आखणी आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर करून जमिनीची सुपीकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन म्हणजेच

0: पद्धती होय. आदर्श पीक पद्धतीचा अवलंब करताना काही बाबींचा प्रामुख्यानं विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचं एकूण क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि साधनसामग्री, स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, वाहतुकीची सोय, मजुरांची उपलब्धता, 2 किंवा 3 पिकं घेण्याची व्यवस्थापन क्षमता, आर्थिक कुवत, स्वतःकडे असलेलं मनुष्यबळ, उपलब्ध शेतीसाठी वेळ, या बाबी महत्वाच्या असून त्याचा अवलंब करणं महत्वाचं आहे. वर्षानुवर्ष जमिनीत तेच पीक घेणं, म्हणजेच कोकण विभागामध्ये भात हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. दुबार पीक पद्धतीमध्ये एकाच जमिनीत वर्षभरात 2 पिकं घेणं, म्हणजे मूग, रब्बी ज्वारी, सोयाबीन, हरभरा, सोयाबीन, गहू. आंतरपीक पद्धतीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं एकाच जमिनीमध्ये एकाच वेळी योग्य अंतरावर पेरणी करणं. मिश्र पीक पद्धतीमध्ये कमीत कमी स्त्रोत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा बदलत्या वातावरणात किमान एकतरी पीक हाती लागावं या उद्देशानं या पद्धतीनं लागवड केली जाते. बहुवार पीक पद्धतीमध्ये एकाच वर्षात एकाच जमिनीतून 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं. बागायती क्षेत्रात वर्षातील 3ही हंगामात पिकं घेतली जातात. केवळ रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असेल तर 2 पिकं घेतली जातात. साखळी पीक पद्धतीमध्ये पहिलं पीक शेतात उभं असताना त्याच्या कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसऱ्या पिकाची लागवड किंवा पेरणी केली जाते. या पद्धतीत पहिल्या पिकामध्ये जो ओलावा असतो त्याचा फायदा दुसऱ्या पिकासाठी होतो. अनेक मजली पीक पद्धती, यामध्ये एकाच जमिनीवर पिकांच्या उंचीनुसार क्रमानं विविध पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत प्रथम जास्त उंची असलेली झाडं, नंतर कमी उंची असलेली पिकं एका क्रमानं लावली जातात. काही पिकांना त्यांच्या लागवडीच्या वेळी कालावधीमध्ये प्रखर उष्णता मानवत नाही, त्यांच्या योग्य वाढीकरता सावलीची गरज असते. अशावेळी वेगवेगळ्या उंचीच्या झाडांच्या केलेल्या लागवडीमुळे अशा झाडांना सावली मिळते. म्हणजेच नारळाच्या बागेमध्ये कोकोसारखी मध्यम उंचीची झाडं लावली जातात आणि त्याखाली कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकं लावली जातात. पीक पद्धतीचे जे फायदे आहेत, तर यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवून पीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून पाण्याची बचत होते. खतांच्या वापरात बचत केल्यामुळे आर्थिक बचत होते. उपलब्ध मजुरांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर होतो. पीक पद्धतीमध्ये कडधान्य किंवा द्विदल पिकं यांचा अवलंब करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यामुळे आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका टाळता येतो. पिकातील फेरबदलामुळे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फायदेशीर ठरतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण चांगल्या पीक उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्व याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. सादर करते रोशन जाधव.
2: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
3: माझा आवार माझं शिवार,
2: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
3: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
2: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
3: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
2: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
3: वेळ, काय बरं माझा आवार माझं शिवारची
2: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका.
3: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.
1: 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
4: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
5: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
6: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काय फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते

0: हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटल्या मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो नाही असं नाही पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत तीही थोडीशी कारणं असू शकतील पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे BP खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो ताटाला लावतो परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील काही कौटुंबिक प्रश्न असतात काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं रेडीमेड दिलं जातं मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं लगेच ती खावंसं वाटणं अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
0: आहे थोडासा आहे नाही असं नाही आहे काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं काहीतरी खावंसं वाटणं थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम नक्कीच आहे
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जी मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
2: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
3: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये.
2: हे
3: आपल्याला मिळालेलं आहे, आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची. ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात
2: द्यायचं,
3: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
2: बरोबर.
3: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असलेली जागतिक लढाई बघतोय.
2: खरंय.
3: आणि विघ्न किती आणतोय, किती विनाश करतोय आपण.
2: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खर तर.
3: पण
2: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
3: दिलंच पाहिजे,
2: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खर तर.
3: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आहे. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
2: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
3: आजचं यावरचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
2: बरोबर.
3: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
2: आहोत.
3: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा,
2: अरे बाबा एवढं
3: कृतज्ञ असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे.
2: अगदी.
3: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
2: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला, जसं हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
3: हेच आहे. आणि हे जर आपण
2: ह्याचं
3: आपण तुच्छतेने ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणावाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावाडे बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मधून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
2: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
3: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
2: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं कुणासाठी पारका होतोय
3: आणि कुणासाठी आहे,
2: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
3: तो विकास काढण्यासाठी एवढं सगळं करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खर तर या शहाणं झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
2: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
3: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं.
2: हे आपलं कर्तव्य आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
4: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. आता ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
5: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका ऋचा झा.
0: अथ वार्ताः। संसदा सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयकं पारितम्। राज्यसभया एतत् विधेयकं ह्यः पारितम्, लोकसभया तु बुधवासरे एव तत् अनुमोदितमासीत्। अस्मिन् विधेयके अनेकानि महत्वपूर्णानि प्रावधानानि अन्तर्भूतानि सन्ति। एतेषु दोषेभ्यः अधिकतमः दशवर्षीयः कारावासः, दशकोटिरूप्यकापर्यन्तः अर्थदण्डः तथा सम्पत्त्यधिग्रहणं सम्मिलितमस्ति। प्रकरणानां शीघ्रनिस्तारणं सुनिश्चितीकर्तुं प्रत्येकस्य राज्यस्य केन्द्रशासितप्रदेशस्य च प्रशासनाय विशेषद्रुतन्यायालयानां स्थापना विधेयके अनिवार्यतया विहिता।

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख.

भारतीय तसेच देशाविदेशातील इतर भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित झालेलं आहे, परंतु मराठीतून इतर भाषांमध्ये त्या मानानं कमी साहित्य अनुवादित झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर कवी वज्रेश ईश्वरलाल सोळंकी यांनी संपादित केलेला हा मराठी कवितेचा कोलाज हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं.

0: मी या कवितांना अनुवादित केलं आहे. कोणत्याही भाषेत साहित्याचा अनुवाद ही कठीण गोष्ट आहे, त्यात कवितेचा अनुवाद तर त्याहूनही कठीण. म्हणूनच आपल्या मनोगतात वज्रेश सोळंकी यांनी लिहिलं आहे की अश्विनी बापट यांनी खूपच सरस मराठी कवितेचा अनुवाद केलेला आहे. जशा त्या मूळ गुजराती भाषेतील आहेत असा संभ्रम पैदा होतो, यातच त्याचं खरं यश आहे. यातच सर्व आलं, कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याखालील त्याची कविता ही मराठीत एका पानावर आहे तर त्याच्याच बाजूच्या पानावर ती गुजरातीत दिलेली आहे, त्यामुळे ते समजून घेऊन वाचणं सुलभ झालेलं आहे. हा द्विभाषिक प्रातिनिधिक संग्रह आहे. आपल्याला गुजराती वाचता किंवा समजून घेता येत नसलं तरीही या अतिशय दर्जेदार अशा 200 मराठी कवितांचा संग्रह स्वतःजवळ कायमस्वरूपी असणं कोणत्याही कवितेच्या रसिकासाठी निश्चितपणे आनंददायी आहे. एक अशोक शिरोडे यांची कविता ऐकवते, लेखणी. मी प्रतीक्षेत कुठून तरी ऐकू यावी लेखणीची कुरकूर नि फडफड पुस्तकांची. आणखी एक कविता ऐकवते, शशिकांत हिंगोलीकर यांची आहे, हे कुठले स्वातंत्र्य या कवितेतली. माझं राष्ट्र घटनात्मक एकसंग असूनही तिथं माणसं एकसंग नाहीत अजूनही. या ओळी मी नमुन्यादाखल देत आहे. राष्ट्र, सरकार, नागरिक, स्वातंत्र्य, जाहिरात, गाव, शिकार, स्त्री नातेसंबंध, कविता, परमेश्वर, जीवन अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व कवितांमधून साधारण दशकातील कवितेचे पडसाद या संग्रहातून स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक कवितेचा अनोखा प्रभाव येथे आहे. प्रत्येक कवितेची स्वतःची वेगळी शैली असते, स्वतःचा शब्दसंग्रह असतो. तथापि या पुस्तकात उदयास येण्याच्या आजच्या मराठी कवींची प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसून येते. अशा आश्वासक शब्दात अश्विनी बापट यांनी अनुवाद करताना जाणवलेल्या गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आहेत. या कविता समकालीन कवींनी लिहिल्या असल्यामुळे मराठी कवितेच्या अनुवादातून गुजराती तसेच मराठी भाषकांना सुद्धा मराठी संस्कृती, आजच्या काळचे प्रश्न, भवताल, घडामोडी, मराठी आणि गुजरातीमध्ये असणारी साम्यस्थळं इत्यादी जाणून घेता येईल. महेश लीला पंडित यांचे अनेक कवींना सामावून घेत कवींच्या फोटोंचं फुलपाखरारूपी बनवलेलं मुखपृष्ठ हेही खूप आकर्षक आहे. मराठी तसेच गुजराती भाषिक कवी आणि रसिक या संग्रहाचं निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: कर्ज मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
3: 7:07 होत आहेत. वेळ प्रादेशिक बातम्यांची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झाले. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
5: पाणी का
4: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन आहे.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ। पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या। आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयकाला काल संसदेनं मंजुरी दिली। लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं। राज्यसभेतही काल या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडलं। देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली। सरकारनं यामध्ये केवळ वरकरणी बदल केल्याची टीका करत यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं फारशा प्रभावी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी काल समाज माध्यमावरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला। विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हितांत रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। लोकसभेत काल वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध विधेयक संमत करण्यात आलं। राज्यसभेनं परवा मंजूर केलेलं हे विधेयक मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात मांडलं। द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी या विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडलं। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत असून आज रात्री ते पुण्यात दाखल होतील। त्यानंतर उद्या 1 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। अमित शाह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करणार आहेत। आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या पदवीप्रदान समारंभात ते काल बोलत होते। यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉ ज्येष्ठराज जोशी यांना मानद DSC आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मानद DLIT पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्ज फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली। मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे। तसंच यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। या व्यतिरिक्त परदेशात होणारी संमेलनं, विद्यार्थी साहित्य संमेलनं या सर्वांसाठी मिळून एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं। साहित्य परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी मसापकडे सोपवला। यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: मला असं वाटतं की 100वं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये यामध्ये मी देखील सहमत आहे। 100 वर्ष या मराठी माणसाने मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे। 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली, कारण ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन होतं। त्याच्या नंतरचं साहित्य संमेलन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं, तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले। आणि राजेश पांड्यांचा आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद 100वा साहित्य संमेलन करतोय, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला आम्ही देणार आहोत.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पाऊस आणि खरीप पेरणीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जुलै महिन्यात पश्चिम घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली. महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटरच्या तुलनेत तब्बल 500 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. 57 वर्षानंतर जुलै महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्याने खरीप पेरणीला मोठा वेग मिळाला. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 90 ते 95% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सुमारे 2,02,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि सोयाबीनची पेरणी समाधानकारक झाली आहे. तर मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पश्चिम व घाटमाता भागात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणातील वाढलेला पाणी

0: टाटा आगामी रब्बी हंगामासाठीही लाभदायक ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे.
1: राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला वेग आला असून 27 जुलै अखेर ऊस वगळता 117.69 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसासह एकंदर 119.36 लाख हेक्टर म्हणजेच 76% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड पूर्ण झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. पीकनिहाय पेरणीमध्ये सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ कापूस मका आणि तूर या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94.15% पाऊस झाला आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारताच्या लवप्रीत सिंगनं 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्यांना आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. त्यानं आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले आहेत. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून काल दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील 700 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना आणि नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
4: गुलाब चंपक बन फुले.
3: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू।

0: स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर.
1: मग
0: काय,
1: स्वतः पासून सुरुवात कर.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. अभिनेत्री मुमताज यांचा जन्म 31 जुलै 1947. धनपतराय श्रीवास्तव ज्यांना आपण सगळे मुंशी प्रेमचंद या नावाने ओळखतो, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, त्यांचा जन्म 31 जुलै 1880. मधाळ स्वरांचे धनी, रसिक हृदयावर राज्य करणारे पार्श्वगायक महम्मद रफी यांचं निधन झालं दिनांक 31 जुलै 1980 या दिवशी. दानशूर उद्योगपती, शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांचं निधन 31 जुलै 1865. आपण ऐकत होतो दिनविशेष.

7 वाजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्हीही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली

0: जाती आहे. यामध्ये सर बीएलओ जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचे काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या बीएलओ ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचं बीएलओ आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहे. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 महिना कुटुंबाने बाहेर गेले, फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व बीएलओ कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती, सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली, त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
0: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाच्या काम आहे, संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असा आम्ही गृहीत धरतो.
0: अच्छा,
1: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपले नाव आहेत का तपासतो, आणि आमच्या यंत्रणामार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही, त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
0: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी? बीएलओ कशा पद्धतीनं

0: या मोहिमेमध्ये काम करतात?
1: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, BLO ला विचारून ठेवा. आणि आमचं BLO घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ECINET च्या मोबाईल ॲप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ BLO म्हणजे BLO कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्रामध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले BLO असा ॲपमध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, BLO इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील, हे बुक करू शकतात, जेणेकरून आपल्याला संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केले नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
0: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
1: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव 2 ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला BLO ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव 2 ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने 2 काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून 2 ठिकाणी असणे, हे असा यादी BLO ला उपलब्ध करून दिलेले आहेत. BLO तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये 2 संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर 2 अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक BLO ना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह BLO कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील 2 ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचं, कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे, दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा 2 ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
0: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
1: 2 पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे 2 प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
0: अच्छा,
1: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझ्या वाईट चुकीच्या लिहिलेले आहेत, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमच्या वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर

0: आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाच्या काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

0: सत्वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही दिमाखात उभी असलेली बिल्डिंग साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामधल्या या बिल्डिंग मध्ये अनेक जणांनी फ्लॅट बुक केलेले आहेत। फक्त साताऱ्यातलेच नाही तर पुणे मुंबई सारख्या शहरांमधूनही लोक साताऱ्यामध्ये घर घेत आहेत आणि याचं कारण काय, सातारा इतकं इतर लोकांना का अट्रॅक्ट करतंय याबद्दलच आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लँडमार्क टॉवर्स मध्ये घर घेतलेले मोहिते सर। नमस्कार मोहिते सर।
3: नमस्कार मॅडम।
2: साताऱ्यातल्या लँडमार्क टॉवर्स मध्ये जो 17 मजली टॉवर आहे तिथे तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता मग साताऱ्यामध्ये घर घेण्याचं कारण काय होतं?
3: येस मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला। सातारा तसं म्हणायला गेलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे। साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कास आहे आणि इतकी सुंदर पर्यटन स्थळ साताऱ्याजवळ असताना आपलंही घर कुठेतरी त्या पर्यटन स्थळांच्या जवळ असावं असा विचार मनामध्ये होता आणि त्या अनुषंगाने मी सर्चिंग करत होतो। माझे नातेवाईक पण साताऱ्यामध्ये राहतात आणि सर्चिंग करत असताना मला या कंगाळकरांच्या 17 मजली टॉवर विषयी माहिती मिळाली। मुंबई पुण्यात राहणारा कुठलाही वर्ग असेल, मी असेल किंवा अनेक लोक असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात की उंच मजली टॉवर असावेत, अम्युनिटीज असाव्यात, स्पेशियस घरं असावीत, डेव्हलपर चांगला असावं आणि बांधकाम चांगल्या प्रकारे असावं आणि वेळेत मिळावं। आणि त्या अनुषंगाने कंगाळकर डेव्हलपर्स हे नाव मला साताऱ्यामध्ये ऐकायला मिळालं। त्यानुसार मी साईट व्हिजिट केल्यावरती हा भव्य आणि दिव्य प्रोजेक्ट साताऱ्यात पहिल्यांदाच होतोय आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतोय।
2: बरोबर।
3: माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं, प्रोजेक्टची माहिती सांगितली गेली आणि एकूणच प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, बांधकामाचं क्वालिटी आणि हे सगळं पाहता आम्ही पाहता क्षणी त्याच्या प्रमाणात पडलो आणि आम्ही डिसाइड केलं की आपलंही घर याच ठिकाणी असावं।
2: आता खरं तर आपण जेव्हा पुणे मुंबईमध्ये राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा टॉवर मध्ये किंवा उंच मजल्यांवर राहण्याची इच्छा असते, पण साताऱ्यामध्ये याचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आपल्या इथे जरी मजले उंच असले तरी कदाचित फ्लॅटची जागा किंवा स्क्वेअर फीट छोटे असतात आणि तिकडे तुम्हाला काही मोठी जागा किंवा ऍम्पल पार्किंग या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या का?
3: डेफिनेटली, म्हणजे ऍज कम्पेअरिंग टू पुणे मुंबई म्हणा किंवा मुंबई बेस्टली, साताऱ्यामध्ये जे कंगाळकर डेव्हलपर्सने जे लँडमार्क बिझनेस सेंटर काढलेलं आहे याचे फ्लॅट्स खूप मोठे आहेत आणि 2 BHK ची साईज जी आहे जी आम्ही घेतलेला आहे त्याची क्षमता मोठी असल्या कारणाने घरामध्ये खूप स्पेस जाणवते आणि ते पार्किंगची सुविधा आहे, पोडियम पार्किंग आहेत, खूप नाविन्यपूर्ण असं, म्हणजे मला ते मुंबई आणि साताऱ्यातला फरक असं सांगताच येणार नाही, म्हणजे ते मुंबई सारखंच आजकाल त्यांनी सगळं केलेलं आहे।
2: वा वा वा मोहिते सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करावा आणि तुमची अशीच भरभराट होत राहावी हीच आमची इच्छा आहे। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।
3: थँक्यू मॅडम।
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
0: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। थोड्याच वेळात सुगम संगीत ऐकूया, भावधारा।
5: PM जय, अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स.

हे गीत रामदास कामत यांनी गायलं होतं. अनंत कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: रात्री ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनची एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी एक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाण कामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नाधोम महानूर यांचं गीत चैत्रल पोद्दार यांनी गायलं होतं आणि संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी. भावधारा आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत अभिषेक नलावडे यांनी गायलं होतं. डॉक्टर प्रभाकर गुणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं प्रणव हरिदास यांनी. आणि याबरोबरच श्रुतय हो भावधारा कार्यक्रम संपला. यानंतर भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत सकाळी 9:30 वाजता. आता 9 वाजलेत. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 81.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: ब्रिटिश काळात पुतळे का उभारले जात? कोणतेही जेते नव्यानं काबीज केलेल्या प्रदेशावर आता आपलं वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी छाती दडपून टाकणाऱ्या टोलेजंग इमारती बांधणं, रस्त्यांना आणि इमारतींना आपल्या लोकांची नावं देणं, रुबाबदार गणवेशातल्या सैनिकांच्या कवायती करणं, अंगरक्षकांच्या गराड्यात फिरणं, जेत्यांच्या राजे राण्यांच्या आगमन प्रस्थानाचे भव्य सोहळे आयोजित करणं, तोफांच्या सलामी देणं, बंदुकांच्या फैरी झाडणं, पदव्या पुरस्कार प्रदान करणं, नवीन कायदे कानून लागू करणं, आपल्या विरोधात उठणारा आवाज कठोरपणे आणि जाहीरपणे दडपून टाकणं इत्यादी इत्यादी अनेक प्रकार करत असतात. जिंकलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मनावर उठता बसता आपलं जेतेपण ठसवण्यासाठी असं करणं कोणाही राज्यकर्त्यांसाठी आवश्यक असतं.

हे केवळ भारतातच झालंय असं नाही, तर इतिहासात विविध टप्प्यांवर सर्व जगातच विविध ठिकाणी जेत्यांनी जिंकलेल्या प्रदेशात धर्मस्थळांचा विध्वंस करणं, त्यांच्या धर्मस्थळांचं आपल्या धर्मस्थळांमध्ये रूपांतर करणं, आपला धर्म जितांवर लादण्याचे प्रयत्न करणं असे प्रकार झालेले आहेत. पराभूतांची प्रतीकं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आपली प्रतीकं स्थापन करणं, आपल्या राजे राण्यांच्या आणि सेना

0: अलंकृत पुतळ्यांची उभारणी करणं हा देखील त्या मनोयुद्धाचाच आणि वर्चस्व प्रदर्शनाचाच एक भाग असतो. आपण देवापेक्षा कमी नाही किंबहुना डेमीगॉड आहोत हे अप्रत्यक्षरित्या सांगण्याचाच हा प्रकार असतो. आजच्या काळातही उंचच उंच पुतळ्यांची आणि भव्य प्रतीकांची उभारणी करण्यामागे हेच कारण असतं.
1: या प्रदेशावर आता आपली सत्ता प्रस्थापित झालेली आहे आणि या प्रदेशातल्या लोकांचं भलंबुरं आता आपल्या हातात आहे हे इथल्या लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी इंग्रजांनी तेच केलं होतं. ज्याप्रमाणे कायद्यात न्याय व्हायला हवा पण तो होताना दिसायलाही हवा. जस्टिस मस्ट नॉट ओनली बी डन बट ऑल्सो बी सीन टू बी डन असं एक वचन आहे. त्याचप्रमाणे जेत्याने जीतांवर राज्य केलंच पाहिजे पण तो जेता आहे राजा आहे हे जाणवूनही दिलं पाहिजे असं साम्राज्यवादी राजकारणात समजलं जात असे. पुतळे उभे करणं हे या आविष्काराचंच एक प्रभावी अंग. व्यापाराच्या उद्देशानं भारतात आलेल्या ब्रिटिशांनी लष्करी बळावर आणि भारतीयांच्या आपापसातल्या दुहीचा फायदा घेत बळकावलेल्या आपल्या देशातही हेच केलं. अगदी आजच्या लोकतांत्रिक राजकारणातही या भावनेचा आविष्कार पाहायला मिळतोच.
0: मद्रास म्हणजे आताचं चेन्नई, इथे ब्रिटिश भारतातला सर्वात पहिला पुतळा उभा करण्यात आला, तो लष्करी गणवेशातल्या ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा. ब्रिटिश काळात कलकत्ता म्हणजे आताचं कोलकाता इथे उभा केलेला दुसरा पुतळाही कॉर्नवॉलिसचाच होता. कॉर्नवॉलिस सारख्या जनरलचे पुतळे उभे करण्यामागे आपल्या लष्करी ताकदीचा प्रभाव इथल्या लोकांवर टाकणे हाच ब्रिटिशांचा हेतू होता. ब्रिटिशांनी स्वीकारलेला हा मार्ग भारतासारख्या देवभोळ्या आणि मूर्तीपूजकांच्या प्रदेशात अधिकच प्रभावी ठरत होता असं म्हणता येईल. मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा उभारल्या गेलेल्या कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला देव मानून त्याला नवस बोलणाऱ्या मुंबईकरांनी ते सिद्धही केलं होतं.
1: कधी काळी मुंबईकरांच्या नवसाला पावणारा हा देव आता इतर 8 ब्रिटिश पुतळ्यांसोबत भाऊदाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर भग्नावस्थेत उभा आहे. कदाचित एकेकाळी मुंबईकरांचे नवस पूर्ण करणाऱ्या ह्या देवाच्या नशिबी आज मात्र भणंगावस्था आलेली आहे. आपल्या कहाणीची सुरुवात ह्या पुतळ्यापासून करूया.
0: चार्ल्स कॉर्नवॉलिस हा मूळचा ब्रिटिश लष्करातला सेनापती, परंतु नंतरच्या काळात त्यानं उत्तम प्रशासक आणि राजकारणी म्हणूनही नाव कमावलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतल्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांचा पराभव होऊनही 1786 साली त्याची ब्रिटिश भारतात कमांडर इन चीफ, बंगाल प्रांताचा गव्हर्नर आणि ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. या पदावर तो 1793 पर्यंत होता. तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धात म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याच्यावर विजय मिळवल्याबद्दल 1792 त्याला मार्क्विस ही पदवी देण्यात आली होती. 1793 कॉर्नवॉलिस इंग्लंडला परत गेला. संपूर्ण भारतभर लष्करी आणि मुलकी सेवा, न्यायिक प्रक्रिया आणि महसूल संकलनासाठी नियम निश्चित करून भारतात ब्रिटिश राजवटीचा प्रशासकीय पाया पक्का करण्याचं श्रेय कॉर्नवॉलिस याला दिलं जातं.
1: जानेवारी 1805 पुन्हा एकदा त्याची भारताचा गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ या पदांवर नियुक्ती करण्यात आली. इंग्लंडहून निघून भारताच्या वाटेवर असतानाच त्याची प्रकृती बिघडली. त्याही परिस्थितीत तो जुलै 1805 मद्रासला पोहोचला. प्रकृती साथ देत नसतानाही कलकत्त्यानजीकच्या सैन्य छावण्यांना भेट देण्यासाठी त्यानं बोटीनं प्रवास सुरू केला आणि त्या प्रवासादरम्यानच उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथं दिनांक 5 ऑक्टोबर 1805 त्याचा मृत्यू झाला.
0: 18व्या आणि 19व्या शतकाच्या संधिकाळात ब्रिटिश सत्तेला भारतीय उपखंडात प्रबळ असा फार कुणी शत्रू उरला नव्हता. बराचसा कारभार स्थिर स्थावर होऊ लागला होता. आता थोडी उसंत मिळू लागली होती आणि त्यातूनच या प्रदेशात आपल्या व्यापारी महत्वाकांक्षेला आव्हान देणारा कुणी शत्रू पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून आपल्या लष्करी ताकदीचं प्रदर्शन करावं आणि तिचा प्रभाव स्थानिक जनतेवर पडावा यासाठी इथे भव्य स्मारकं उभारण्याचं ब्रिटिशांनी ठरवलं. त्यातूनच जनरल कॉर्नवॉलिस सारख्या एका लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा मुंबईत

0: उभारला जाणार होता.
1: कॉर्नवॉलिसची जी 7 स्मारक संपूर्ण ब्रिटिश भारतात उभारण्याचं ईस्ट इंडिया कंपनीने ठरवलं होतं, त्यापैकी एक असलेला हा पुतळा मुंबई प्रांताच्या अर्थात बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत बसवण्याचा निर्णय घेतला. एतद्देशीयांवर प्रभाव टाकण्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेल्या या पुतळ्यांसाठी मुंबईतल्या त्या काळच्या प्रतिष्ठित नागरिकांनी त्या काळातल्या प्रथेप्रमाणे वर्गणीही काढली होती.

अज्ञात मुंबई। श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग, अज्ञात मुंबई। लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ। शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 81. 9:10 झाली आहेत. गीतबहार चित्रपट संगीत.

रजनी मोहिनी दूतिया जीवनी दूर दूर जाऊया धुंद वेड़े होऊया ये

हात हात घेऊनी नाचुनी या गाऊनी, होय होय होय होय, हात हात घेऊनी.

आपल्या हरिणी वीर जरा धरुणी बावरल्या हरिणी वीर जरा धरुणी ये चल करूया प्यार प्यार सजणी।

जिंदगी कुर्बानी हा खेळ नाही करू नको मनमानी या प्रीतीसाठी जिंदगी

0: जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ओए जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ये तल करू या प्यार प्यार सजनी कामिनी दूज या जीवनी सजनी कामिनी दूज या जीवनी दूर दूर जाऊया धुंद वेड़े होऊया ये तल करूया प्यार प्यार
1: सजना मोहना मी तुझी प्रीतना
2: अयो
3: शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, राणी वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, अनिल अरुणी यांचं संगीत होतं आणि चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला.
4: लवकर टिफिन पॅक करा राजू. हाँ? मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
4: कामापासून नाही.
5: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

संजाली यांचं गीत आपण ऐकलं, त्रिनेत्र या चित्रपटातलं हे गीत होतं. प्रद्युम्न शर्मा यांचं संगीत होतं आणि गायक होते स्वप्नील बांदोडकर आणि माधुरी विल्सन.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातलं अण्णासाहेब देऊळगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं भिंगरी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत बाळपळ सुले यांचं होतं आणि गीतरचना जगदीश खेबुडकर. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. या प्रसारणात या नंतर चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत 10 वाजता. आता 9:30 वाजलेत. भावधारा.

सायली गोखले यांची रचना आपण ऐकलीत अपूर्वा गाडगीळ जोशी यांच्या स्वरात. भावधारा या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया साकार बर्वे यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची रचना.

0: सदानंद डबीर यांची रचना आताच आपण ऐकलीत साकार बर्वे यांच्या स्वरात.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे. रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: RBI म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या स्वरात शरद गवांदे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत.
1: एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतलीये. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथं उजळणी होतीये. आपापली बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत दोघ, पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ तंतोतंत

कवी ग्रेस यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत श्रीधर फडके यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 10 वाजत आहेत, प्रसारित करत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांच्या स्वरात बबन या चित्रपटातलं गीत. गीत आहे विनायक पवार यांचं.

वैशाली माळे यांच्या आस्वरात जुगाड या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं बाबासाहेब सौदागर यांचं आणि संगीतकार होते शैलेश धरणगावकर. जुगाड याच चित्रपटातलं आणखीन एक गीत ऐकूया, पुन्हा एकदा वैशाली माळे यांच्या स्वरात.

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात जुगाड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 10:20 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

महात्मा गांधी वारंवार सांगत की स्त्रियांनी भयभीत होऊन राहण्याचं मुळीच कारण नाही. निर्भयतेचं उदाहरण म्हणून आश्रमवासियांना मीराबाईंची गोष्ट त्यांनी एकदा सांगितली होती. मीराबाई एकदा वृंदावनात गेल्या आणि त्यांनी एका साधूचं दार ठोठावलं. साधूनं झोपडीतूनच उत्तर दिलं, मी स्त्रियांकडे कधी पाहत नसतो. मीराबाईंनी त्याला विचारलं, तू कोण आहेस? मी फक्त एकाच पुरुषाला ओळखते आणि तो म्हणजे कृष्ण. हे ऐकून

तो साधू बाहेर आला आणि त्यानं मीराबाईंचे पाय धरले. तो म्हणाला, तुम्ही माझे डोळे उघडलेत आणि एका भयान विवरात पडण्यापासून मला वाचवलं. बापूंबरोबर राहणाऱ्या बहुतेकांनी त्यांच्यापासून निर्भयपणा घेतला होता. वर्ध्याला स्त्रिया अगदी एकीकडे असलेल्या विराण जागी जात असत. रात्री एकट्या दुकट्या हिंडत किंवा अनोळखी माणसातही राहत. मीराबेन त्यांच्यापैकी एक होत्या. एक दिवस बापूंनी त्यांना विचारलं, हजारो माणसात तू एकटी बाई राहतेस याची कुणालाही काळजी वाटत नाही आणि सर्वजण तुझ्यावर एवढा विश्वास ठेवतात, हे कसं? एवढा विश्वास संपादन करण्यासाठी तू केलंयस तरी काय? मी काहीही केलेलं नाही, मीराबेन डोळ्यात आनंद अश्रू येऊन म्हणाल्या. बापू, हे सर्व तुम्ही केलं आहे, तुम्ही, मी काहीच केलेलं नाही. अगं पण मी तर तुला कधीही पक्षपातानं वागवलं नाही आणि हे तुला चांगलं माहिती आहे. तरीसुद्धा बापू, तुम्हीच माझ्यात तो निर्भयपणा निर्माण केलात. लक्षावधी लोकात आपलं जीवन कंठण्याचा निर्भयपणा आहे तो. 1930 सालच्या मीठ सत्याग्रहात खेड्यातील साध्या भोळ्या लोकांनी दाखवलेल्या शौर्याच्या अगणित कथा बापूंच्या कानावर आल्या होत्या. त्या शौर्यात आणि निर्भयपणात खेड्यापाड्यातल्या बायका देखील पुरुषांच्या बरोबरीनं सरसावल्या होत्या. अशाच एका शौर्यकथेनं बापू इतके हेलावून गेले की त्यांनी आपल्या यंग इंडिया पत्रात त्याबद्दल लिहिलं. गेल्या वर्षी महिला जगतात जी प्रचंड जनजागृती झाली ती कितीतरी वीरांगना होत्या. त्यांनी शांतपणे केलेल्या कार्याची, पराक्रमाची गाथा या राष्ट्राला कधीही कळायची नाही. या स्त्रियांनी खेड्यातून केलेल्या कार्याची माहिती वरचेवर हाती येत असते. एका मित्रानं पाठवलेली ही माहिती इथं देत आहे. आणि त्यांनी त्या घटनेची रूपरेषा सांगितली. तिचा तपशील काहीसा असा होता. बालादोंगल हे हजारो भारतीय खेड्यांसारखंच एक खेडं. मिठाच्या सत्याग्रहाच्या दिवसात जवळच्याच एका गावी स्वयंसेवकांचं एक प्रशिक्षण शिबिर भरलं होतं. शिबिरातील बहुतेक स्वयंसेवक तरुण मुलं होती. सरकारनं त्या संघटनेवर बंदी घातलेली होती. शिबिर बेकायदा असल्याचं घोषित करण्यात आलं. त्याच्यावर छापा घालण्यात आला आणि ते मोडून टाकण्यात आलं. मुलांना काळे निळे होईपर्यंत बेदम मार देण्यात आला. काही जणांना तर बेशुद्ध पडेपर्यंत मारलं. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना अटक करण्यात आली. त्यात हाबू नावाचा 12-13 वर्षांचा एक मुलगा होता. बालादोंगल इथल्या एका गरीब विधवेचा तो एकुलता एक मुलगा. बाकीची मुलं पांगली. हाबूला अर्धवट शुद्ध होती. त्याला पोलिसांच्या मोटारीत ढकलत असताना तो निघून जाणाऱ्या मुलांना हळूच म्हणाला, माझ्या खेड्यात जा आणि माझ्यावर काय प्रसंग गुदरला ते आईला सांगा आणि तिला म्हणावं मी पोलिसांना मुळीसुद्धा घाबरलो नाही, त्यांचा मार मी निर्भयपणे सहन केला. ती मुलं बालादोंगलला गेली. त्यांनी हाबूची छोटीशी झोपडी शोधून काढली. हाबूच्या आईला ती मुलं भेटली आणि पोलीस हाबूला घेऊन गेले आहेत असं तिला सांगितलं. हाबू पोलिसांना मुळीच भ्यायला नाही हे देखील त्यांनी आईला सांगितलं. बाकीचा तपशील त्यांनी फार काही सांगितला नाही. हाबूच्या आईनं डोळे विस्फारून ते सर्व ऐकून घेतलं. तिच्या डोळ्यात आसव गोळा झाली. पण लगेच आपलं मन तिनं आवरलं आणि ती म्हणाली, मी तरी काय वेडी बघा, मी का म्हणून रडावं? मातृभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून माझा हाबू तुरुंगात गेला आहे. मी फक्त त्याची आई आहे. मला त्याचा अभिमान वाटायला हवा, रडायचं कशासाठी? आपल्या त्या लहानच्या झोपडीत राहा असा आग्रह तिनं स्वयंसेवकांना केला. ते म्हणाले, तुम्हाला पोलिसांची भीती नाही वाटत? समजा तुम्ही आम्हाला आसरा दिलात हे त्यांना कळलं तर तुम्हाला शिक्षा नाही का देणार ते? त्यावर हाबूची आई हसली. एका गरीब विधवेचं ते काय नुकसान करणार? आणि मलाही तुरुंगात धाडलं तर ते चांगलंच नाही का होणार? हाबू कधीही भ्यायला नाही, मी त्याची आई आहे. निदान त्याच्या इतकी निर्भय तर मलाही बनू द्या. स्वयंसेवक निरुत्तर झाले. हाबू शूर होता यात आश्चर्य ते कोणतं? रात्रंदिवस ती स्वयंसेवकांसाठी स्वयंपाक करायची. ते स्वयंसेवक खेड्यात कार्य करायचे. त्यांच्यापैकी कोणी आजारी पडले तर ती त्यांची शुश्रूषा करायची. जे हताश झाले होते त्यांना धीर द्यायची. अशा प्रकारे आपल्या घरापासून खूप दूर आल्यामुळे आईच्या प्रेमाला तोवर तरी पारखे झालेल्या मुलांची ती खरीखुरी आई बनली. त्या स्वयंसेवकांमध्ये एक दोघे जण पदवीधर आणि एम ए झालेले होते. आपल्या कॉलेज शिक्षणाचा त्यांना अभिमान वाटत होता. पण त्याहूनही जास्त अभिमान त्यांना हाबूच्या त्या निरक्षर आणि गरीब आईच्या साध्या आणि गावंढळ धीटपणाचा वाटत होता. आणि म्हणून ती सर्व मुलं तिला मोठ्या विनयानं आई म्हणून हाक मारायची. बापूंनी एकदा म्हटलं होतं, मला लाभलेलं हे तथाकथित महात्मा पण असंख्य निर्भय स्त्रियांनी केलेल्या

शौर्यामुळे, त्यागामुळे लाभलेला आहे. पुरुषांपेक्षा त्यांची निर्भयता कोणत्याही प्रकारे कमी नाही हे जगाला कधीच कळणार नाही. हे म्हणताना बापूंच्या डोळ्यासमोर हाबूच्या आईसारख्या निर्भय स्त्रिया असतील यात शंकाच नाही.

गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात नयन घोष यांच्या सतारवादनात राग गुजरी तोडी. विलंबित गत तीन तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुतगत ही सुद्धा तीन तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबलासात केली आहे योगेश समसी यांनी. तर ऐकूया नयन घोष यांच्या सतारवादनात राग गुजरी तोडी.

नादब्रह्म या कार्यक्रमात नयन घोष यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग गुजरी तोडी आपण ऐकलं. त्यांना तबला साथ योगेश समसी यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज दुपारी 2:30 सुनील बर्दापूरकर यांचं शास्त्रीय गायन ऐकता येईल, राग शुद्ध सारंग. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 2:30 संध्याकाळच्या सभेत अमृता सोनी यांचं गायन, राग मधुवंती, 5:02. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. 11:05 पुन्हा भेटूया सहज संवाद या कार्यक्रमात.

0: अपनी प्रतिबद्धता दोहराई। आइजोल के सूचना और जनसंपर्क मंत्री पोबी लालछन जोवा ने कहा है कि आकाशवाणी आइजोल ने मिजो पहचान को मजबूत करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। आकाशवाणी आइजोल की हीरक जयंती के अवसर पर अपने संदेश में श्री लालछन जोवा ने कहा कि 1966 में अपनी स्थापना के बाद से इस स्टेशन ने मिजो भाषा, संस्कृति, रीति रिवाजों और परम्पराओं के संरक्षण तथा संवर्धन में महत्वपूर्ण योगदान दिया है। अपने संदेश में आकाशवाणी के महानिदेशक राजीव कुमार जैन ने कहा कि बदलते समय में भी आकाशवाणी आइजोल मिजोरम के लोगों के लिए सूचना का एक विश्वसनीय स्रोत और मार्गदर्शक बना हुआ है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 11:05 झालेली आहेत। सहज संवाद सहज संवाद श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश शडावतकर। मनाच्या तारा झुळतात तेव्हा संवाद सुरू होतो आणि त्या तारा झंकारू लागतात तेव्हा तो सहज संवाद होतो। श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
3: सहज संवाद।
1: श्रोतेहो, आजचं सहज संवाद म्हणजे खरोखरच अगदी सहज आणि सुचेल तसा संवाद आहे। म्हणजे मनमोकळ्या गप्पाच म्हणा ना, कारण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, अनेक घटना घडत असतात, त्याबद्दल आपल्याला कळतं किंवा त्याविषयी आपण वाचतो, पाहतो, नकळतपणे आपलं कुतूहल जागं होतं। प्रत्येक दिवसाचे काही दिनविशेषसुद्धा असतात, ते लक्षात आले तरी आपल्या आठवणी आणि भावना विशेषत्वाने जाग्या होतात। आणि हे जग, हे जगणं किती छान आहे याची खूण पटते, मन कृतज्ञतेने भरून जातं।

आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

खरंच मंडळी हे जीवन सुंदर आहे आणि सुरेल सुद्धा आहे, कारण हे गाणारे जे कलाकार आहेत, लिहिणारे कवी आहेत आणि त्या शब्दांना संगीत देणारे संगीतकार आहेत, या प्रतिभावंतांमुळे आपलं जगणं आपलं जीवन सुंदर आणि सुरेल होऊन जातं. हिंदी सिनेसृष्टीचे तानसेन असा ज्यांचा गौरव केला जातो ते मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन आहे. खरं तर रफी साहेबांसारख्या प्रतिभावान कलाकारांची स्मृती ही चिरंतन असते आणि त्यांच्या गाण्यांमधून ती केव्हाही कुठेही खरं तर रोजच आपल्याला त्यांची आठवण करून देत असते. असंख्य गाण्यांमधून रसिकांना भरभरून आनंद देणारे रफी साहेब एक व्यक्ती म्हणून सुद्धा किती मोठे होते, श्रेष्ठ होते, यासंबंधीचे अनेक किस्सेही आहेत. तर आजच्या सहसंवादमध्ये त्यांनी गायलेली काही गाणी अर्थात मराठी गाणी आणि त्यासोबत त्यांच्या काही रंजक आठवणींना उजाळा देऊयात.

संगीताच्या छंदानी खरोखरच मोहम्मद रफींना अगदी सुरुवातीपासूनच अगदी लहान वयापासून पिसं लावलेलं होतं आणि त्यांच्या घरामध्ये तसं संगीताचं वातावरण नव्हतं, पण त्यांची संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांचे एक भाऊ बिन मोहम्मद यांनी रीतसर तालमीसाठी त्यांना उस्तादजींकडे पाठवलं आणि संगीतामध्ये बघता बघता मोहम्मद रफी माहिर झाले. गाण्याची उपजत आवड त्यांच्यामध्ये होतीच आणि लहानपणी त्यांना फिकू असं म्हणायचे. याचं कारण एक फकीर त्यांच्या गल्लीमध्ये यायचा आणि तो गाणी गायचा, त्या फकीराची हुबेहूब नक्कल मोहम्मद रफी करायचे आणि म्हणून त्यांना फिकू असं लहानपणी म्हटलं जायचं. किराणा घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली आणि सुगम गाण्याची तर आवड होतीच. त्या काळातले दिग्गज गायक सैगल हे त्यांचे एक आदर्श होते आणि सैगलांचा एका ठिकाणी कार्यक्रम असताना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला थोडा विलंब होणार होता आणि म्हणून वेळ भरून काढण्यासाठी म्हणून मोहम्मद रफी यांना गाण्यासाठी आयोजकांनी विनंती केली आणि अचानकपणे आलेल्या या संधीचं मोहम्मद रफींनी अक्षरशः सोनं केलं. अप्रतिम गायन त्यांनी सादर केलं, इतकं अप्रतिम की खुद्द सैगलांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी त्याच ठिकाणी भविष्यवाणी वर्तवली की हा मुलगा पुढे नक्कीच एक मोठा गायक होणार आणि हा आशीर्वाद खरा ठरला.

सैगलांच्या या कार्यक्रमामध्ये त्या काळातले संगीतकार श्यामसुंदर हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांना देखील मोहम्मद रफींच्या गाण्याची भुरळ पडली. त्यांना ते गाणं विलक्षण आवडलं आणि त्यांनी रफी साहेबांना बोलावून घेतलं. त्यावेळेस चित्रपटांचं एक केंद्र लाहोर या ठिकाणी सुद्धा होतं आणि तिथे त्यांनी मोहम्मद रफींना सर्वप्रथम पार्श्वगायनाची संधी दिली. मोहम्मद रफींचं नाव हळूहळू व्हायला लागलं आणि पुढे ते मुंबईला आले. मुंबईमध्ये चाळीमध्ये एका त्यांचं वास्तव्य होतं, एका छोट्याशा खोलीमध्ये ते राहत आणि मग तिथे आपल्या गाण्याच्या रियाजाचा इतरांना त्रास व्हायला नको म्हणून ते समुद्रकिनाऱ्यावरती जायचे आणि त्या ठिकाणी आपल्या गाण्याचा रियाज करायचे. योगायोग असा की त्या समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळच गायिका सुरैया यांचं निवासस्थान होतं आणि त्यांच्या कानावर ते गाणं नेहमी पडायचं. मोहम्मद रफींच्या रियाजाचा त्यांना आवाज यायचा आणि त्यांना कुतूहल जागा झालं की हा कोण इतका छान गाणारा. आणि म्हणून एकदा सहज त्यांनी बघितलं तेव्हा ते मोहम्मद रफी होते. त्यांची थोडीशी ओळख चित्रपटसृष्टीमध्ये असल्यामुळे होती आणि मग त्यांनी मोहम्मद रफींना सांगितलं की तू या ठिकाणी रियाज करण्यापेक्षा तू माझ्या घरी येऊन का रियाज करत नाहीस. आणि मग खुद्द सुरैयाजींनी त्यांना त्यांच्या घरामध्ये बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांचा गाण्याचा रियाज सुरू झाला.

दैवदत्त आवाजाची देणगी आणि त्याला रियाजाची जोड, त्यामुळे मोहम्मद रफी यांचं गाणं दिवसागणिक परिपक्व होत गेलं. बघता बघता त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला आणि चित्रपट गीतं गाण्यासाठी त्यांना अनेक संगीतकारांकडून आमंत्रण येऊ लागली. श्रोतेव, आपण मोहम्मद रफी यांचा जर फोटो पाहिला ना, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न, निरागस, निर्मळ असं हास्य आपल्याला दिसून येतं आणि त्यांचं हे हासू बरंच काही सांगून जातं.

म्हणजे या थोर कलावंतातलं जे माणूस पण आहे ते माणूस पण त्यांच्या त्या हसण्यामधून प्रतिबिंबित होतं आणि मग मला त्यांचं हे गाणं नेहमी आठवतं.

रफी साहेबांनी खरोखर एक गायक म्हणून आणि एक माणूस म्हणून जो ठसा रसिकांच्या मनावर उमटवलेला आहे ना, तो अमीट असाच आहे. आज इतक्या वर्षानंतरही त्यांची गाणी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खरोखर आपलं मन भारावून जातं. रफीसाहेब एक दिलदार आणि दानशूर अशी व्यक्ती होते. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पैसा यायला लागला, पण तरीसुद्धा त्यांनी ही दिलदारी कधीच सोडली नाही. किंबहुना एखादा गरजू याचक जर समोर आला तर खिशात हात घालून जेवढी रक्कम हाताला येईल तेवढी ते त्याला देऊन टाकायचे.

संगीतकार नौशाद साहेबांनी एकदा त्यांना त्यावरून टोकलं, क्या हो निदान पैसे देताना मोजून तरी देत जा. त्यावर रफी साहेब म्हणाले, नौशादजी मला अल्लाह ताला पैसे देताना मोजून दिलेले नाही आहेत, तर मी ते एखाद्या गरजू व्यक्तीला देताना कशाला मोजून देऊ. एवढा मनाचं मोठेपणा. एका निराधार महिलेला एक व्यक्ती अज्ञात राहून आर्थिक सहाय्य करत होती. दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्या महिलेला ते पाठवत. एक दिवस अचानक मनी ऑर्डर येण्याचं थांबलं. त्या महिलेने पोस्टामध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की मनी ऑर्डर पाठवणाऱ्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद रफी.

श्रोतेहो, सहज संवाद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सहज संवाद. मंडळी, आपल्या आकाशवाणीचा शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि 100वं साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. तसंच मुंबापुरीची वाहतूक आणि वीज व्यवस्था सांभाळणारी BST ही सुद्धा आपली शताब्दी साजरी करते आहे. महाराष्ट्रातल्या आणखी एका महत्त्वाच्या ऐतिहासिक संस्थेचं सुद्धा शताब्दी वर्ष आहे. धुळ्याची V.K. राजवाडे संशोधन मंडळ ही ती संस्था. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेली दुर्मिळ अशी ऐतिहासिक कागदपत्र, पुस्तकं, शिलालेख, मूर्ती आणि दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा मोठा संग्रह या संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातल्या वरसई गावात जन्मलेले विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे इतिहास संशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि समाजसुधारकसुद्धा होते. ज्ञानार्जनाची ओढ असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील आणि मग माझे ग्रंथ वाचतील. परकीय भाषेत मी लिहिणार नाही. राजवाड्यांचा अशा प्रकारचा मराठी बाणा होता, इतकं त्यांचं भाषेवर प्रेम होतं. आणि मूळचे कोकणातले, पुण्या मुंबईत शिकलेले राजवाडे हे धुळ्याला कसे गेले, तर धुळ्यातल्या एका संस्थेनं त्यांच्या संशोधनामध्ये रस दाखवला आणि म्हणून पुण्याच्या गजबजाटापासून दूर शांततेमध्ये काम करावं या हेतूने राजवाडे त्या ठिकाणी गेले आणि आपली सगळी कागदपत्रं, ग्रंथ त्यांनी आपल्या सोबत नेले. दुर्दैवानं फार काळ त्यांना तिथे मिळालं नाही, पण त्यांचे सहकारी, त्यांचे हितचिंतक आणि त्यांच्या कार्याचं महत्त्व ओळखणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याच नावाने ही संस्था तिथे उभारली आणि आज ही संस्था 100 वर्षांनंतरसुद्धा संशोधकांसाठी एक प्रेरणास्थान आहे. या संस्थेतर्फे आज मुंबईत नेहरू सेंटर इथं एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वेळ आहे सायंकाळी 4 वाजताची.

सो तो ग्राहकाला राजा म्हणतात खरंय, पण हा राजा जागा असणं, जागरूक असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलाही व्यवहार करत असताना त्या व्यवहाराची पावती घेणं ही अगदी एक मूलभूत महत्त्वाची गोष्ट आहे. व्यवहारामध्ये अनेकदा फसवणूक होते आणि अशा वेळी त्याविरुद्ध दाद मागायला हवी. या कामी ग्राहक आयोग फार निर्णायक भूमिका बजावतो. मध्यंतरी एका ग्राहकाने ऑनलाईनवरून आयफोन मागवला आणि त्याच्या घरी पार्सल आलं, त्यामध्ये काय निघावं? अहो, दाढी वाढवण्याचं तेल. म्हणजे अक्षरशः बिनपाण्यानेच नाही का. पण त्या ग्राहकाने वितरण कंपनीकडे तक्रार केली, अनेकदा तक्रार केली, त्यांनी हात वर केले, तेव्हा मग त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. सेवेतल्या त्रुटी आणि अयोग्य व्यापार पद्धतींचा ठपका ठेवून आयोगाने वितरण कंपनी आणि विक्रेता या दोघांनाही जबाबदार धरलं आणि ग्राहकाने आयफोनसाठी जी रक्कम भरलेली होती ती संपूर्ण रक्कम, त्या जोडीला कायदेशीर लढाईसाठी त्याला आलेला खर्च आणि त्याला या सगळ्या प्रकारामुळे झालेला मानसिक त्रास यासाठी 1,80,000 रुपये भरपाई रक्कम देण्याचा आदेश या ग्राहक आयोगाने दिला. म्हणून म्हणतो, ग्राहक राजा, जागा रहा.

श्रोतेहो, आपल्या आषाढी वारीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. म्हणजे एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी भेट दिलेलं ठिकाण म्हणून पंढरपूरची नोंद झाली आहे. सुमारे 32 लाख वारकऱ्यांनी यंदा पंढरपूरला भेट दिली आणि हा एक उच्चांकच म्हणता येईल. वारकरी मंडळी परतीच्या वाटेवर आहेत, ही वाट जरा जडच वाटते, नाही का? म्हणजे जातानाचा उत्साह आनंद परतीच्या वाटेवर आठवतो, पण पावलं जरा जडावलेली असतात. अर्थात यामध्ये पुढच्या वारीचं आमंत्रणसुद्धा असतं. किती युगे ऐसा उभा विटेवरी, किती युगे ऐसा उभा विटेवरी, मन माझे धावे तुझ्या वाटेवरी, असं वारकरी म्हणतात. किती युगे ऐसा उभा विटेवरी, मन माझे धावे तुझ्या वाटेवरी, रूप तुझे देवा साठवाया डोळा, चंद्रभागे तिरी मांडीला सोहळा. आणि मग त्याला सांगतात, कृपा करी आता राया मजवरी, कृपा करी आता राया मजवरी, वाट परतीची जड झाली उरी, वाट परतीची जड झाली उरी.

सामाजिक एकतेचा संदेश नकळतपणे देतो. गेल्या काही वर्षांपासून आषाढीच्या भक्तिमय वातावरणामध्ये काश्मीरच्या शमीमा अख्तर या युवा गायिकेचं नाव नेहमी आपल्या कानावर येतं. शमीमाने संतांचे मराठी अभंग अभ्यासले आणि ते पाठ केले. हे अभंग तिच्या सुमधूर आवाजात सादर करून ती विश्वशांतीचा संदेश देते.

तोषोने मज़ द्यावे पसा।

त्यांच्या आवाजातलं पसायदान आपण नेहमी ऐकतो तेव्हा एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते. पण शमीमानी हे जे पसायदान गायलेलं आहे किंवा तिने गायलेले संतांचे अभंग जर आपण ऐकले तर तोच समर्पण भाव आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि हेच आपल्या संस्कृतीचं खरं सामर्थ्य आहे असं म्हणता येईल, नाही का? श्रोते, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दिनेश अडावतकर आपला निरोप घेतो. नमस्कार. सहज संवाद. सहज संवाद दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 अवश्य ऐका. सहज संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार रसिका मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ॲक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ॲक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना तेव्हा मेंदूतील सेरोटेनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिवर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे

యగ బసల యాయేడాలా నకాత చేడు త్యా కోడాలా త్యా కోడాలా.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सचं असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्यात 3 स्लॅब होते, 10, 20, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन्सचे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण आता नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि हे वजावटी वगैरे काढून टाकल्या. असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे?
1: प्रमुख फरक हाच आहे की आता जसं मी सांगितलं, तर पहिले की 3 स्लॅब होते फक्त, 5, 10, 20% आणि आता अगदी 5, 10, 15, 20, 25, 30 असे वेगवेगळे स्लॅब आहे. आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे, म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा, तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅबमध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे, म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे, ATC, ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट, हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
0: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
1: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा, म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी, हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले, टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण, तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी,

0: म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात अकाउंट नंबर वगैरे ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे म्हणजे सेव्हिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी करप्रणाली.
1: हा, अगदी छान. हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमची कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्या गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची, किंवा LIC वगैरे जसे असेल जिथे कुठे गुंतवणूक केलेले असायचे त्याचे सगळे हाते सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाही आहे, हे खरंच आनंदाची बाब आहे.
0: हा, 2020 पासूनच हे करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल, आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागेल.
1: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
0: करू शकता.
1: शकता
0: जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुमचं तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
1: मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
0: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC विविध डिडक्शन्स होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाउसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याची तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPS ला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन, एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं, जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPS ला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाउसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज, विमा, PPF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
0: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही, ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
1: जितकं उत्पन्न असेल
0: ते उत्पन्नाची स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
1: मग मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
0: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालीपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं जे व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विदिन ड्यू डेट, ज्या ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायचं असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही.

0: तरीही तुम जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्ट मध्ये.
1: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक नकळत होत असतात, किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
0: सध्या सगळ्यात पहिले म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्समध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
0: बरोबर,
1: अगदी. मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
0: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं, म्हणजे जसं की तुमचं LIC नाहीये, हाउसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं की ज्यांनी तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हेजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
1: मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या वगैरे, ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात, पण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे, पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली टॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही, किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल की म्हणजे महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
0: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावाने काय बिझनेस आहे, त्याच्यात किती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत म्हणजे ही तर तशीच कमी आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो फक्त OTP देणं याच्याशिवाय आणि ते सही करतात त्याच्याशिवाय त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या तुम्ही कशावर सही करताय, ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही पण थोड्या

0: थोडा तरी तुम्ही
1: प्रयत्न
0: त्याचं
1: करायला हवा.
0: प्रयत्न करा, नवऱ्याला विचारा माझ्या नव्याने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते, आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नावाने काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, काय काहीच माहिती नसतं. तर ती अगदी गरजेची बाब आहे, तुम्ही सगळं माहिती समजून घेणं, आणि सगळं नवऱ्यांनी पण ते सगळं एका ठिकाणी लिहून सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
1: अगदी अगदी खरंचच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्वाची आहे. मॅडम, आता तुम्ही इतक्या छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे, टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी. पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही किंवा त्यांना काहीतरी किंतु परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा. तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
0: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल. म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाउसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील. जर ते इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल, तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
1: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना तितकंच
0: अगदी
1: कर
0: मीच,
1: भरावा
0: आणि
1: लागतो.
0: जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे. म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही, तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही, पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसार, आणि 24-25च्या वरती गेल्यावर तुमचा टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाही आहे, आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतंच आहे, आणि NPSचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
1: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे, त्याचा आपण त्या सवलतीचा, त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम, आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
0: जसं मी आता सांगितलं की तुम्ही AIS मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचा बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल, आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या AIS शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्समध्ये सगळे डील

0: करतात. तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेडखाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं, त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
1: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
0: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
1: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो.
0: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
1: मॅडम जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे ITR भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
0: तसं आता आपण जसं सांगितलं पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही FD केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे AIS वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
1: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची CA रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो आता चातुर्मासही सुरू झाला आहे, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊसूद इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

0: मैत्रिणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचे लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.
1: Hey.

तानसेन, संगीत सम्राट तानसेन, अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी. भारतीय संगीत सृष्टीत अनेक गायक होऊन गेले, पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

0: अतिशय तरल मखमली जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह. त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता. तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्या सोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदाकी आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना ऐकायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते. जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.
1: महल उदास और गलियां सुनी चुप चुप.

त्यांनी नौशादजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओ पी नय्यर, रवीजी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीनं ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या विराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्पमाला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळीने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. अरे हे दुःखी जीवा बेकरार हो नको. आहा, खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचे सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली, तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट, आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल, आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाय. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून

गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहिती आहे कुठलं आहे?

सुंदर असं हे गीत गीतकार वंदना विटणकर यांची सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का, बालगीते हे गायली आहेत. आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलान हसा, हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारे हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

ने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपटसृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अगपोरी संभाले दर्याला तुफान आयलंय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000+ गाणी गायलेली आहेत. त्याचप्रमाणे 2001 त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणारं अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा नको गाडी घोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा. अतिशय सुंदर ही रचना. गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो. अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे.

0: दे धीर थोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा.
1: मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा. आणि झालंही तसंच. 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते. सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं. ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो. जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील. मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही. त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत. मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत.

मैत्रिणींनो, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणारं आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात. मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं आहे, तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदुत्वन बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उषा मंगेशकर यांच्या स्वरात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार आहेत सुहासचंद्र कुलकर्णी.

अनुराधा पौडवाल आणि येसुदास यांच्या स्वरात नणन भाऊजे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अशोक पत्की.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केपूडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी

आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर, विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा, अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि

0: बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब, विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मोसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना, अर्चना दिनेश यांच्या स्वरात.

कवी मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अर्चना दिनेश यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची रचना श्रीहरी वझे यांच्या स्वरात.

दीप्ती आंबेकर यांच्या स्वरात सरोज जोशी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख.
1: भारतीय तसेच देशाविदेशातील इतर भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित झालेलं आहे, परंतु मराठीतून इतर भाषांमध्ये त्या मानानं कमी साहित्य अनुवादित झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर कवी वज्रेश ईश्वरलाल सोळंकी यांनी संपादित केलेला हा मराठी कवितेचा कोलाज हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकामध्ये साधारण 200 कवींच्या 200 कविता वज्रेश सोळंकी यांनी निवडल्या आहेत आणि अश्विनी बापट यांनी या कवितांना अनुवादित केलं आहे. कोणत्याही भाषेत साहित्याचा अनुवाद ही कठीण गोष्ट आहे, त्यात कवितेचा अनुवाद तर त्याहूनही कठीण. म्हणूनच आपल्या मनोगतात वज्रेश सोळंकी यांनी लिहिलं आहे की अश्विनी बापट यांनी खूपच सरस मराठी कवितेचा अनुवाद केलेला आहे. जशा त्या मूळ गुजराती भाषेतील आहेत असा संभ्रम पैदा होतो, यातच त्याचं खरं यश आहे. यातच सर्व आलं, कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याखालील त्याची कविता ही मराठीत एका पानावर आहे तर त्याच्याच बाजूच्या पानावर ती गुजरातीत दिलेली आहे, त्यामुळे ते समजून घेऊन वाचणं सुलभ झालेलं आहे. हा द्विभाषिक प्रातिनिधिक संग्रह आहे. आपल्याला गुजराती वाचता किंवा समजून घेता येत नसलं तरीही या अतिशय दर्जेदार अशा 200 मराठी कवितांचा संग्रह स्वतःजवळ कायमस्वरूपी असणं कोणत्याही कवितेच्या रसिकासाठी निश्चितपणे आनंददायी आहे. एक अशोक शिरोडे यांची कविता ऐकवते, लेखणी. मी प्रतीक्षेत कुठून तरी ऐकू यावी लेखणीची कुरकूर नि फडफड पुस्तकांची. आणखी एक कविता ऐकवते शशिकांत हिंगोलीकर यांची आहे, हे कुठले स्वातंत्र्य या कवितेतली. माझं राष्ट्र घटनात्मक एकसंघ असूनही तिथं माणसं एकसंघ नाहीत अजूनही. या ओळी मी नमुन्यादाखल देत आहे. राष्ट्र, सरकार, नागरिक, स्वातंत्र्य, जाहिरात, गाव, शिकार, स्त्री नातेसंबंध, कविता, परमेश्वर, जीवन अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व कवितांमधून साधारण दशकातील कवितेचे पडसाद या संग्रहातून स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक कवितेचा अनोखा प्रभाव येथे आहे. प्रत्येक कवितेची स्वतःची वेगळी शैली असते, स्वतःचा शब्दसंग्रह असतो. तथापि या पुस्तकात उदयास येण्याच्या आजच्या मराठी कवींची प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसून येते अशा आश्वासक शब्दात अश्विनी बापट यांनी अनुवाद करताना जाणवलेल्या गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आहेत. या कविता समकालीन कवींनी लिहिल्या असल्यामुळे मराठी कवितेच्या अनुवादातून गुजराती तसेच मराठी भाषकांना सुद्धा मराठी संस्कृती, आजच्या काळचे प्रश्न, भवताल, घडामोडी, मराठी आणि गुजरातीमध्ये असणारी साम्यस्थळं इत्यादी जाणून घेता येईल. महेश लीला पंडित यांचे अनेक कवींना सामावून घेत कवींच्या फोटोंचं फुलपाखरारूपी बनवलेलं मुखपृष्ठ हेही खूप आकर्षक आहे. मराठी तसेच गुजराती भाषिक कवी आणि रसिक या संग्रहाचं निश्चितपणे स्वागत करतील.
0: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे चांगल्या पीक उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्त्व. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करून जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकाची आखणी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर करून जमिनीची सुपीकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन म्हणजेच पीक पद्धती होय. आदर्श पीक पद्धतीचा अवलंब करताना काही बाबींचा प्रामुख्यानं विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचं एकूण क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि साधनसामग्री, स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, वाहतुकीची सोय, मजुरांची उपलब्धता, 2 किंवा 3 पिकं घेण्याची व्यवस्थापन क्षमता, आर्थिक कुवत, स्वतःकडे असलेलं मनुष्यबळ, उपलब्ध शेतीसाठी वेळ या बाबी महत्त्वाच्या असून त्याचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे. वर्षानुवर्ष जमिनीत तेच पीक घेणं म्हणजेच कोकण विभागामध्ये भात हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. दुबार पीक पद्धतीमध्ये एकाच जमिनीत वर्षभरात 2 पिकं घेणं म्हणजे मूग, रब्बी ज्वारी, सोयाबीन, हरभरा, सोयाबीन, गहू. आंतरपीक पद्धतीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं एकाच जमिनीमध्ये एकाच वेळी योग्य अंतरावर पेरणी करणं. मिश्र पीक पद्धतीमध्ये कमीत कमी स्रोत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा बदलत्या वातावरणात किमान एकतरी पीक हाती लागावं या उद्देशानं या पद्धतीनं लागवड केली जाते. बहुवार पीक पद्धतीमध्ये एकाच वर्षात एकाच जमिनीतून 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं. बागायती क्षेत्रात वर्षातील 3ही हंगामात पिकं घेतली जातात. केवळ रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असेल तर 2 पिकं घेतली जातात. साखळी पीक पद्धतीमध्ये पहिलं पीक शेतात उभं असताना त्याच्या कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसऱ्या पिकाची लागवड किंवा पेरणी केली जाते. या पद्धतीत पहिल्या पिकामध्ये जो ओलावा असतो त्याचा फायदा दुसऱ्या पिकासाठी होतो. अनेक मजली पीक पद्धती यामध्ये एकाच जमिनीवर पिकांच्या उंचीनुसार क्रमानं विविध पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत प्रथम जास्त उंची असलेली झाडं, नंतर कमी उंची असलेली पिकं एका क्रमानं लावली जातात. काही पिकांना त्यांच्या लागवडीच्या वेळी कालावधीमध्ये प्रखर उष्णता मानवत नाही, त्यांच्या योग्य वाढीकरता सावलीची गरज असते. अशावेळी वेगवेगळ्या उंचीच्या झाडांच्या केलेल्या लागवडीमुळे अशा झाडांना सावली मिळते. म्हणजेच नारळाच्या बागेमध्ये कोकोसारखी मध्यम उंचीची झाडं लावली जातात आणि त्याखाली कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकं लावली जातात. पीक पद्धतीचे जे फायदे आहेत तर यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवून पीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून पाण्याची बचत होते. खतांच्या वापरात बचत केल्यामुळे आर्थिक बचत होते. उपलब्ध मजुरांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर होतो. पीक पद्धतीमध्ये कडधान्य किंवा द्विदल पिकं यांचा अवलंब करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यामुळे आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका टाळता येतो. पिकातील फेरबदलामुळे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फायदेशीर ठरतं.
0: पुन्हा प्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
2: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काय फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात, आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की मग पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक

0: जसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात. आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे BP खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही, काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं, आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही, आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ते खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
0: आहे थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं, आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काही चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं, आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जी मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो, आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाही, आपल्या मालकीचं काहीच नाहीये, हे आपल्याला मिळालेलं आहे.
1: खरं
2: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं, एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे.

0: जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
1: खरंय.
0: आणि विघ्न किती आणतोय, किती विनाश करतोय आपण.
1: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खर तर.
0: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
0: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे. आणि आता आपण देत आहोत खर
0: तर. त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
0: आजचं यावचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
0: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
0: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा, अरे
1: कृतज्ञ
0: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
1: अगदी
0: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: महाभूत तुम्ही आता म्हणला जसं हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
0: हेच आहे. आणि हे जर आपण
1: याचं पक्षी
0: ह्याचं आपण तुच्छतेनं ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बघतो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आजा इथं बावाडे बघत बसले, त्या वेगळ्या जनरेशन म्हणून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठला आणि कुठल्या,
0: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं कुणासाठी माणसाला पारखा होतोय
0: आणि कुणासाठी आहे,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
0: तो विकास गाठण्यासाठी एवढं सगळं करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाण झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती या तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
0: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुनील बर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराम यांची.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण

विकास आणि पंचायती राज विषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृह कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2,500 क्युसेक पाण्याचा
नद्यांचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर

0: पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3.5 लाखाहून 3,75,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते त्यापैकी 1 जण बचावला असून तिघांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज असा आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आवार माझा शिवार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला आपण ऐकणार आहात मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः ढगाळ राहील, तसंच मुंबई

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. अच्छा, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हस्कर यांची स्वप्निता शिंदे हिने घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भात लागवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञ डॉक्टर नामदेव म्हस्कर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की भात पिकाचं महत्व काय आहे.
2: भात हे तृणधान्य वर्गातील महत्वाचं पीक आहे आणि हे एक मुख्य अन्नधान्य पीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. कारण आपल्या देशामध्ये असेल, महाराष्ट्रात, कोकणात, सगळ्याच ठिकाणी जवळपास 2/3 लोकांचं प्रमुख अन्न म्हणून या पिकाकडे पाहिलं जाते. आणि अन्न सुरक्षतेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याच्या प्रश्नांवर प्रमुख उपाय म्हणून हे पीक आहे. मानवी आहारामध्ये भाताला किंवा आपण तांदूळ ज्याला म्हणतो त्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि हे तांदूळ किंवा भात हे एक मानवी जीवनच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, मग जन्मापासून तर मरेपर्यंत, तांदळाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने संबंध येत असतो. आणि ही आपली जी आहार संस्कृती बरोबरच देशाचं अर्थकारण असेल किंवा शेतकऱ्यांचं अर्थकारण असेल, मग सामाजिक किंवा सांस्कृतिक उपक्रम असतील, समाजव्यवस्था असेल, राजकारण असेल, इव्हन व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला या पिकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळतं आहे. एकंदरीत प्रत्येक टप्प्यावर मानवाचा एक अविभाज्य अंग म्हणून हे भात पीक आहे. यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जवळपास 77-89% कर्बोदके आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. काही प्रमाणामध्ये कॅल्शियम किंवा आयर्न यासारखी काही खनिज द्रव्य, काही जीवनसत्वे सुद्धा यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भाग हा कोरडवाहू क्षेत्र आहे आणि खरीप हंगामामध्ये भात हे महत्त्वाचं पीक, आपलं कोकणाचं तर महत्त्वाचं पीक आहेतच, त्याचबरोबर विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, मराठवाड्याचा ड्रायलँड भाग जरी असला तरी त्या ठिकाणी सुद्धा हे पीक घेतलं जातंय. अशा प्रकारचं जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये किंवा जास्त पाण्यामध्ये तग धरून राहणारं असं एकमेव पीक म्हणून भात पिकाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल.
1: असं जरी असलं तरी भात हे न परवडणारं पीक असं म्हटलं जातं, तरी सुद्धा या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात का केली जाते.
2: बऱ्याच वेळेला आपण एक शब्दप्रयोग वापरतो का, भात तेथे गरिबी, म्हणजे लागवडीसाठी जो येणारा खर्च आहे हा खर्च सुद्धा त्याच्या मिळणाऱ्या उत्पादनातून मिळत नाही. म्हणजे त्याचं इकॉनॉमिक्स किंवा त्या अर्थशास्त्र हे सगळ्याच ठिकाणी निगेटिव्ह असं मानलं जातंय. कारण बऱ्याच वेळेला भात पिकाचं शेतकरी त्याचं उत्पन्न मिळत नसतंय आणि त्यामुळे गरिबीतला शेतकरी म्हणून पाहिलं जातंय. तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत का. भात हे न परवडणारं पीक जरी आहे त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण त्याची उत्पादकता. जर उत्पादकता आपल्याला जास्त मिळाली तर निश्चित ते परवडू शकते. तर उत्पादकता जास्त येण्यापाठीमागे आपण काय करायला पाहिजे तर आपली पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे, विद्यापीठाने जे शिफारस केलेले जे तंत्रज्ञ आहे या तंत्रज्ञाचा वापर करायला पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी या तंत्रज्ञाचा वापर केला जात नाही आणि त्यामुळे त्याचं आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला तो फायदेशीर होत नाही. याचबरोबर मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे पूर्णपणे पर्जन्यमानावर आधारित किंवा हवामानातल्या घटकांवर आधारित आहे आणि त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम हा लगेचच या पिकावर होत असतो. सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे का, पाऊस नाही आहे किंवा अल्निनोचा प्रभाव आहे हा पिकावर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जास्त पावसामध्ये मुळे जे इरोजन होत आहे किंवा सॉइल त्याच्यामधून लॉस होते तर अशा परिस्थितीमध्ये ती फर्टिलिटी येते ती कमी होते, त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी येत असते. टाइमली सगळ्या गोष्टी होत नाही, मग ट्रान्सप्लांटिंग असेल, पुनर्लागवड असेल किंवा त्याच वेळेला त्याला इनपुट्स जे पाहिजे असतील ती मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पिकाच्या वाढीवर उत्पादनावर त्याचा परिणाम होत असते. आणि त्याचबरोबर प्लांट प्रोटेक्शन असेल, म्हणजे पीक संरक्षण असेल, त्याच्यावर येणारी रोग किडी, तर असे अनेक बाबी आहेत का त्याच्यामुळे हे भात पीक न परवडत आहे किंवा उत्पादन कमी येत आहे. आणि उत्पादन कमी आलं का ऑटोमॅटिक त्याचा परिणाम हा त्याच्या अर्थशास्त्रावर होत असतो. असं असलं तरी हे पीक घेतलंच जात आहे आणि शेतकऱ्यांना घ्यावं लागतंय. त्याच्यापाठीमागे सुद्धा काही कारणं सांगता येतील का. आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे का, त्या भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याकडे भात पीक घ्यावंच लागतंय. कारण आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो आणि कोकणामध्ये अधिक पर्जन्यमानामध्ये भात हेच पीक तग धरू शकते आणि ही भौगोलिक परिस्थिती विचारात घ्यायला पाहिजे. किंवा वातावरणातला घटक हा सुद्धा त्या पिकाला पोषक आहे आणि त्यामुळे आपल्याला हे पीक घ्यावं लागतंय. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला दैनंदिन आहार, आपल्यामध्ये भात हे प्रमुख अन्न आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला भात पीक आपल्या त्याच्याकडे वळले जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भात आणि गहू या दोन पिकाला शासनाने किमान आधारभूत किंमत जी आहे ती देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव हा मिळत असतो आणि त्यामुळे शेतकरी हे पीक घेत असतात. का पीक कुठल्याही परिस्थितीमध्ये येतच, मग कमी पाऊस झाला किंवा जास्त पाऊस झाला तरी सुद्धा हे पिकाचं काही ना प्रमाणामध्ये उत्पादन मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे भात न परवडणारं असलं तरी सुद्धा ते पीक आपल्याला घ्यावंच लागतंय.
1: बरं, आता आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक व्हावं म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल?
2: उत्पादकता वाढवणे हा पहिला पर्याय. का उत्पादकता वाढली, खर्च कमी केला का आपल्याला ते पीक परवडू शकेल. आज आपण पाहतो जगामध्ये जपानसारख्या चीनसारख्या देशामध्ये त्याची उत्पादकता जवळपास 6 ते 7 टनापर्यंत आहे. भारताची जी उत्पादकता आहे ती 2 ते 2.5 टनापर्यंत उत्पादकता आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सगळ्याच राज्यांमध्ये भात पिकाची लागवड होते, मात्र त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्पादकतेमध्ये बराच तफावत आपल्याला पाहायला मिळते. पंजाब हरियाणासारखं किंवा तामिळनाडू आंध्र प्रदेशसारखी जी राज्य आहेत त्याच्यामध्ये जवळपास 3 साडेतीन टनापर्यंत 4 टनापर्यंतची उत्पादकता आहे. तीच महाराष्ट्राची उत्पादकता 2.5 ते 3 टनापर्यंत आहे. मग या उत्पादकता वाढवायची असेल त्यात आपला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलं तर कोकणाची उत्पादकता चांगली आहे, जवळपास 4 टनापर्यंत आपण जातो. परंतु विदर्भामध्ये क्षेत्र जास्त आहे परंतु उत्पादन एकंदरीत कमी आहे किंवा उत्पादकता कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक विभागवार ज्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत विद्यापीठाने शिफारस केलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करणं फार गरजेचं आहे. एकंदरीत पहिल्या जमिनीची मशागतीपासून मग त्याची त्या ठिकाणी जमिनीची निवड असेल, बियाण्याच्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या जातीचं अनुकरण करणं गरजेचं आहे, रोपवाटिका करत असताना जमिनीची निवड असेल, पेरणीची काळजी, त्यानंतर लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती हा फार महत्वाचा भाग आहे का ज्यामुळे आपलं हे फायदेशीर पीक ठरू शकतंय. तर ह्या लागवडीच्या कुठल्या पद्धती आपल्याला निवडायला पाहिजेत ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर कीड असेल, रोग असेल, खत व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापन आहे, हे योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य वेळेलाच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. काढणी पूर्व काढणी पश्चात ज्या तंत्रज्ञान आहे हे विद्यापीठांनी ज्या शिफारसी केलेल्या गोष्टी आहेत या गोष्टींचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब केलं तर निश्चित ते फायदेशीर पीक ठरू शकते.
1: बरं, आता भात लागवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
2: भात लागवडी जी आहे ही लागवड सगळ्या उत्पादनावर परिणाम करत असते आणि त्यामुळे आपल्याला लागवड कुठल्या पद्धतीने करायला पाहिजेत तर ती पद्धत अनुकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं बाब आपल्याला सांगता येईल. तर भात पीक लागवडीच्या प्रामुख्याने तसे 2 वेगवेगळे प्रकार पडू शकतात. एक तर रोपे तयार करून आपण पुनर्लागवड करतो, आता त्यामध्ये आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे. परंतु विद्यापीठांनी जी काही जपानी पद्धत म्हणा किंवा ओळीनी लागवडीची पद्धत जी विकसित केलेली आहे तर तिचं अनुकरण आपण त्यासाठी सुद्धा आपल्याला रोपं तयार करावीच लागतात. ही शिफारसीत लागवड पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे का हल्ली मजूर मिळत नाही तर त्यावेळेला आपल्याला काही पर्यायी पद्धती सुद्धा आपल्याला सांगतात. त्यामध्ये पुनर्लागवड पद्धत आहे ती जवळपास जास्त पाऊस जो पडतो 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान होतोय त्या ठिकाणी या पद्धती योग्य आहेत. परंतु पर्जन्यमान कमी असते या ठिकाणी आपल्याला टोकन पद्धतीने किंवा ज्याला पेर भात म्हणतो तर ह्या पद्धतीचा अनुकरण आपण

0: करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग संवर्धित लागवड पद्धत असेल, ज्याला आपण कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणतो, SRT किंवा सगुना राईस टेक्नॉलॉजी आहे, ती सुद्धा शेतकरी बऱ्या ठिकाणी अडॉप्ट करतात. काही अवजारं किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांटर केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण ड्रम सीडर्सची टेक्नॉलॉजी असेल किंवा ड्राय सोईंग आणि वेट सोईंग म्हणजे ओली आणि सुकी पद्धत, तर अशा माध्यमातून सुद्धा आपण हाताने किंवा काही इन्स्ट्रुमेंट चा वापर करून आपण लागवड करू शकतो. तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या दोन भाग, एक पुनर्लागवड पद्धत आणि टोकन पद्धत. या व्यतिरिक्त काही अलीकडे प्लास्टिक आच्छादनावर सुद्धा आपण टोकन पद्धतीने त्याची लागवड करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचं अनुकरण शेतकरी करत असतात.
1: लागवड पद्धत वापरण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतात?
0: आता हे जे आपण बघितलं का, वेगवेगळे रोपं तयार करणं, पुनर्लागवड करणं, टोकन पद्धत असेल, यांत्रिकीकरण असेल, प्लास्टिक आच्छादनाचं असेल, तर या प्रत्येक पद्धतीचा अवलंब करत असताना शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन आपण ती पद्धत अनुकरण करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला भौगोलिक परिस्थितीच या लागवड पद्धतीला अवलंबून असते आणि जास्त पाऊस असला किंवा आपली एकंदरीत कोकणाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आपल्याकडे अपलँड कंडिशन, लोलँड कंडिशन आणि मिडलँड कंडिशन अशी तीन परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्याला आपण वर्कर्स पट्टा म्हणतो, खलाटीच्या जमिनी जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या ज्या लोलँड फील्ड आहेत ते आणि मध्यम प्रकारच्या जमिनी आपल्याला पाहायला मिळतात. कोकणामध्ये जवळपास 40% क्षेत्र हे अपलँड आहे, 40% क्षेत्र हे मिडलँड किंवा मध्यम स्वरूपाचे आणि 20% क्षेत्र ह्या खलाटीच्या किंवा लोलँड परिस्थिती आहे. तर हे वातावरणाच्या घटकानुसार सुद्धा आपण कुठली पद्धतीचा अनुकरण करायला पाहिजे. जनरली अपलँड कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोकन पद्धत ही वापर करू शकतो आणि ज्या लोलँड किंवा मध्यम प्रकारच्या जमिनी ज्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या पुनर्लागवडीची पद्धत आपण अनुकरण करू शकतो. तर वातावरणातले घटक हे महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक परिस्थितीला अनुसरून सुद्धा आपल्याला लागवड कुठल्या पद्धतीने करायची, का जसं मजुरांची उपलब्धता आहे, कुटुंबात एकूण सदस्य संख्या किती का, जेणेकरून आपले कुटुंबातली लोक लागवडीसाठी मिळू शकतील का, त्याचबरोबर एकूण खर्चाचा प्रश्न येतो. ज्या ठिकाणी पुनर्लागवड असते त्या ठिकाणी खर्च जास्त होतो, म्हणजे आपल्याकडे पैसे पुरेसे असतील तर आपण पुनर्लागवडीकडे वळू शकतो, किंवा आपल्याकडे क्षेत्र किती आहे, कसं आहे, तर याचा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे. मग क्षेत्राच्या बाबतीमध्ये आपल्याला खोली म्हणजे अपलँड कंडिशनसाठी खोलगट भाग कमी असतो किंवा अवजारं कुठली उपलब्ध आहेत, या सगळ्याचा परिणाम विचारात घेऊन आपण लागवड पद्धत ही निश्चित करावी आणि त्याप्रमाणे मग वाणाचं किंवा जातीची निवड ही केली गेली पाहिजे.
1: बरं, आता पुनर्लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: आता आपण जे बघितलं का, पुनर्लागवडीमध्ये महत्त्वाची विद्यापीठाने शिफारस केलेली पद्धत आहे, चार सूत्रीय श्री पद्धत आहे, यांत्रिकीकरण आहे. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत या पद्धतीसाठी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोपवाटिकामध्ये रोपं तयार करणं. आता ह्या सगळ्यांच पद्धतीमध्ये जवळपास रोपं कशा पद्धतीने करायची ही मेथड सारखीच आहे का, जेणेकरून आपल्याला गादी वफा तयार करायला लागतो, योग्य बियाणा निवड करायला लागते, निवड करत असताना बीज प्रक्रिया करायला पाहिजे. मग ती मिठाच्या द्रावणीची असेल 3%, जे अलीकडे नैसर्गिक शेतीमध्ये आपण बीजामृत म्हणत असतो, किंवा सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर करत असतो. शिफारसीत पद्धतीमध्ये आपण काही कॅप्टन थायरम यासारखे सुद्धा काही गोष्टी सांगतो बीज प्रक्रिया करण्यासाठी, आझोटोबॅक्टर PSB, तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि ते बियाणं आपण हे गादी वाफ्यावर सर्वसाधारणपणे पण लाईन ज्या काय गादी वाफे तयार करतो त्याच्यावर आडव्या ओळी आखून त्याच्यामध्ये बियाणं पेरत असतो. तर सर्वसाधारण क्षेत्र जे आहे ते एका हेक्टर क्षेत्रासाठी लागवड करायची असेल तर 10 गुंठे क्षेत्रावर आपल्याला रोपवाटिका तयार करायला पाहिजे. रोपं ही सर्वसाधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पुनर्लागवड झाली पाहिजे आणि ही शिफारस किंवा जी शिरा टेक्नॉलॉजी आहे, 4 सूत्री पद्धत आहे त्याच्यामध्ये. पण श्री पद्धतीमध्ये आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवसाच्याच वेळेला आपल्याला त्याची पुनर्लागवड झाली पाहिजे. तर अशा या पद्धती ज्या आहेत पुनर्लागवडीच्या ह्या प्रचलित पद्धती आहेत आणि या पद्धतीमध्ये आपल्याला रोपांची संख्या नियंत्रित ठेवता येते. पुनर्लागवड ज्या वेळेला करतो त्यावेळेला चिखलणी करावी लागते. चिखलणी केली का ऑटोमॅटिक तिथे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे आपल्याला पिकांच्या बरोबर तणांची स्पर्धा आहे ती कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन चांगलं मिळतं. मग त्या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आंतरमशागतीची कामं जी आहेत ही योग्य प्रकारे करता येत, कारण मेंटेन आपल्याला प्लांट पॉप्युलेशन का रो टू रो प्लांट टू प्लांट डिस्टन्स चांगल्या प्रकारे ठेवल्या कारणाने आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. रोग किडींचा जरी प्रादुर्भाव झाला तरी त्याचा सुद्धा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते. फक्त याच्यामध्ये तोटे असे आहेत का, मजुरी जास्त लागते. कारण पुनर्लागवड करताना त्यावेळेला आपल्याला रोपवाटिका पण तयार करावी लागते आणि मुख्य शेतामध्ये लागवड पण करावी लागते. त्याचबरोबर चिखलणी करण्याकरता पाणीसुद्धा जास्त लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आपल्याला थोडीशी खर्चिक बाब म्हणून या पुनर्लागवडीच्या पद्धती आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला ज्या काही लागवड आहे त्या ठिकाणी राब मेथड वापरले जाते, म्हणजे भाजणी केली जाते, त्या ठिकाणी रोपं तयार केली जातात. तर त्या ठिकाणी थोडंसं रोप एकसारखं येत नाही, योग्य अंतरावर त्याची लागवड करत असताना सुद्धा अंतर मेंटेन होत नाही. परंतु ज्या शिफारसीत पद्धती आहेत किंवा चारसूत्री पद्धत आहे, श्री पद्धत आहे, याच्यामध्ये मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची अंतर मेंटेन करू शकतो आणि उत्पादन चांगलं मिळते. आता पारंपरिक पद्धतीपेक्षा आपली जी विद्यापीठाची शिफारस पद्धत निश्चित चांगली किंवा उत्पादन चांगलं मिळतं आहे. त्यासाठी आपण 20x15 सेंटीमीटर लागवडीचं अंतर ठेवत असतो आणि प्लांट पॉप्युलेशन हे मेंटेन राहत आहे. अंतर योग्य असल्याकारणाने अंतर मशागतीची कामं सुलभ होत असतात. मग आपण कोनोविडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्या ठिकाणी आपलं खत व्यवस्थापनासाठी आपण सांगितलेलं आहे का, रासायनिक खताची डोस 100-50 सांगितलेले, त्याबरोबर सेंद्रिय खतं किंवा हिरवळीचं खत. सेंद्रिय खत साधारणतः 7.5 टन प्रति हेक्टर आणि हिरवळीचं जे काही गिरीपुष्पाचा पाला असेल, धेंच्या असेल, तर साधारणतः गिरीपुष्पाचा पाला वापर करताना 5 ते 7.5 टन एवढं त्याची शिफारस केलेली आहे. चारसूत्री जी ही पुनर्लागवडीची पद्धत आहे त्याच्यामध्ये चार सूत्रं अशी आहेत का, एक भात पिकाचाच अवशेष जो आहे मग पेंडा असेल तर त्याचा पुनर्वापर करायचा. मग ते तुसा पेंडा 2 टन प्रति हेक्टरी किंवा तुसाची राख आपण जी आहे ती 1/2 ते 1 किलो प्रति स्क्वेअर मीटरला आपण नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये पेरणी करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी टाकायला पाहिजे का, जेणेकरून रोपांना चांगल्या प्रकारे पालाश मिळतो, सिलिकॉन मिळतो आणि ती कणखर होतात. का जो खोडकिडा चा प्रादुर्भाव पुढे होत असतो तर त्याचा प्रादुर्भाव या माध्यमातून कमी होतो. दुसरं सूत्र का, गिरीपुष्पाचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे 3 टन प्रति हेक्टर अशा प्रकारची शिफारस ती गिरीपुष्पाची केलेली आहे. तिसरं सूत्र याच्यामध्ये आहे का, रोपांची नियंत्रित लागवड करायला पाहिजे. का जी 21 दिवसाची रोपं आपण सांगतो, 2 ते 3 रोपे आपण एका ठिकाणी लावायला सांगतो, त्याचं अंतर आपल्याला शिफारसीत याच्यामध्ये 20x15 सांगितलेलं आहे, पण इथं अंतर थोडंसं वेगळ्या प्रकारचंच आहे. 15x15 स्क्वेअर मीटरच्या अशा प्रकारचा स्क्वेअर केला जातो आणि 2 ओळीमधले किंवा 2 रोपांमध्ये मग 25 सेंटीमीटरचं अंतर सोडलं जाते. एकंदरीत 25 रोपं प्रति स्क्वेअर मीटर याच्यामध्ये बसतात. आणि शेवटचं एक सूत्र आहे त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन आहे. तर ह्या खत व्यवस्थापनामध्ये विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिकेट्स निर्माण केलेले आहेत. गोळी खतं ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मग युरिया DAPचं ब्रिकेट असेल, युरिया सुफलाचं ब्रिकेट आहे, युरिया गोदावरी किंवा कोकण अन्नपूर्णा नावाने आपण आम्ही शिफारस केलेली आहे. तर अशा प्रकारच्या ब्रिकेट्सचा वापर जर केला तर निश्चित या चारसूत्री पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते. शेवटची पद्धत आहे ती मेकॅनिकल, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून. मग ती वेगवेगळ्या प्रकारे अलीकडे मशीन्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपण पॉवर टिलर ऑपरेटेड काही मशीन्स आहेत लागवडीच्या आणि ट्रॅक्टर चलित सुद्धा आपल्याला मशिनरी किंवा राईस ट्रान्सप्लांटर हे उपलब्ध आहेत. तर त्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे चटई रोपवाटिका तयार करावी लागते किंवा ट्रे रोपवाटिका, जे आपले कृषीभूषण किंवा कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी जे अनिल पाटील आहेत सांग्याचे, तर त्यांच्या माध्यमातून ही एक ट्रे रोपवाटिका तयार करून ते सुद्धा आपण मशीनच्या माध्यमातून आपण लागवड करू शकतो आणि त्याची सुद्धा आपल्याला उत्पादकता ही चांगली गाठता येते. महत्त्वाचं म्हणजे पुनर्लागवडीसाठी लागणारा खर्च जो आहे, मजूर आहे, हा मजूर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळणं गरजेचं आहे.
1: टोकन पद्धतीविषयी काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्याला DSR म्हणतो तर ह्या DSR 2 वेगवेगळ्या पद्धतीने आहे. एक तर आपण ड्राय सीडेड वापर करू शकतो, म्हणजे सुकी पेरणी करू शकतो, किंवा चिखल करून त्याच्यावर रहू पद्धतीने म्हणजे भाताच्या बियाण्याला मोड आणणं आणि मोड आणल्यानंतर त्याची पेरणी करणं. तर असे 2 पद्धती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हाताने सुद्धा आपण ब्रॉडकास्टिंग करू शकतो किंवा छोट्या छोट्या ज्या काही मशीन आहेत, ड्रम सीडर आहेत, मग तो ड्राय ड्रम सीडर किंवा वेट ड्रम सीडर, तर यांच्या माध्यमातून आपण रहू पद्धतीने त्याची पेरणी करू शकतो. त्याचबरोबर सगुना राईस टेक्नॉलॉजी आहे, SRT जी आहे, किंवा संवर्धित शेती आहे, पॉलिथिन मल्च आहे, तर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण डायरेक्ट टोकन पद्धतीने त्याची पेरणी करू शकतो. या पद्धतीचे फायदे असे आहेत का, मजूर कमी लागतात, मजुरीवरचा खर्च कमी लागतो, सोपी पद्धत आहे, रोपे समांतर वाढत असतात, बियाण्याची किंवा वेळेची पण बचत याच्या माध्यमातून होत असते. आणि तोटे असे का, थोडीशी वेळ खाऊ आहे, काही वेळेला मजुरी जास्त पण लागतात, ज्या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली करायची असेल तर त्या ठिकाणी मजुरांची सुद्धा जास्त लागतात, आणि मशीनी करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपण करू शकतो. फक्त तण नियंत्रण करणं, कारण उत्पादन कमी येण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी तण नियंत्रण योग्य प्रकारे केलं जात नाही आणि त्यामुळे तणांची स्पर्धा जास्त होते. तर योग्य परिस्थिती जर असेल तर निश्चित आपल्याला या टोकन पद्धतीचा फायदा हा होऊ शकतो. आणि प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, आणि

0: साऱ्याने त्याचा आपल्याकडची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीचं अनुकरण करणं हेच महत्त्वाचं आहे.
1: आधुनिक लागवड उत्पादन तंत्रज्ञानासाठी आता कोणतं संशोधन सुरू आहे?
0: सध्या आपण पाहतो का देश पातळीवर सगळीकडेच नैसर्गिक शेतीचा सगळीकडे उल्लेख होतो आणि या दृष्टिकोनातून भातशेतीमध्ये सुद्धा आपण नैसर्गिक पद्धतीने किंवा पूर्वी सेंद्रिय पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केलेले आहे आणि नैसर्गिक शेती पद्धतीचं उत्पादन तंत्रज्ञान हे विकसित करण्याचं काम आपलं संशोधन हाती घेतलेलं आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आपण भातशेतीमध्ये आपण न्यूट्रियन मॅनेजमेंटचा विषय जर घेतला तर त्या ठिकाणी जीवामृत घनजीवामृत किंवा काही हिरवळीचे खतांच्या माध्यमातून आपण हे न्यूट्रियन मॅनेजमेंट करत असतो, अन्नद्रव्य व्यवस्थापन. इंटरक्रॉपिंग हे एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे का जेणेकरून आपण भातशेतीमध्ये त्याचं इंटरक्रॉपिंग करून धेंच्यासारखं पीक त्याच्या मग लागवड करून आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो. याच्यामध्ये मिनिमम टिलेज हा एक कन्सेप्ट आहे, कमीत कमी मशागत करायला पाहिजे आणि जे काही त्याच्यावर येणारे रोग किडी जे आहेत तर याच्यासाठीसुद्धा आपण काही ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, निमास्त्र यांचा वापर करून आपण या माध्यमातून नैसर्गिक शेतीचं संशोधन सुरू आहे. यापूर्वी आपण सेंद्रिय शेतीचंसुद्धा संशोधन केलेले आहे, त्याच्या शिफारसीही आपण केलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारची खतं, सेंद्रिय खतं वापरायला पाहिजेत, पेस्ट जर एखादं कीड आली, रोग आली, त्याचं नियंत्रण सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने करावं यासाठीसुद्धा आपण शिफारसी केलेल्या आहेत.
1: बरं, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना लागवडीविषयी काय सल्ला द्याल?
0: निश्चित, ह्या वर्षीची परिस्थिती थोडीशी विचित्र किंवा चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती आहे. जे अल्निनोची स्थिती लक्षात घेता तर सगळ्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे. पावसामध्ये अनिश्चितता झालेली आहे, तापमान वाढतंय, मध्ये ड्राय स्पेल मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या वर्षीची परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कुठल्या पद्धतीने लागवड करावी याविषयी निश्चित आपण थोडासा विचार केला गेला पाहिजे. कारण ऑलरेडी सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाऊस पडलाच नाही, मोठ्या प्रमाणात ड्राय स्पेल होता. मधल्या वेळेला पाऊस पडला, लगेच शेतकऱ्यांनी रोपवाटिकेमध्ये रोपं पेरणी केली, पेरणी केल्यानंतर पुन्हा ड्राय स्पेल आला आणि काही दिवसापूर्वीचा जुलैच्या सुरुवातीच्या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये एवढा पाऊस झाला का पूरजन्य स्थिती निर्माण झाली. तर बऱ्याच वेळेला आता काही शेतकऱ्यांकडे रोपं असतील किंवा रोपवाटिकेमध्ये तर ती रोपं सशक्त नसतील किंवा कमकुवत असतील किंवा काही ठिकाणी रोपवाटिकेमध्ये पुरेशी रोपं नसतील. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक विनंती करेल की लागवडीच्या वेळेला जी काही कमकुवत रोपं असतील तर रोपांची संख्या थोडी वाढावी. आपण नेहमी सांगत असतो का 2 किंवा 3 रोपं एका ठिकाणी लावायला पाहिजेत, पण रोपांची संख्या थोडीशी वाढवायला पाहिजे. खताची मात्रा थोडीशी वाढवणं गरजेचं आहे आणि योग्य वेळेला आता पेरणी केल्यानंतर 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर लगेचच आपण त्याची पुनर्लागवड करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे रोपं शिल्लक नसतील, कारण मधल्या कालावधीत पाऊस जास्त झाला, कारण 3 ते 4 दिवस सातत्याने पाणी साठल्या कारणाने रोपं कुजली पण असतील, तर अशा वेळेला आपल्याला ज्या टोकन पद्धती आम्ही सांगितलेल्या आहेत, रहू पद्धत करायची, रहूनी मोड आणायचा आणि मोड आणल्यानंतर आपण चिखल करून फोकून पद्धतीने म्हणा किंवा पट्टा पद्धतीने किंवा लाईन किंवा जे ड्रम सीडर आहेत या ड्रम सीडरच्या माध्यमातून आपण आता लगेचच, कारण वेळ ऑलरेडी जास्त झालेला आहे, उशीर झालेला आहे, तरीसुद्धा आपण या परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे रोपं तयार नसतील तर अशा पद्धतीने आपल्याला रहू पद्धतीने आपण लागवड करणं हीच एक पद्धत आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये अनुकरण करावं लागतं. मात्र जे बी वापराल तर ते बियाणं शक्यतो लवकर तयार होणारं किंवा ज्याला हळवी जाती आपण म्हणतो त्या हळव्या जातीच्याच वाणांचा वापर करायला पाहिजे आणि मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करून त्याची आपण लागवड ही करायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे काहीच पर्याय नसेल तर थोडीशी इतर पर्यायी पिकांची लागवड अपलँड कंडिशनला करायला पाहिजे. जे वर्कर्स पट्टा आहे त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करा किंवा आपला खुरासनी पीक आहे, तीळ आहे, पांढरा तीळ आहे, वेलवर्गीय भाज्या आहेत, उडीद मूग यासारखं कमी दिवसाचं पीक आहे, तर या पिकांची लागवड करावी. अशा प्रकारचं शेतकऱ्यांना सध्याचं मी आवाहन करतो.
1: सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि भात लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आपल्या शेतकरी बांधवांना खूप छान अशी माहिती दिलीत. सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: माझा आभार, माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हसकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि याबरोबरच माझा आभार, माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार सभा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कामगार हे देशाच्या विकासात खूप महत्त्वाचे आहेत. उद्योगाचा पाया म्हणजे कामगार. विविध कारखाने, बांधकामं, शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अहोरात्र काम करत असतात. त्यामुळे कामगारांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर चांगलं असेल तर कामगारांची कार्यक्षमता नक्कीच जास्त असेल किंवा ते जे काम करतात ते नीट होईल यात शंका नाही. त्या दृष्टीनंच आज आपण कामगारांना एकूणच कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात किंवा कोणते आजार विशेषत्वाने होतात याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रतीक शहाणे यांना. डॉक्टर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण डॉक्टरांकडून हे सगळं जाणून घेणार आहोतच, त्याआधी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय सांगते. डॉक्टर प्रतीक शहाणे हे MBBS MS ENT आहेत. गेली 13 वर्ष ते आरोग्य क्षेत्रात काम करतायत आणि गेली 3 वर्ष ते वालावलकर रुग्णालय डेरवण इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण मुलाखतीकडे वळताना सुरुवातीलाच एकूणच कामगारांना शारीरिक कोणकोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगा.
1: कामगारांना काम करत असताना सतत कारखान्यामध्ये खूप वेळासाठी उभे राहावे लागते, त्यामुळे त्यांना पायाचे त्रास उद्भवू शकतात. तसेच जास्ती वेळ बसल्या कारणाने त्यांना मणक्याचे व कमरेचे आजार तसेच मानेचे आजारही होऊ शकतात. धुळीमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास, नाकाची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी या सगळे त्रास त्यांना उद्भवू शकतात. मी मुख्यतः कानाक घसा तज्ज्ञ असल्या कारणाने माझ्याकडे जे कामगार येतात त्यांना कानाक घशाचे त्रास असतात. जसे की मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार यांना जास्त आवाजात काम केल्यामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा लवकर येणे, तसेच कानात सुई असा आवाज येणे हा त्रास त्यांना उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे ॲलर्जीचा त्रास जो होतो तो धुळीमध्ये काम केल्यामुळे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे नाकातनं पाणी येणे, शिंका येणे, नाक चोंदणे असे त्रास त्यांना होऊ शकतो. तसेच त्वचेची ॲलर्जी म्हणाल तर त्वचेवरती पुरळ उठणे, त्वचा खाजणे, त्वचा लालसर होणे हे सर्व त्रास कामगारांना होत असतात. कामगार हे व्यसनाधीन जास्ती असतात. त्यांना तंबाखू, सिगरेट, बीडी या सर्वांचे व्यसन असते, त्यामुळे त्यांना तोंडाचे व फुफ्फुसांचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतात.
0: विविध प्रकारच्या आजारांना एकूणच कामगारांना सामोरं जावं लागतं. आता आपण टप्प्याटप्प्यानं असं सांगूया की ज्या कामगारांना उभ्याने काम करावं लागतं किंवा जड वस्तू उचलाव्या लागतात अशा कामगारांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करावी?
1: बऱ्याच कामगारांना 8-8 तास उभा राहून काम करावे लागते. उभे राहून काम केल्यामुळे जो आपल्या शरीराचा रक्तस्राव आहे तो खाली पायाकडे साचल्या जातो आणि त्यामुळे बऱ्याच कामगारांना वेरिकोज वेन्सचा आजार होऊ शकतो. या आजारामुळे अशुद्ध रक्त जे पायापासून हृदयापर्यंत जातं ते खाली पायांमध्ये साठल्या जाते आणि त्यामुळे पाय काळसर पडणे, पायामध्ये दुखणे, पाय सुजणे असा त्रास कामगारांना होत असतो. अशा कामगारांनी ज्यांना 7-8 तास कारखान्यामध्ये सतत उभे राहायचे आहे त्यांनी विशिष्ट प्रकारचे मोजे घालणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घरी असताना पायवर करून झोपणे किंवा पायाचे नियमित व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे. बऱ्याच कामगारांना उभे राहिल्यामुळे टाचदुखीचाही त्रास होत असतो, कारण की या कामगारांचे वजनही जास्ती असते आणि टाच तेवढा भार पेलू शकत नाही, त्यामुळे आपल्याला वजन नियंत्रित करणे तसेच पाय व्यायाम केल्यास

0: नासदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो.
1: डॉक्टर, हे झालं उभं राहून काम करणाऱ्या कामगारांना ज्या समस्या येतात त्यांच्याविषयी. पण काही वेळा आपण बघतो की रस्त्यावरचे कामगार असतील किंवा अनेक ठिकाणी जड वस्तू उचलाव्या लागतात कामगारांना, त्यांना विशेषत्वाने कोणते आजार होताना आढळतात?
0: जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावेच लागणार. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे काम आहे ते करणे अतिशय गरजेचे आहे. पण जड उचलल्या कारणाने आपल्याला पोटाच्या समस्या जसं की हर्निया होऊ शकतो, आणि हर्निया टाळण्यासाठी जास्ती जड न उचलणे, थोडं थोडं उचलणे, त्याचप्रमाणे जास्ती चक्रा मारून जर आपण थोडा सामान नेऊ शकू तर ते जास्ती सोयीस्कर पडेल. त्याचप्रमाणे हाडांची झीज तर आता सगळ्यांचीच होती आहे, कारण की आपण जो आहार आणि विहार करतो आहोत त्यामध्ये कॅल्शियम कमी आहे, दूध ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, भेसळयुक्त पण आजकाल मिळत आहे, तर या सगळ्या गोष्टी तर आहेत. तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, उन्हात दररोज 1-10 ते 20 मिनिटं चालणे आणि दररोज नियमित व्यायाम केला तर आपल्याला या गोष्टींपासून बचाव करता येईल.
1: हे झालं आता कष्टाची कामं करणाऱ्यांचं आपण म्हणू, पण आज बैठं काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ते एकदा ऑफिसमध्ये येऊन बसले की 8-8, 9-9 तास बसून काम करावं लागतं, समोर लॅपटॉप वगैरे असतो. कोणकोणत्या समस्या जाणवतात बैठं काम करणाऱ्या कामगारांना किंवा बैठं काम करणाऱ्या माणसांना, आणि मग त्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत?
0: आजकाल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचं युग आहे, बऱ्याच कामगारांना 8-8, 9-9 तास बसून काम करावे लागते आणि त्यांना कॉम्प्युटरच्या समोरून उठताही येत नाही. अशा कामगारांना मेनली मणक्याचे आजार, मानेचे आजार हे आजार होत असतात. त्यासाठी कामगारांनी एक लक्षात ठेवावे की काम करताना 2 तासानंतर 1-5 ते 10 मिनिटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे जागेवरनं उठण्याची गरज नाही, पण फक्त आजूबाजूला बघणे किंवा थोडी मान हलवणे यामुळे मानेवरती व कमरेवरती येणारा जो भार आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांमध्ये वजन वाढणे, पोट सुटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांनी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे, वेळच्या वेळ जेवण करणे, दररोज व्यायाम करणे, काही न जमल्यास कमीत कमी 40 मिनिटे चालणे हे जरी केले तरी त्यांचे वजन नियंत्रणात राहील व पोटाचा त्रास त्यांना काही होणार नाही. सतत कॉम्प्युटर व लॅपटॉप बघून डोळ्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी 10 मिनिटाची विश्रांतीमध्ये इतकं लांब होईल तितकं लांब बघणे आणि हिरव्या गोष्टींकडे बघितल्याने डोळ्याला आराम मिळू शकतो. तर जनरली हिरव्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावे, जसे की घरामध्ये छोटा फ्लावर पॉट किंवा एक झाड ठेवू शकता ज्याच्याकडे तुम्ही 10 मिनिटांनी त्याच्याकडे बघून तुमच्या डोळ्यांना तुम्ही आराम देऊ शकाल.
1: बरोबर, एका विशिष्ट पोझिशनमध्ये त्यांना खूप वेळ बसावं लागतं आणि त्यामुळे ही समस्या त्यांना उद्भवू शकते, पण थोड्या वेळानंतर त्यांनी ती आपली पोझिशन बदलली तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होऊ शकेल. आता एक मोठा कामगार वर्ग असा आहे की जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. काय सांगाल त्यांच्याविषयी, कोणत्या समस्या त्यांना प्रकर्षाने उद्भवतात, काय काळजी घेतली पाहिजे तिथे प्लांटवर वगैरे काम करताना?
0: रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मुख्यतः ॲलर्जीचा त्रास होतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना नाकाची व त्वचेची ॲलर्जी खूप कॉमन आहे. नाकाची ॲलर्जीमध्ये त्यांना शिंका, नाक चोंडणे, नाकातनं पाणी येणे या गोष्टी, डोळे लाल होणे या सर्व त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे त्वचेच्या ॲलर्जीमध्ये पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, त्वचा खाजणे हाही त्रास त्यांना सहन करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे ॲप्रन घालणे, टोपी घालणे, हातमोजे, पायमोजे घालणे, शक्य झाल्यास बूट सॉक्सचा वापर करणे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या तर आपल्या त्वचा आणि नाकातनं होणारी ॲलर्जीपासून आपण बचाव करू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी त्यांनी गॉगल लावला किंवा चष्मा लावला तर अतिशय उपयुक्त ठरू शकते. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रसायनाच्या दुष्परिणामांपासून जो शरीरावरती घात होतो तो अतिशय हळुवारपणे होत असतो, तर दरवर्षी आपला मेडिकल चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण की जो शरीरावर घात होत असतो रासायनिक कारखान्यांमधनं तो अतिशय हळुवार असतो आणि त्याला आपल्याला दरवर्षी त्याला चेक करणे गरजेचे आहे.
1: पण आपण बघितलं तर एक मोठा कामगार वर्ग ज्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा असतात, पुरुषही असतात, तर बांधकाम विभाग असेल किंवा रस्ते बांधणी असेल, ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही लोकं काम करत असतात, जे उघड्यावरच असतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. त्यांना विशेषत्वाने कोणत्या समस्या जाणवतात?
0: बरेच कामगार हे रोड बनवण्यामध्ये आणि खूप उन्हात काम करत असतात. खूप उन्हात काम जास्ती वेळ काम केल्याने त्यांना अचानक स्ट्रोक येऊ शकतो व ते अचानक बेशुद्ध होऊन पडू शकतात. अशा कामगारांनी सतत पाणी पिणे, स्वतः हायड्रेटेड म्हणजे पाणीजन्य पदार्थ जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना पावसात भिजल्यामुळे, पाऊस कानात गेल्यामुळे कान गळणे, कान दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सिमेंटच्या सतत सहवासात असल्यामुळे हात झिजणे, हाताला खरचटणे, हाताला लागणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना त्वचेची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या स्त्रिया कामगार आहेत त्यांना ज्यांना ओझं वाहून न्यावं लागतं, अशा स्त्रियांनी ओझं वाहून नेल्यानंतर त्यांना पाठदुखी, कंबरदुखी हे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा घरी शांत असाल त्यावेळेस त्यांनी पाठीचे व कमरेचे व्यायाम केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे किंवा दुसरं काही काम करणे, असं केल्यास त्यांना मासिक पाळीचाही त्रास होणार नाही. प्रेग्नंट स्त्रियांनी विशिष्ट कालावधीत काम करणे टाळावे, जसे की 7व्या 8व्या 9व्या महिन्यात शक्यतो काम टाळलं तर चांगलं राहील, कारण की ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य आहार घेणे खूप गरजेचं आहे, जसे की त्यांच्यात रक्तस्राव जास्ती होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वीकनेस येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो. अशा स्त्रियांनी आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.
1: मी आता याच मुद्द्यावर येणार होते. शारीरिक समस्या ह्या फक्त कामानेच नाही, तर अनेक वेळा आपण बघतो की कामगारांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित असतात, म्हणजे ठराविक विशिष्ट वेळी 12 ते 1 ह्यामध्येच त्यांना वेळ मिळतोच असं नाही खाण्यासाठी. किंवा आजकाल शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि मग वेळेवर जेवण न जेवल्यामुळे अनेक समस्यांना परत तोंड द्यावं लागतं, की ज्या शारीरिक म्हणजे पोटाचे विकार असतील, अपचन असेल, ॲसिडिटी असेल, यांना कामगारांना सामोरं जावं लागत असेल. हे सगळं चक्र बिघडल्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात कामगारांना, आणि त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करावी?
0: तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावंच लागणार, मग ते शिफ्टमध्ये असो नाईट शिफ्ट असो. आपल्याला असं सांगून चालणार नाही की मी नाईट शिफ्ट करू शकत नाही, आपल्याला शिफ्टमध्ये काम करावंच लागणार. आणि शिफ्टमध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास आपल्याला ते काम करावं लागतं, आणि मग आपल्या जेवणाच्या वेळा बदलतात, आणि त्यामुळेच कामगारांना अपचन, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे ॲसिडिटीचा त्रास हा कामगारांमध्ये अतिशय कॉमन असतो. अशा कामगारांनी जितकं होईल तितके वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. तसेच त्या कारखानदारांनी त्यांना जेवणासाठी विशिष्ट वेळेस जर विश्रांती किंवा सुट्टी दिली तर अतिशय योग्य होईल. ज्या कामगारांना हे शक्य नसेल तर त्यांनी जितकं जमेल तितकं वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. भरघोस जेवण करणे म्हणजे भरपेट जेवण करणे त्यांनी टाळावे. शक्यतो थोडी भूक ठेवून आपण जेवण केल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच आडवे न होता, म्हणजे लगेच झोप न घेता जर तुम्ही 2 तास बसून राहिले किंवा चालले तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही नाईट शिफ्टमध्ये जर काम करत असाल तर निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास मुख्यतः कामगारांना होतो. यासाठी कामगारांनी सलग 6 तास झोप घेणे गरजेचे आहे, मग ती दिवसभरात कधीही घेऊ. बऱ्याच कामगारांना असं वाटते की मी नाईट शिफ्ट केली आहे, मग सकाळी 2 तास झोपतो, परत दुसरीकडे कुठेतरी काम करतो आणि परत मग 2 तास झोपतो. अशाने काय होतं की झोप पूर्ण होत नाही आणि मग निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास त्यांना संभवतात. तर त्याच्यामुळे त्यांनी दिवसभरात सलग 6 तास कधी पण घेतली तर चालेल. तसे तर 8 तास झोप गरजेचे आहे, पण कमीत कमी 6 तास सलग घेणं गरजेचे आहे.
1: डॉक्टर, मगासपासून आपण शारीरिक श्रम आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे आजार याविषयी बोलतोय, पण आज जर आपण असं बघितलं, शारीरिक श्रम तर आहेतच, आज खूप स्पर्धा आहे, टार्गेट ओरिएंटेड काम सुद्धा खूप जणांना करावं लागतंय, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतंय. मानसिक ताणतणावाचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, की जे आपल्याला लगेच दिसत नाहीत पण ते सायलेंटली होत असतात?
0: आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे, टार्गेट अचीव करण्याचं जग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट अचीव करणं तर अनिवार्यच आहे, आणि हे टार्गेट अचीव करत असताना आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतात, मनावरती खूप ताण येत असतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला आपण बघतोच आहेत की BP, डायबेटीस आणि हृदयाचे आजार असलेले अतिशय जास्ती रुग्ण उद्भवतात. याचे मुख्य कारणच ताण आहे. तर आपला ताण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. जर घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद नसेल तर कमीत कमी

0: आपले मित्र परिवार किंवा नातलग यांच्याशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ध्यानाचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही सकाळी 1-5 ते 10 मिनिटं ध्यान केले तर तुमची एकाग्रता तर वाढतेच, शिवाय तुमचा ताणही कमी.
1: आरोग्य नीट राहावं यासाठी व्यायाम करणं आलंच, योग्य वेळी आहार करणं, तो योग्य आहार करणं की ज्याने आपल्याला पोषित घटक मिळतील. पण त्याचबरोबरीनं विशिष्ट वया एक टप्पा ओलांडून गेला की कामगारांनी जास्त काय काळजी घेतली पाहिजे, वर्षातून कोणत्या तपासण्या ह्यांनी करून घेणं अनिवार्य आहे.
0: आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलात. आजकाल लोकांना असं झालंय की मी आता फक्त 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, मला काय होणार. पण तुम्ही जर बघाल तर आज 30ल्याही लोकांना हृदयाचा त्रास, हृदयाचे झटके उद्भवतात. पण तुम्ही जर पाहिलं तर जनरली 50 पर्यंत आपण सुदृढ असू शकतो शारीरिकरित्या, जर का आपण जास्ती ताणतणाव घेतला नाही तर. आणि 50 नंतर पण तुम्ही सुदृढ असाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 नंतर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित आपला एक डॉक्टर फिक्स करून ठेवणे आणि त्यांचे दर महिन्याला, दर 6 महिन्याला व्हिजिट करून आपल्या शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बरेच कामगार आता जागरूक झाले आहेत. ते आपल्यासारखा रेडिओतला कार्यक्रम किंवा TVचा कार्यक्रम आरोग्यविषयक, वृत्तपत्रातील आरोग्यविषयक बातम्या या सर्व वाचून बरेच कामगार हे आता आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहे. पण मला आज एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की आरोग्यविषयक गोष्टी ऐकून किंवा आरोग्यविषयक गोष्टी वाचून मनाने कुठलीही तपासणी करू नये. आपण आपल्या नियमित डॉक्टरांना भेटून दर 6 महिन्याला डॉक्टरांकडनं तपासणी करून मग जे आपल्याला तपासण्या लागतील त्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना आपल्या कारखान्यांमध्ये दरवर्षी मेडिकल चेकअप होत असतो, त्या मेडिकल चेकअपमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून घ्यावी. त्यामध्ये काहीही बिघाड आढळल्यास किंवा त्यामध्ये काहीही रोग आढळल्यास आपण त्याचा त्वरित इलाज करणे गरजेचे आहे.
1: आपण मगासपासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलतो आहोत. जर तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं मन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांना मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. कधीकधी ते त्यांना कळतही नसतं की आपल्याला नक्की काय त्रास आहे म्हणून असं होतंय. तर मग ताणतणावांमुळे कोणते शारीरिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं?
0: मी आता म्हणल्याप्रमाणेच बरेच कामगार आता जागरूक झालेत, आरोग्यविषयक वृत्तपत्र मधील लेख वाचून जागरूक होत आहेत. पण बऱ्याच जणांना असं होतं की मी हे वाचलं म्हणजे आता ते मला होणारच. आणि हे जे आहे हे मानसिकरित्या आपण जे कमकुवत झालो आहोत, ज्याप्रकारे आपण समजा आता मी व्हेरिगोस वेन बद्दल सांगितलं आणि मग मी आता 7-8 तास उभं राहतोय मग मला हा आजार होणारच, तर असं काही नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि तुमच्या शरीराची रचना प्रत्येकाची वेगळी असते तर मानसिकरित्या आपण कमकुवत न होता मानसिकरित्या आपण दररोज म्हणलं पाहिजे की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तर मला काहीही होणार नाही. तर आपण जर असं दररोज आपण जप केला तर मला असं वाटतं की आपण मानसिकरित्या जर सुदृढ झालो तर आपल्याला शारीरिक काहीही त्रास उद्भवणार नाही. तर मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दररोज ध्यान करणे, प्राणायाम करणे, आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणे व घरात आनंदाचे वातावरण ठेवणे गरजेचे आहे.
1: त्यामुळे मन शांत असेल तर शरीर काम करायला नक्कीच साथ देतं. त्यामुळे तन मन ह्या दोन्ही गोष्टी कामगारांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण मगासपासून वेगवेगळे कामगारांना उद्भवणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी बोलत आहोत. तरीही शेवटी, मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या कामगार मित्रांना काय सांगाल?
0: तर कामगार मित्रांनो, आता तुम्ही दररोज दिनक्रम आपला ठरवून द्या, ज्यामध्ये तुम्ही सकाळी व्यायाम करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, तसेच वेळच्या वेळी जेवण करणे, जितके शक्य होईल तितक्या लवकरात लवकर झोपणे, व्यवस्थित झोप घेणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारून तसेच घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद साधून आपलं मन मोकळं करणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं शारीरिक तुम्ही स्वस्थ व्हाल, त्याचप्रमाणे मानसिकरित्याही तुम्ही सुदृढ व्हाल. दररोज आपण जप करावा की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, असं जर तुम्ही जप केला तर तुम्हीही स्वस्थ राहाल व तुम्ही निरोगी जीवन जगाल. आणखीन मी एक सांगू इच्छितो कामगार मित्रांना की थोडेसे आपल्या शरीरात जर बदल झाले, ज्याप्रमाणे की हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोट दुखणे, डोळ्यांना पाणी येणे, या सर्व गोष्टी झाल्या तर परस्पर

0: तर मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, जेणेकरून त्यांना मोठे आजार उद्भवू शकणार नाहीत.
1: खूप मोलाचा सल्ला आहे डॉक्टर, की काहीतरी झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काहीतरी होतंय ह्याची जाणीव झाल्यावरच जर तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलात तर लवकर उपचार होऊ शकेल, एखाद्या आजाराचं लवकर निदान होईल आणि मग पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि अगदी सोप्या शब्दात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आमच्या कामगार बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या तमाम श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: तुम्ही मला कामगारांच्या आरोग्याविषयी बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार मानतो. धन्यवाद.
1: कामगार मित्रांनो, कार्यक्रमातून तुमचा निरोप घेताना तुम्हाला ऐकवते हे एक छानसं गाणं.

श्रोते हो, याबरोबरच कामगार सभा या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता प्रसारित करत आहोत गीत पहार हा मराठी चित्रपट संगीता

चा कार्यक्रम कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत्र जैत या चित्रपटातलं गीत. गीत आहे नांदो महानोर यांचं आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात जैत्र जैत या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. याच चित्रपटातलं आणखीन एक गीत ऐकूया, उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरातलं.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सर्जा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: प्रियांका बर्वे यांच्या स्वरात आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं वैभव जोशी यांचं आणि संगीतकार होते ऋषिकेश सौरभ आणि जसराज. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो आज आपण ऐकूया संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांचा 43वा भाग. लावणी सम्राट हे बिरुद राम कदम यांना मराठी जनतेनंच चिकटवलं. परंतु लावणीमध्ये राम कदम ज्यांना खूप मानायचे त्या पठ्ठे बापूरावांवर आपण काहीतरी करावं असं राम कदमांना नेहमी वाटायचं. आयुष्यभर अनेक प्रकारच्या असंख्य लावण्या लिहिणाऱ्या पठ्ठे बापूरावांच्या नशिबी म्हातारपणे लावण्यांचे कागद रद्दी म्हणून विकून टाकण्याचं दुर्दैव आलं तेव्हा त्यांच्या एका भक्तानं त्यांना विचारलं, बापूराव जीवाचं रान करून लिहिलेले या लावण्या तुम्ही विकणार का? त्यावर बापूराव म्हणाले, माझ्या या लावण्या माझ्या हृदयाच्या गाभ्यातून निघालेल्या मराठी मातीतल्या आहेत, त्या नामशेष होणार नाहीत. आज ना उद्या त्यांची कुणीतरी दखल घेईल. पठ्ठे बापूरावांचं उत्तर

मोठं समर्पक होतं. पठ्ठे बापूरावांच्या आधी 300 वर्षाहून अधिक काळ लोटलेल्या मराठीतील लावणी वाङ्मय नष्ट झालेलं नाही, कारण मराठी मातीमधली ही परंपरा अजरामर अशीच आहे. आज कार्यक्रमात सुरुवातीला आपण सवाल जवाब ऐकणार आहोत. लावण्यवती चित्रपटातले हे सवाल जवाब अनुराधा मराठे, श्रीपाद भावे आणि सहकाऱ्यांनी गायलेले आहेत.

राम कदम हे पठ्ठे बापूरावांना शेवटच्या काळातच भेटले असं म्हणायला हरकत नाही. या मोठ्या माणसावरती आपणही एखादा चित्रपट काढावा असं राम कदम यांना वाटत होतं. त्यापूर्वी राजा नेने यांनी 1948 साली पठ्ठे बापूराव हा चित्रपट काढला होता. त्याला वसंत पवार यांनी संगीत दिलं होतं आणि त्या काळामध्ये वसंत पवार यांना संगीतासाठी सहाय्य राम कदम यांनीच केलं होतं. पण त्यानंतर बराच काळ गेला होता. राम कदमांनी गड जेजुरी जेजुरी हा चित्रपट पूर्ण केला आणि आता कोणता नवीन चित्रपट काढायचा याचा ते विचार करत होते. एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळंच कथानक घुसलं. मिरजेला त्यांच्या हॉटेलमध्ये ते एकटे बसलेले असताना त्यांच्याच डोक्यामध्ये एक भराभर कथा तयार झाली आणि त्यावर आपण चित्रपट काढायचा असं त्यांनी ठरवलं. त्या कथेवर शंकर पाटलांकडून त्यांनी पटकथा आणि संवाद तयार करून घेतले. जगदीश खेबुडकरांकडून गाणी लिहून घेतली. रंजना पेठे श्रीकांत पारगावकर यांच्याकडून ती गाऊनही घेतली. रेकॉर्डिंग झालं. चित्रपट सुरूच होणार होता. त्या चित्रपटाचं नाव होतं मीठ भाकर. या मीठ भाकर बद्दल आपण बोलूया एका ढंगदार लावणीनंतर.

मीठ भाकर या चित्रपटासाठी दोन बहिणींची कथा होती. या दोन बहिणींच्या भूमिका रंजना आणि रजनी चव्हाण करणार होत्या. दीपक हुल्ल्याळकर या होतकरू तरुणाला राम कदम यांनी या चित्रपटासाठी

खलनायक म्हणून संधी दिली. या चित्रपटाचे काही शॉर्ट्स चित्रित झाले होते, पण सगळ्यात या चित्रपटाचा जो कहर झाला तो म्हणजे दिग्दर्शक दीनानाथ चव्हाण यांच्याकडून. दीनानाथ चव्हाण हे विश्वनाथ यांचे बंधू, सी विश्वनाथ यांचे. त्यांनी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये मिरजेची झोपडपट्टी, हातभट्टीची जागा, दर्गा हा सगळा सेट हुबेहूब तयार केला, पण हा चित्रपट मध्येच बंद करावा लागला. कारण चित्रपटाचा जो सूत्रधार होता, ज्याच्याकडं राम कदम यांनी 70,000 रुपये ठेवायला दिले होते, तो दिग्दर्शक पैसे घेऊन पळून गेला आणि तो शेवटपर्यंत सापडला नाही. खरं म्हणजे रंजना यांनी संगीतकार राम कदम यांना याबद्दल सावध केलं होतं, पण एखाद्यावरती अविश्वास दाखवणं हे राम कदम यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यामुळं मिडभगर या युनिटचे 70,000 रुपये घेऊन दिग्दर्शक पळून गेल्यामुळं हा चित्रपट कधीच पूर्ण होऊ शकला नाही. अशाही काही चित्रपटाच्या गमती जमती असतात. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं, तर MPSCच्या तसंच MHCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी निदर्शनं केली। केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली। यासाठी 5,070 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी 5 वर्षांसाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे। खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे। राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5:02 झाले आहेत। प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अमृता सोनी यांचं गायन राग मधुवंती। विलंबित बंदिश एकतालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश

तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत हू तो तोरे कारण आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत पवन पुरवाई. त्यांना तबला साथ आहे वेदांत मांडवनगे यांची आणि हार्मोनियम साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूयात तर अमृता सोनी यांनी गायलेला राग मधुवंती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमृता सोनी यांनी गायलेला राग मधुवंती ऐकलात. त्यांना तबला साथ होती वेदांत मांडवनगे यांची आणि हार्मोनियम साथ होती संदीप गुरमुले यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ही छत्रपती ही नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3rd रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास, तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुल बरसाओ या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडीमध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ॲडल्ट्सनी म्हणजेच 60-70च्या दशका

त्यातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो, किंवा हसा मुलांनो हसासारखं बालगीत असो, किंवा उमलत्या वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समान अनुभवताना प्रियकर मिल गया दर्दे जिगर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत. पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3, 2, 1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी, गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

मोहम्मद रफी, कारकिर्द 1924 ते 1980, जगातले लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक आणि भारतीय उपखंडातल्या प्रभावी आणि महान गायकांपैकी एक. 1950 ते 1980 दशकांमधल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याचा गाणारा आवाज म्हणजेच मोहम्मद रफींचा आवाज. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधून देखील गाणी गायली. लहानपणी एका फकीराच्या गाण्याचे अनुकरण करून जरी त्यांनी गायला सुरुवात केली असेल तरीही त्यांनी जवळपास विविध भाषांमधून 28,000 गाणी गायली. नौशाद, एस टी बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा दिग्गज संगीतकारांकडे समकालीन गायकांबरोबर त्यांनी काम केलंय. नौशाद साहेब त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल असं म्हणतात की गुंजते है तेरी नगमो से अमीरो के ये महल, गुंजते है तेरी नगमो से अमीरो के ये महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, मेरे साथी आज मौसीकी को तुझ पे नाज है, आज मौसीकी को तुझ पे नाज है.

रफी साहेबांनी सर्व तऱ्हेची गाणी गायली. सर्व मानवी भावभावना ते इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लड वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुस्वा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवते आता मी तुम्हाला.

अमरीश मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिव्हाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा न केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं की अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर. कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडस मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे, मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढे ऐकणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत, स्वानंद किरकिरे यांची रचना आणि कौशल इनामदार यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्याहो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोत्याहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज किडनी विकार तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत आणि किडनी विषयक जे विविध आजार आहेत त्या आजारांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी, आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि या आजारापासून आपण कसं दूर राहायला हवं याविषयी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, एकंदरीतच आपल्या शरीराची रचना अशी करण्यात आलेली आहे की काही बाह्य अवयव जे की सदृश्य स्वरूपात कार्यरत असतात आणि काही शरीरांतर्गत अवयव असतात की जे शरीरांतर्गत राहून आपली संपूर्ण जी शारीरिक क्रिया आहे किंवा आपली संपूर्ण एकंदरीतच जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली ते नियंत्रित करत असतात आणि त्यांच्यावर एकंदरीतच आपल्या संपूर्ण आरोग्याची एक मोठी भिस्त अवलंबून असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये हृदयाची क्रिया असेल, त्यासोबतच किडनी फंक्शन असेल, लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हे शरीरांतर्गत राहून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात आणि आपल्याला फिट अँड फाईन ठेवण्याचं महत्वपूर्ण कार्य हे करत असतात. मग किडनी हे जे आपल्या शरीरांतर्गत असणारं फंक्शन आहे ते एकंदरीतच आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठीचं अतिशय महत्वपूर्ण असं फंक्शन आहे ज्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत असतो. तर याच शरीरांतर्गत असणाऱ्या किडनी फंक्शन विषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांना.

0: सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
0: सर, सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की आपल्या शरीरा अंतर्गत असणारा किडनी हा जो महत्वपूर्ण घटक आहे, तर याचं फंक्शन नेमकं कसं चालतं? बरं,
1: किडनी हे शरीरातील एक खूप महत्त्वाचं अवयव आहे जे विविध प्रकारचे कार्य करत राहतं, ज्यामध्ये शरीरातील जे घातक पदार्थ असतात ज्याला आपण युरिया क्रिएटिन असं म्हणतो, हे ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढतं. जेव्हा किडनीचं काम कमी होतं त्यावेळेस शरीरातील युरिया आणि क्रिएटिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या घटकांचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने शरीरातील आवश्यक तेवढेच पाणी ठेवून उर्वरित पाणी लघवीतून बाहेर काढणं हे एक प्रमुख कार्य किडनी करत असते. इलेक्ट्रोलाइट्स, ज्याला आम्ही सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, त्यांचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं हे किडनीचं एक प्रमुख कारण असतं. त्याच पद्धतीने रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे किडनीचं एक प्रमुख कार्य आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं. तर इरिथ्रोपोएटिन प्रोटीन शरीरामध्ये तयार करण्याचं एक प्रमुख कार्य मूत्रपिंड किंवा किडनी हे करत असतात.
0: अच्छा सर, आता किडनी विषयक विविध आजार आपण पाहतो आणि त्या आजारांचा निश्चितच आपल्या आरोग्यावर अतिशय घातक असा परिणाम पडतो, त्यामुळे आपलं किडनीचं आरोग्य आपण योग्य आणि उत्तम राखणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही वेळा अनेक रुग्णांना किडनी विषयक विविध आजारांना सामोरं जावं लागतं, त्या आजारांविषयी काय सांगाल? त्याचे काही प्रकार आहेत का?
1: किडनीच्या आजाराचे प्रामुख्याने 4 ते 5 प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार ज्याला आम्ही अक्यूट किडनी इंजुरी असे म्हणतो. अक्यूट किडनी इंजुरी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अचानक काही तास किंवा दिवसात किडनीचे कार्य कमी होते, मात्र आपण यामध्ये योग्य उपचार केल्यास रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्रोनिक किडनी डिसीज हा एक किडनीचा दुसरा प्रकार असून ज्यामध्ये किडनीचे कार्य हळूहळू अनेक महिने किंवा वर्षांमध्ये कमी होऊन जाते. मधुमेह व उच्च रक्तदाब ही सर्वात सामान्य कारणं आहेत ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज हा आजार फुफावतो. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा एक किडनीचा आजाराचा एक प्रकार असून ज्यामध्ये किडनीतील गाळणीला सूज येते, ज्यामुळे लघवीत प्रथिने किंवा रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. नेफ्रोटिक सिंड्रोम हा पण एक किडनीचा आजाराचा प्रकार आहे ज्यामध्ये लघवीत मोठ्या प्रमाणे प्रथिने किंवा प्रोटीन जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरती पायावरती सूज येणे, शरीरात दम लागणे ही लक्षणे आढळून येतात. त्याच पद्धतीने किडनी स्टोन हा पण एक खूप कॉमन किंवा खूप प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे, ज्यामुळे पण किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीवर सूज येणे किंवा क्रिएटिन वाढणे हे प्रकार असू शकतात. काही अनुवांशिक पण आजार असतात जसे की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, हा पण आम्ही खूप प्रामुख्याने आपल्या आम्हाला हा आजार आढळून येतो ज्यामध्ये किडनींमध्ये अनेक पाण्याच्या घाटी तयार होतात ज्याला आम्ही सिस्ट असे म्हणतो. अशा सिस्ट तयार झाल्यामुळे किडनीचा जो आकार आहे तो डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळे किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. तर हा एक अनुवांशिक आजार पण आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन सारखं ज्याला आपण युरिन इन्फेक्शन असं म्हणतो, त्यामुळे पण किडनीवरती आघात होऊन किडनीचं काम करणं हळूहळू कमी होऊ शकतं. त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग पण आपण शक्यतो टाळणं महत्वाचं आहे. तर हे काही आजारांचे प्रकार होते.
0: निश्चितच सर, आता हे जे विविध किडनी विषयक आजार आहेत त्या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत आणि कारणं काय आहेत याविषयी काय सांगाल?
1: आता सामान्यतः आपण जर बघितलं तर हे सगळे जे आजार आता आपण जे चर्चा केली हे सगळे आजार किडनीला अफेक्ट करतात, ज्यामुळे किडनीचा परिणाम होऊन युरिया क्रिएटिनिन वाढतं. त्यामुळे लक्षणं हे सामान्यतः सगळ्या आजारांचे सारखेच असतात, जसे की भूक कमी लागणे, उलटी येणे, मळमळ होणे, सारखं थकवा जाणवणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे, लघवीतून रक्त जाणे, त्यानंतर उच्च रक्तदाब असणे, शुगर कमी जास्त होणे, ही सगळे प्रामुख्याने किडनीच्या आजाराची लक्षणे असतात. जेव्हा शुगरमुळे किडनीचा आजार होतो अशा पेशंटमध्ये शुगर कमी जास्त होण्याचे प्रमाण खूप जास्त असते, कारण की एकदा शरीरामध्ये क्रिएटिनिन वाढलं की शुगर कंट्रोल होण्याची क्षमता शरीर थोडीशी कमी होऊन जाते, त्यामुळे शुगर कमी जास्त होते. तर प्रामुख्याने ही लक्षणे किडनीच्या पेशंटमध्ये आढळतात.
0: अच्छा, आणि किडनीच्या आजाराची कारणं याविषयी काय सांगता येईल?
1: किडनीच्या आजाराची कारणांमध्ये जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दोन प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची कारणे आहेत ज्यामुळे किडनीचा आजार फुफावतो. बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहेत की भारतामध्ये मधुमेहाचे पेशंट हे झपाट्याने वाढत आहेत. उच्च रक्त

0: सुद्धा पण कमी वयातील लोकांमध्ये आढळून येत आहेत. अशा कारणामुळे किडनीचा आजाराचं प्रमाण वाढतं. मधुमेह किंवा शुगर ही कंट्रोलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुमेह जर कंट्रोलमध्ये नसेल तर त्यामुळे किडनीवरचा मधुमेहाचा परिणाम वाढतो आणि किडनीचा आजार फुफावतो. त्याच पद्धतीने रक्तदाब, उच्च रक्तदाब जे आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते पण सामान्यतः 130/80 नॉर्मल रेंज ही आहे आणि ही मेंटेन असणं फार महत्त्वाची आहे. उच्च रक्तदाब जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर त्यामुळे पण किडनीवरचा परिणाम वाढतो. तर ही दोन प्रामुख्याने कारण आहेत ज्यामुळे किडनीचे आजार होतात. त्याच पद्धतीने जसे आपण आता काही अनुवंशिक आजाराची चर्चा केली, ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतो, ज्यामध्ये किडनीवरती पाण्याचे सिस्ट किंवा सिस्ट तयार होतात, यामुळे पण किडनीचे आजार होतात. किडनीतील स्टोन जे आहेत त्यामुळे रिकरंट किडनी स्टोन ज्याला आम्ही असं म्हणतो, म्हणजे सामान्यतः सारखे सारखे किडनीमध्ये खडे तयार होणे, त्यामुळे पण सारखं सारखं रुग्णाला ऑपरेशनला सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे पण किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं. तर प्रामुख्याने हे चार कारणे किडनीच्या पेशंटमध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने हल्ली वेदनाशामक गोळ्या म्हणा किंवा बाकीचे काही मेडिसिन्स हे हाय पॉवरचे घेतल्या गेल्यामुळे त्याचा लोड किडनीवरती येतो आणि असे पण प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे शक्यतो रुग्णांनी घरच्या घरी किंवा मेडिकलवरती जाऊन एखादं पेनकिलर घेणं किंवा स्वतःहून काही गोळ्या घेणं हे शक्यतो टाळावं, कारण की कुठल्या गोळीचा किडनीवरती काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हे पण गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचं आहे.
1: निश्चितच सर, आता हे जे किडनीचे विविध आजार आहेत त्या आजारांवर योग्य ती निदान आणि उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध असेल त्याविषयी काय सांगाल आणि त्यातही आधुनिक उपचार पद्धतीविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण की किडनीचा आजार हा लवकर निदर्शनात येणे हा अत्यंत महत्वाचा असतो. एकदा किडनीचा आजार हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला आढळून आला तर आपल्याकडे डायलिसिस शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे डायलिसिसला अगोदरच आपल्याकडे बरेच जणांची भीती असते किंवा त्या गोष्टीबद्दल काळजी असते. तर किडनीचा आजार हा शेवटच्या स्टेज पर्यंत जाऊ नये यासाठी आपल्याला तो पहिल्याच स्टेज मध्ये किंवा पहिल्या दोन स्टेज मध्येच निदर्शनात आला तर आपण त्या पद्धतीने गोळ्या औषध देऊ शकतो. त्यामुळे ज्या पेशंटला उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, अशा पेशंटनी नियमितपणे 3 महिन्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात, काही लघवी तपासण्या असतात, त्या करणे अत्यंत महत्वाचं असतं. रक्ताच्या तपासण्यांमध्ये ब्लड युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, हिमोग्लोबिन या तपासण्या करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने लघवीची तपासणी करणं का महत्वाचं आहे, कारण की शुगर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लघवीद्वारे प्रोटीन जातं, त्यामुळे ते प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला लघवीची तपासणी करणं महत्वाचं आहे. त्यामुळे लघवी तपासण्यांमध्ये युरिन रुटीन, युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो ह्या अशा काही तपासण्या आहेत की ज्या आपण जर केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला लघवीतील प्रोटीनचं प्रमाण किती आहे ते कळतं आणि त्या पद्धतीने आपल्याला गोळ्या औषध बदलता येतात. त्याच पद्धतीने शारीरिक तपासणी द्वारे पण आपल्याला आढळून येतं की पेशंटला किडनीचा आजार आहे का नाही. जसे की चेहऱ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे, पायावरती जर आपण एखादं बोट दाबून जर बघितलं तर खड्डा पडणे, ही गोष्ट जी आहे याचा अर्थ पायावरती सूज जास्त प्रमाणात आहे. सततचा थकवा असणे, उच्च रक्तदाब असणे, हे शारीरिक गोष्टी पण आपण नियमितपणे तपासणे महत्वाचे असतात.
1: अच्छा सर, आता आपण बघतोय की किडनीच्या आजारांमध्ये किडनी फेल होणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात फोफावते आहे, त्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: किडनी फेल होणं म्हणजे किडनीची शेवटची स्टेज ज्याला आम्ही सीकेडी स्टेज 5 असं म्हणतो. सीकेडी स्टेज 5 अशी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही किडनीचं काम करणं निकामी होतं. एक EGFR नावाची एक टेस्ट असते मॅडम, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही किडनीचं काम किती आहे ते मोजतो. जेव्हा किडनीचं काम करणं एकदम फेल होतं तेव्हा EGFR हा 10 कमी झालेला असतो किंवा तो 5 पण कमी झालेला असतो. तर या गोष्टी टाळायच्या असतील तर मधुमेह, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एकदा की किडनी फेल झाल्या त्यानंतर डायलिसिस हा एकच मार्ग आपल्यासमोर उरतो. गोळ्या औषधांनी आपल्याला त्या पूर्णपणे पूर्ववत पदावरती घेऊन येण्यात आपण असमर्थ ठरतो, त्यामुळे डायलिसिस हाच एक पर्याय आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये राहतो.
1: नक्कीच सर, आता ज्यावेळी रुग्णांमध्ये किडनी निकामी झाल्यानंतर ती काही प्रमाणात काम करते त्यामुळे अशा रुग्णांचं डायलिसिस करणं खूप गरजेचं असतं, त्याविषयी आपण काय सांगाल? कारण डायलिसिस विषयी अनेक शंका कुशंका, अनेक समज गैरसमज रुग्णांच्या मनामध्ये असलेले आपण पाहतो, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण की डायलिसिस

0: एक उपचाराची पद्धत आहे. सर्वात अगोदर आपण डायलिसिस म्हणजे एकदम काहीतरी वेगळी गोष्ट आहे किंवा एखादी भीतीदायक गोष्ट आहे असा समज आपल्या डोक्यामधून काढणं खूप महत्वाचं आहे. डायलिसिस जेव्हा पेशंटला लागतं तेव्हा किडनीचं काम करणं ऑलमोस्ट निकामी झालेलं असतं. त्याच वेळेस डॉक्टर आपल्याला डायलिसिसची गरज आहे असं सांगतील. त्यामुळे जेव्हा डायलिसिस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस डायलिसिस हा किडनीला सपोर्ट देण्यासाठी आहे. डायलिसिसद्वारे आपण किडनीचं काम काही ना काही प्रमाणात चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. जर आपण डायलिसिस नाही केलं तर शरीरामधील युरिया, क्रिएटिनिन हे जे विषारी घटक आहेत शरीरातील ते घटक वाढणार. ते जर घटक शरीरातील वाढले तर मग आपल्याला पायावर सूज, चेहऱ्यावर सूज, दम लागणं, जेवण न जाणं हे सगळा त्रास फोफावतो. त्यामुळे डायलिसिस करून आपण युरिया, क्रिएटिनिन हे विषारी पदार्थ शरीरातील कमी करतो. त्याच पद्धतीने डायलिसिस केल्यामुळे जसे इलेक्ट्रोलाईट आपण जी चर्चा केली, इलेक्ट्रोलाईट म्हणजे काय, पोटॅशियम, सोडियम याचे प्रमाणे डायलिसिसद्वारे नियमित राहतं. बायकार्बोनेटचं प्रमाणे नियमित राहतं. त्यामुळे पेशंट चांगल्या प्रकारे डायलिसिस केल्यामुळे त्यांचं जीवनमान वाढतं. आता आमच्याकडे असे बरेचसे रुग्ण आहेत की जे सकाळी लवकर येतात, डायलिसिस करतात आणि नंतर मग आपल्या नियमित कामांना पण जातात. त्यामुळे ते डेली वर्क करतायत, चांगल्या फॅमिलीला आपल्या सपोर्ट करतायत, इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या पण ते सपोर्ट करतायत. त्यामुळे ही बाब जी लोकांमध्ये बरेचशी रुजलेली आहे की डायलिसिस झालं की आयुष्य संपलं अशातला अजिबात भाग नाही आहे. डायलिसिस जर आपण नियमितप्रमाणे केलं तर आपलं आयुष्यमानही वाढतं, आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काम करूनही आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. फक्त नियमित आठवड्यातून 3 डायलिसिस 4 करणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: अगदीच अगदीच. खरंच सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किडनी फेल झाली आणि आता रुग्णाचं डायलिसिस करावं लागणार आहे असं म्हटल्यानंतरच तो रुग्ण तर स्वतः मानसिकरित्या खचून जातोच, पण त्याचे कुटुंबीयही खचून जातात. कारण त्यांना वाटतं की आता इथून पुढे ते त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित जगू शकतील की नाही आणि त्यामुळे ते खचून जातात. परंतु डायलिसिस हे अशा रुग्णांसाठी उपयुक्त किंवा एक वरदान आहे की त्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य उत्तम राखणं आणि त्यांची दैनंदिन जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अगदी जशास तशी करण्यासाठी ही एक उपयुक्त अशी उपचार पद्धती किडनीच्या पेशंटसाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: अगदी बरोबर मॅडम, आपण जे म्हटलात की डायलिसिस हे एक प्रकारचं वरदानच आहे की ज्यामुळे लोकांचं आयुष्यमान वाढतं, लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या प्रकारे जगता येते. असे पण काही रुग्ण आहेत की जे मागच्या 8-8, 10-10 वर्षापासून डायलिसिस करतायत आणि जे नियमित डायलिसिस केल्यामुळे चांगलं जीवन जगतायत. त्यामुळे अशी जी एक समज आहे की डायलिसिस लागलं की आयुष्य संपलं हे आपण थोडंसं ह्या समजपासून दूर जायला पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदीच अगदीच सर. सर, सुरुवातीला कारणांविषयी आपण बोललो तर याविषयी बोलत असताना मला आणखी एक प्रश्न आपणास विचारावा वाटतो की तरुणांमध्ये आज व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक वाढतंय आणि त्यामुळेही किडनी फेल होणे किंवा किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम न करणे हा आजार फोफावतोय किंवा ही समस्या फोफावताना दिसते, त्याविषयी काय सांगाल बरं आपण?
0: आजकालचं जे जेन झी जनरेशन आहे मॅडम त्यामध्ये जे ॲडिक्शन म्हणा किंवा व्यसनाधीनचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे किडनीच नाही तर लिव्हर, पॅनक्रियाज यावरती पण या अशा जे व्यसन आहेत त्याचा परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे किडनीच निकामी होत नाही तर लिव्हर आणि पॅनक्रियाजही निकामी होतात. त्यामुळे आपण आपल्या या जेन झी जनरेशनला या गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल यासाठी जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण त्यांना हे समजून सांगणं महत्त्वाचं आहे की एका क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते धोक्यात घालणं अतिशय चुकीचं आहे. कारण की या व्यसनांमुळे किडनी, मेंदू, हृदय, पॅनक्रियाज, लिव्हर हे जे 5 मुख्य अवयव आहेत या सगळ्यांना ते असर करतात आणि त्यांचं त्यामुळे जीव धोक्यात जाणं खूप कॉमनली होत आहे.
1: खरंच खरंच मानवी संस्कृतीला किंवा मानवी जीवन पद्धतीला व्यसनाधीनतेची लागलेली कीड ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पोखरत जाते आणि अशा व्यसनाधीन व्यक्तींच्या शरीरांतर्गत भागात वेगवेगळ्या आजारांचं बळकटीकरण करण्यासाठी त्यांचं व्यसन कारणीभूत ठरतं. त्यामुळे याविषयी खरंच जनजागृती होणं गरजेचं आहे आणि केवळ तरुणांनीच नव्हे तर अगदी प्रौढांनी, वृद्धांनी, सर्वांनीच व्यसनाधीनतेपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आता जसं व्यसनाधीनतेमुळे आपण बघतोय की किडनी विषयक समस्या किंवा लिव्हर विषयक आजारांच्या समस्या निर्माण होतात, अगदी तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्येही किडनीची समस्या अधिक प्रमाणात फुफावताना दिसते, कारण हे मधुमेह, बीपी यासारखे जे आजार आहेत ज्या आजारांवर

0: उपचार म्हणून दररोज काही मेडिसिन्स त्यांना घ्यावी लागतात आणि या ड्रग्समध्ये काही कंटेंट्स असे असू शकतात की ज्यामुळे आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब याने ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांच्या मनात एक नेहमीच भीती असते की माझ्या या आजाराचा किडनी या फंक्शनवर काय परिणाम होईल. तर ही जी शंका आहे रुग्णांच्या मनातली, या शंकेविषयी आणि मेडिसिन्सच्या होणाऱ्या परिणामांविषयी आपण काय सांगाल?
1: उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासाठी ज्या या मेडिसिन्स घेतल्या जातात त्या सगळ्याच मेडिसिन्सचा किडनीवरती परिणाम होतो असं नाही. काही ठराविक मेडिसिन्सच आहेत ज्याचा किडनीवरती परिणाम होतो, आणि ते पण जेव्हा शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस या गोळ्यांचं ऍडजस्ट करणं फार महत्त्वाचं असतं. जर शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण नॉर्मल आहे तर गोळ्यांचा जास्त परिणाम होणार नाही, पण जर नॉर्मल क्रिएटिनची लेवल शरीरामध्ये ही 1 ते 1.5 mg/dL पर्यंत असते, ती जर 1.5 पेक्षा जास्त वाढली तर याचा अर्थ क्रिएटिन शरीरामध्ये वाढत आहे. तर क्रिएटिन जर वाढत असेल तर काही गोळ्या औषध मेडिसिन्स जे आहेत, जसे की मेटफॉर्मिन आहे किंवा टेलमिसार्टन BP साठी आपण घेतल्या जातं, तर या गोळ्यांमध्ये काही कमी जास्त करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी दर 3 महिन्याला नियमितपणे क्रिएटिनची तपासणी करणं आणि युरिन रुटीन, ज्याद्वारे आपल्या लघवीतील प्रोटीन जात आहे का हे आपल्याला कळेल, या दोन्ही तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला बरेचसे मधुमेहाचे पेशंट हे सकाळची उपाशीपोटी शुगरची तपासणी आणि दुपारची 1.5 तासाची शुगरची तपासणी, या दोनच तपासण्यावर त्यांचा भर असतो. या दोन तपासण्या तर महत्त्वाच्या आहेतच, त्याचवेळेस क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या पण तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर माझा अनुरोध रुग्णांना असा राहील की त्यांनी 3 महिन्याला क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या तपासण्या पण नियमितप्रमाणे करून घ्याव्यात, जेणेकरून काही मेडिसिनमध्ये बदल करायचे आहेत का हे आपल्याला कळेल. कारण की मधुमेहाचा किडनीवरती दूरगामी परिणाम होणारच आहे, काही ना काही प्रमाणात किडनीतून परिणाम होऊन लघवीतील प्रोटीन जाणारच आहे. फक्त हे आपल्या जर लवकर निदर्शनास आले तर आपल्याला काही गोळ्या औषधांनी, जे नवीन प्रकारचे गोळ्या औषध आलेले आहेत त्यांनी आपल्याला तो प्रमाण कमी करता येईल, जेणेकरून शुगरचा किडनीवर होणारा परिणाम किंवा उच्च रक्तदाबाचा होणारा किडनीवरील परिणाम हा आपल्याला कमी करता येईल.
0: नक्कीच सर, आपण बघतोय की मधुमेहासारखा आजार असेल किंवा उच्च रक्तदाबासारखा आजार असेल हे अगदी आज सर्रास होणारे आजार म्हणून मानले जातात आणि अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांना या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि एकदा का तुम्हाला हा आजार जडला की त्यासाठी मेडिसिन्स घेणं हे गरजेचंच आहे, यात आपण कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करू शकत नाही किंवा ती करणं योग्य नाही. त्यामुळे नियमित रक्त तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं या रुग्णांसाठी निश्चितच अत्यंत गरजेचं आहे. सर, आता आपण अगदी आपल्या जीवनशैलीमध्ये सहज डोकं दुखतंय किंवा पोट दुखत आहे किंवा अंगदुखी आहे यासाठी बऱ्याच वेळा पेनकिलर्स घेतो आणि आपला त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो, निश्चितच त्याचा तात्पुरता प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण त्रासापासून मुक्त होतो. पण हे एक सायलेंट किलरचं काम आपल्या शरीरांतर्गत करतात आणि हळूहळू आपल्या शरीरातील काही फंक्शन्स निकामी करण्याचं कार्य त्यांच्यामार्फत होत असतं. त्यामुळे पेन किलर नेहमी घेणं हे निश्चितच धोकादायक आहे असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण काय सांगाल आणि या पेन किलरचा किडनीवर नेमका काय परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: मॅडम, तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स. आजकाल असं बऱ्याचदा आपल्याला होतंय की शेतात काम करणारे आपले शेतकरी बांधव असतील किंवा कामगार असतील, कामगारांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा पेन किलरच्या अधीन झाला आहे असं आपल्याला समाजात दिसत आहे. काही डोकं दुखलं, कंबर दुखली, मान दुखली की लगे आपण पेन किलर घेतो. पेन किलर हे एखाद्या वेळेस घेतलं तर जास्त हानिकारक नाही आहेत, पण त्याचा जर नियमित आपण सर्रास उपयोग करायला लागलो तर त्याचा किडनीवरती परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. ओव्हर द काउंटर ड्रग्ज, ज्याला आपण म्हणतो की आपण मेडिकलवर जातो आणि म्हणतो की पेन किलर द्या किंवा हे द्या, याचं प्रमाणही समाजामध्ये खूप वाढत आहे. तर अशा गोष्टींना कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की या पेन किलरचा किडनीवरती हा डायरेक्ट परिणाम होतो. ज्या पेन किलरमुळे किडनीतील ट्यूब्युल आणि ग्लोमेरुला आहे या दोन्ही जे घटक आहेत किडनीमधील, त्या दोन्ही घटकांना पेन किलरचा खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो. पेन किलरमुळे किडनी निकामी झालेले आम्ही पेशंट बघितलेले आहेत, त्यामुळे हे पेन किलर टाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. नाहीतर जर पेन किलरचं प्रमाण शरीरामध्ये वाढत गेलं तर त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. त्याच पद्धतीने नेफ्रोटिक सिंड्रोम, जे आपण पहिले चर्चा केली होती, ज्याच्यामध्ये पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं असलेही प्रकार होऊ शकतात, लघवीतून प्रथिने किंवा प्रोटीन जाऊ शकतात, हाही प्रकार पेन किलरमुळे होतो. त्यामुळं शक्यतो पेन किलर

0: हे टाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
1: सर, आता कोणताही आजार होण्यापूर्वी आपण तो आजार मुळात आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी दक्षता घेणं हे योग्य आहे, आणि त्यासाठी आपण आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली योग्य राखणंही खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आज जंक फूडचं, स्नॅक्सचं सेवन केलं जातं, ज्याचे दुष्परिणाम आपल्या एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर होत असतात. तर मग यासारख्या दुष्परिणामांपासून दूर राहून आपल्या दैनंदिन जीवनात किडनी या अवयवाचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी आपण काय सर्वांनी दक्षता घ्यायला हवी?
0: किडनीचं काम करणं किंवा किडनी नियमितपणे चांगली राहण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं शुगर आणि बी पी हे नियमित कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की हेच पेशंट पुढे जाऊन क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे एकदम दोन्ही किडनी निकामी होणं याचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढते. त्यामुळे शुगर आणि बी पी कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. सामान्य जनतेने रेग्युलर एक्झरसाईज करणे, योगासने करणे, पाणी नियमित वेळेवर पिणे, लघवी आल्यानंतर लगेच लघवीला जाणे, जास्त वेळ लघवी साचून न ठेवणे जेणेकरून लघवीतील इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं, हे अशा गोष्टींचं नियमित पालन केलं तर आपल्या किडनी ह्या निरोगी राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मागेच बोललो की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स, त्यामुळं पेन किलर्स शक्यतो टाळणे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. या 4-5 गोष्टींचं जर आपण नियमितपणे पालन केलं तर आपल्या किडनी निरोगी राहतील.
1: सर, एकंदरीतच किडनी या आजाराविषयी आणि किडनी या आजारावर कशा प्रकारे योग्य अशी उपचार पद्धती करून किडनी या आजाराने ग्रस्त रुग्ण आपली दैनंदिन जीवनशैली जगू शकतो आणि आपलं आयुष्यमान वाढवू शकतो याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतेहो, आताच आपण किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी किडनी विकार तज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वस्थ भारतीय कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळचे 6:56 झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: काहू ज्ञानबाराव.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
2: हा बाई, मुलांना दिलं तिकडं खाणीच्या कामावर पाठवून.
1: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
2: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडं कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळतंय ना.
1: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
2: असं होय.
3: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। ठीक 7 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले हे कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेले घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा आणि कळवण या चार तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटक

डॉक्टरांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं एफडीएच्या पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5

0: एकूण 17 पदकं जिंकली आहेत, त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खिड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीचा, स्वप्नाचा, संधीचा आणि युवा शक्तीचा प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000 जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी

0: समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त काउन्सिलरचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव ना राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
1: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही, तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
2: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी, सुदृढ, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला. अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात.
2: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढती आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली, तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज. नशा हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये, त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्तनाबूत करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्जच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्या सोबत आमचे विद्यार्थी

0: त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिम्मत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथन ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू.
1: श्रोते हो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे. अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्जचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित.
2: ड्रग्ज याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे त्या ड्रग्जना नाकारायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्ज घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे, याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे. हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले, ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो, त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे, लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्ज पुरवायची याचा चंग बांधलेला आहे. आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे, तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्जचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे. कारण हे जे ड्रग्ज आता इथे पुश केले जात आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे. नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्ज मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा. याची अनेक उदाहरणं ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काय यांनी वारंवार उघड केलेली आहे आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे. हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे, ती डिटेक्ट करायची आहे, ती तर जोरात चालवलेली आहेच. आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कोटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे. त्यासाठी एक आयडी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज डिटेक्ट करत आहेत. आपल्याला कल्पना आहे की काही बंदांमध्ये तर त्यांनी नर्कोटिक्स आणलेले आहेत. त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्जशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत. माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्ज कन्झ्युम करूच नका, पण त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सला किंवा पोलिसांना आदरही पुरवावी. याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे. पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून ह्या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत. पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्यामध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्सच्या विरुद्धचं युद्ध आहे हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्सला हरवूया.
1: श्रोते हो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9, आषाढ, शके 1948, म्हणजेच 31 जुलै 2026. जाणून घेऊया ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. तापमान 29 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे होतं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. वळूया आजच्या विषयाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या आहेत धीरज केदारी.

0: सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आज आपल्याला कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल डाके सर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. खरीप हंगामातलं एक अतिशय महत्वाचं मानलं जाणारं पीक आहे. या पिकाची लागवड आता सुरू होईल आणि आपल्या शेतकरी बंधूंची ती एक लगबग आहे सुरू आता. तर या अनुषंगाने हे जे सोयाबीन पीक आहे, ह्याला महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, त्याची लागवड किती प्रमाणात होते आणि उत्पादन किती निघतं, काय सांगाल याबद्दल?
1: सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणारं एक महत्वाचं पीक आहे. याची लागवड पूर्ण भागामध्ये होते, जसे की कोकण पट्टा असेल, मराठवाडा असेल,
0: पश्चिम महाराष्ट्र
1: सर्व भागामध्ये सोयाबीन पिकाची लागवड घेतली जाते. या पिकाच्या जे बिया आहेत, याला एक पोषण तत्व तर आहेच, त्याचबरोबर सोयाबीन पीक हे जमिनीची आरोग्य वाढवण्यासाठी देखील फेरपालट पीक म्हणून देखील घेतलं जातं. तर आपण याचा जर आपण पोषण तत्वाचा जर विचार केला, तर यामध्ये जवळपास 40% प्रथिने असतात. साधारण 18-20% या बियामधून आपल्याला तेल निघते. तसंच जर सोयाबीनचं जर आपण त्याचे पोषण तत्वे आहेत, ते तृणधान्य पिकापेक्षा 5 पट असतात. त्याचबरोबर कडधान्य पिकापेक्षा हे 2 पट पोषण तत्वे जास्त असतात. म्हणजे सोयाबीन पिकाला जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जे पोषण तत्वे आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयाबीनचा जो वापर आहे तो देखील जास्त आहे किंवा त्याची मागणी देखील जास्त आहे. त्या अनुषंगाने मागणी जास्त असते, त्यामुळं उत्पादन देखील वाढते किंवा शेतकरी कमी कालावधीमध्ये येते. मागणी जास्त असली त्यामुळे आत्ता क्षेत्र त्याचं वाढत चाललेलं आहे. तर क्षेत्र वाढतंय, परंतु सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढत नाही किंवा उत्पादकता वाढत नाही. तर ते न वाढण्याचे कारण वेगवेगळे आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे, किडींचं त्यावर होणारा प्रादुर्भाव. वेगवेगळ्या किडी ह्या सोयाबीन पिकावरती येतात. त्याच्यामध्ये जसं की पाने खाणारी अळी असेल, या अळीमुळे जवळपास 71% नुकसान होते. त्याचबरोबर उंट अळी आहे, या अळीमुळे जवळपास पिकाचे 50% हे नुकसान होत आहेत. किंवा चक्रीभुंगा आहे, चक्रीभुंग्याने देखील या पिकावरती 29-83% पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जी लवकर येणारी कीड आहे, खोडमाशी, यामुळे देखील सोयाबीन पिकाचे 50-90% नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
0: बरोबर. सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात आपण लागवड केल्यानंतर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो?
1: आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला, तर या पिकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा या पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर सोयाबीन पिकामध्ये साधारण रोप अवस्था आहे किंवा वाढीची अवस्था आहे, फुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली, उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे, या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंट अळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसशोषक किडीमध्ये पांढरी माशी या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फुलोर अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटी अळी किंवा शेंद्री शेंग पोखरणारी अळी या किडीचा देखील सोयाबीन पिकावरती, अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडी ह्या वेगवेगळ्या टक्केवारीनुसार, काही किडी खूप जास्त प्रमाणात नुकसान करतात, काही किडी कमी प्रमाणात नुकसान करतात, पण ह्या सर्व किडी ह्या म्हणजे उत्पादन घटण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा असतोय.
0: सोयाबीन पिकावर जी खोडमाशी आढळते, या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगाल?
1: सोयाबीनवरील येणारी जी खोडमाशी आहे, मी मकाई सांगितल्याप्रमाणे खोडमाशी ही सुरुवातीच्या काळात किंवा रोप अवस्था असेल किंवा उगवण झाल्यापासून या किडीचा या रोपावरती प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होती. ही एक खूप महत्वाची कीड आहे, कारण रोप अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच 100% पिकाचं नुकसान होणार आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर नुकसान कर तर ते सुकणार आहे किंवा वाळून जाणार आहे, म्हणजेच आपल्या पिकाचं हे नुकसान नक्कीच होणार आहे. तर याच्या जर आपण लक्षणे आपल्याला बघायचं ठरलं, तर या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनचे जे रोप लहान असताना, म्हणजेच 15-20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा सेंडा सुकून खाली झुकलेला आढळला, तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रादुर्भाव

0: प्रभावित शेंडामधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या बाजूने खोड पोखरत जात असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढमाशी खोडाजवळील फांदीस छिद्र पाडून त्यातून बाहेर निघते, म्हणजे खोडाजवळ आपल्याला छोटस छिद्र दिसते. अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव होत आहे
1: आणि ही लक्षणं आपण साधारण निरीक्षण करायला हवी.
0: हा म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला झाडाचा शेंडा सुकलेला दिसतोय.
1: बरोबर. वाढीच्या अवस्थांमध्ये येणारे जे चक्री भुंगे असतात या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात त्याबद्दल काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीच्या अवस्थामध्ये वेगवेगळ्या किडी आहेत. त्यातील जी मुख्य जास्त नुकसान करणारी आणि लवकर येणारी जी कीड आहे वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 20 ते 25 दिवसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव हा लागवडीनंतर किंवा उगवण नंतर 20 ते 25 दिवसापासून सुरुवात होतोय. तर याचे जर आपल्याला लक्षणं बघायचं जर ठरलं तर चक्री भुंगा हा सुरुवातीला खोडाला खाप करतो. खाप करत असताना त्यात जर ती मादी असेल तर ती मादी पानाच्या देठाजवळ त्याची अंडे आतमध्ये घालते खोडामध्ये. त्याचबरोबर आपल्याला अंडी घातल्यामुळे आपण जर शेतात फेरफटका मारत असेल तर आपल्याला नक्कीच एखादे पान सुकलेले दिसेल. म्हणजे सुरुवातीच्या काळात अंडी घातल्यानंतर पान सुकते, परंतु अंडी घालून जर जास्त दिवस झाले असेल तर नक्कीच आपण असं ओळखू शकतो की जर पान जर वाळलेले असेल तर अंडी घालून खूप दिवस झालेले आहेत, नक्कीच अंडीतून आळी बाहेर येणार आहे आणि ती खोडाला आतमध्ये पोखरणार आहे. कारण चक्री भुंगाची आळी ही देखील अंड्यातून बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने जाऊन खोडाला पोखरत असते. तर चक्री भुंग्याने जे खोडाला खाप केली आहे किंवा जी आळी आतमधून पोखरते यामुळे झाडाचा जो वरील भाग आहे जिथपासून प्रादुर्भाव झालाय किंवा खाप केले त्याचा वरील भाग हा सुकतो किंवा वाळतो, यामुळे देखील आपल्या सोयाबीन पिकाचं आपल्याला मोठं नुकसान झालेलं दिसते.
1: सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या किडींव्यतिरिक्त येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कसा होत असतो आणि त्याची लक्षणं काय आहेत?
0: बरोबर. वाढीच्या अवस्थेमध्ये चक्री भुंगानंतर जे दुसऱ्या किडी आहेत वाढीच्या अवस्थेमध्ये त्यामध्ये जास्त पानांचं प्रमाण असते किंवा फांद्या देखील सोयाबीन पिकाला जास्त लागतात. तर यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी, उंट आळी आणि पांढरी माशी या किडींचा या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतोय. तर आपण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी किंवा उंट आळीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला किंवा याचे जे नुकसान आहे याचा जर विचार केला तर या किडी साधारणपणे वाढीच्या अवस्थेत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण जर शेतात जर दिवसाच्या वेळी गेलो तर आपल्याला या आळी पानाच्या खाली किंवा जमिनीत लपून राहिलेल्या दिसतात. या आळी फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्या पिकावरती किंवा पानावरती उपजीविका करतात. तर या दोन किडींचा जर आपण नुकसानीचे प्रकार किंवा प्रादुर्भावाचे जर लक्षणे पाहिले तर या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या खालच्या बाजूने कुंचक्यामध्ये अंडी घालतो, म्हणजे एका वेळेस खूप जास्त प्रमाणात अंडी घालतो. तर ज्यावेळेस अंड्यातून निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेची आळी असते तर ती पानाच्या खालच्या बाजूने समूहात राहून खालच्या बाजूने जो पानाचा हिरवा भाग आहे किंवा हरितद्रव आहे ते पूर्णपणे खरबडून किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे पानास छिद्र न पडता पान पूर्ण आपल्याला जाळीदार झाल्यासारखे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये जे हरितद्रव खाल्लंय पानांचं तर त्यामुळे आपल्याला पान हे पूर्ण जाळीदार किंवा पांढऱ्या कागदासारखे दिसते. परंतु जसं जसं आळीची अवस्था वाढत जाईल किंवा आळी मोठी होत जाईल तर त्या शेतामध्ये पूर्ण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पसरतात आणि पानांना छिद्र पाडून किंवा पानांचा जो भाग आहे शिरा सोडून तो पूर्ण खातात. यामुळे आपल्याला फक्त शिरा किंवा मधली जी मुख्य शिरा आहे हीच आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. त्याचबरोबर जर आपण या किडींचं जर पाहिलं तर वाढीच्या अवस्थेमध्ये पानं खातात. जेव्हा फुले लागतात तर काही अंशमध्ये ह्या किडी तंबाखूवरील पाने खाणारी आळी असेल किंवा उंट आळी असेल या दोन्ही किडी बऱ्याच वेळेस फुले देखील आपल्याला खाताने शेतामध्ये दिसतात. तर या किडी व्यतिरिक्त जी पांढरी माशी आहे तर ही एक रसशोषक कीड आहे. या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो पण ही कीड प्रत्यक्ष नुकसान करण्यापेक्षा तर या किडीमुळे जे पिवळा मोजाईक हा जो विषाणूजन्य रोग आहे या रोगाचा किंवा या विषाणूचा या किडीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रसार होतो आणि पिवळा मोजाईक हा रोग आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येतो. म्हणजे या किडीमुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जे अप्रत्यक्ष नुकसान आहे म्हणजे पिवळ्या मोजाईकचा जो प्रसार होणार आहे तर हा खूप नुकसानकारक ठरू शकतो.
1: सोयाबीन पिकाचं जी फुलोरा अवस्था आहे किंवा शेंग भरण्याची अवस्था आहे त्यामध्ये अपाय करणाऱ्या किडी कोणत्या असू शकतात आणि त्यांच्या नुकसानीचा प्रकार आपण शेतकरी म्हणून कसा ओळखता येईल?
0: मॅडम आपण खूप छान प्रश्न विचारला. कारण फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल हीच अवस्था किंवा हेच आपल्याला उत्पादन देणार आहे. आपण याच वेळी जर आपण शेताची काळजी नाही घेतली किंवा पिकाची काळजी नाही घेतली दुर्लक्षित झालं तर नक्कीच आपलं उत्पादन घटणार आहे. तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर फुलोरा असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल यामध्ये घाटे आळी एक प्रमुख कीड आहे. त्यानंतर सेंद्रिय शेंग पोखरणे आळी ही एक दुसरी कीड आहे. या किडींचा या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर आपण घाटे आळींचा जर विचार केला तर ही आळी कळ्या लागल्यानंतर कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान करते. ज्या कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान केलंय तर ते खाली गळून पडतात. त्याचबरोबर ज्यावेळेस शेंगा लागतात ते शेंगांना देखील ही आळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. म्हणजे आपलं जे उत्पादन घ्यायचंय तोच भाग ही कीड नष्ट करते. हो, एका शेंगाला एकापेक्षा जास्त छिद्र पाडून म्हणजे एका शेंगेमध्ये जे काय 5-6 दाणे असतात ते पूर्ण देखील ही एक कीड खाऊ शकते. या आळीची विष्ठा पानावर शेंगावर किंवा खाली जमिनीवर पडलेली आपल्याला आढळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आळी जरी नाही दिसली तर आपण त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या नुकसानीवरून या ठिकाणी घाटे आळीचा प्रादुर्भाव झालाय असं समजू शकतो. येस मॅडम. त्यानंतर दुसरी जी सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी आहे या आळीचं देखील जी शेंगा परिपक्वतेची अवस्था आहे म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याची त्या काळामध्ये या किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. साधारण सुरुवातीच्या काळात या आळीचा रंग जो आहे तो पिवळा असतो. जसे जशी आळी मोठी होईल तसं या आळीचा रंग हा सेंद्रिय होत चालतो. त्यामुळे या किडीला सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी देखील म्हटलं आहे. ही आळी देखील शेंगांना छिद्र पाडून आतमध्ये जाऊन सर्व दाणे फस्त करत असते.
1: अच्छा,
0: म्हणजे आपलं जे उत्पादनाचा भाग आहे किंवा स्रोत आहे तोच या आळी या पूर्ण फस्त नुकसान होत आहे.
1: ह्या सगळ्या किडींची आपण ओळख घेतली आहे, ह्यांचं निरीक्षण कसं करायचं हे आपण जाणून घेतलं, पण या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे, ते कसं करायचं?
0: तुम्ही जो शब्द वापरलाय एकात्मिक व्यवस्थापन हेच खूप महत्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करत असताना एकात्मिक व्यवस्थापनच केलं पाहिजे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवरती अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीवरती भर दिला पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये कसं असतं मॅम, सुरुवातीला आपण मशागती पद्धत, यांत्रिकी पद्धत, जैविक पद्धत आणि शेवटी जर आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलीच त्या किडीने ठराविक किडीने त्यावेळेस आपण रासायनिक घटकाचा अवलंब करतो. तर मशागती पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या बाबींचा आपण अवलंब करून किडीची व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा उंटी आळी यासाठी आपण सापळा पीक म्हणून एरंडी किंवा सूर्यफुल या पिकाची एक ओळ पूर्ण मुख्य पिकाच्या बाजूला आपण लावू शकतो जेणेकरून त्या किडी त्या मुख्य पिकावरून सापळा पिकाकडे आकर्षित होतील. त्यानंतर आपण पेरणी करत असताना उशिरा पेरणी करू नये, म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी आपली संपली पाहिजे. त्याचनंतर पिकाची फेरपालट करावी, शक्यतो सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक हे घेऊ नये. त्यानंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक हे तणमुक्त ठेवावे, त्यामुळे देखील काही अंश आपल्याला कीड नियंत्रणासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली यांत्रिकी पद्धत यामध्ये देखील आपण विशिष्ट बाबींचा वापर करू शकतोय. यामध्ये शेतात सुरुवातीपासून कीडग्रस्त जर झाडे आपल्याला दिसले खोडमाशाचे असतील चक्री भुंगाचे असतील तर त्याचे आपण उपटून नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवस्था नष्ट होतील आणि त्याचा जीवनक्रम हा खंडित होईल. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा गुंटाळी यांचे जे मादी पतंग आहेत हे अंडे पुंजक्यामध्ये येतात. म्हणजे आपण ते जर पुंजके सुरुवातीच्या काळात जर नष्ट केले तर त्या जास्त प्रमाणात आळ्या या सुरुवातीलाच नष्ट होणार आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये फिरून फुंजक्यामध्ये जर आपले अंडे दिसले तर ते आपण पान तोडून शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे. म्हणजे तो जो अंडीमधून जी आळी बाहेर येणार आहे त्याचा जीवनक्रम चालू होणार आहे तो त्या ठिकाणी थांबेल आणि नुकसान पुढचं थांबणार आहे. त्यानंतर जी घाटी आळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतोय. सर्वेक्षणसाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरू शकतोय. आणि व्यवस्थापनासाठी असेल तर साधारण 20 कामगंध सापळे आपल्याला हेक्टरी वापरायचे आहे. त्याचबरोबर जी रसशोषक किडी आहे पांढरी माशी ज्यामुळे पिवळा मोझा एक हा रोगचा प्रसार होणार आहे त्या किडीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर त्यासाठी आपण

0: पिवळे चिकट सापळे हे देखील आपण शेतामध्ये लावू शकतोय. ही झाली यांत्रिकी पद्धत. त्यानंतर जी जैविक पद्धत आहे यामध्ये आपण विविध जैविक घटकांचा वापर करून देखील कीड नियंत्रण करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क आहे त्याचा देखील आपण फवारणीमध्ये वापर करू शकतोय. त्याचबरोबर तंबाखूवरील जी पाने खाणारी आळी आहे त्यासाठी त्याचं एक विशिष्ट जैविक कीटकनाशक आहे जे SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी याचा जर आपण वापर करू शकतोय. त्याचबरोबर जे जैविक बुरशीनाशक आहे निमोरिया रिली याचा देखील आपण 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात प्रादुर्भावित भागामध्ये आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर जी पांढरी माशी आहे या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक आहे जसे की व्हर्टिसिलियम लॅकेनी या जैविक कीटकनाशकाचा आपण 4 ते 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतोय. त्यामुळे पांढऱ्या माशीचं आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येईल. या ज्या 3 पद्धती आहेत मशागतीय यांत्रिकी आणि जैविक यानंतर आपण रासायनिक घटकाचा वापर करावा. परंतु रासायनिक घटकाचा वापर करत असताना ते हे शिफारसीत असावे जे CBRC केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व पंजीकरण जी समिती आहे या समितीने हे शिफारसीत केलेलेच कीटकनाशक शेतकरी बांधवांनी वापरावे मी असे शेतकऱ्यांना विनंती वजा आवाहन करतोय. तर आपण ज्या वेगवेगळ्या किडी पाहिल्यात तर त्या किडीचं आपल्याला जर व्यवस्थापन किंवा नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढे दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतोय. यामध्ये पाने खाणाऱ्या आळ्या ज्या आहेत तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी असेल उंटे आळी असेल तर या किडीचे आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपण सुरुवातीला फ्लुबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा थायमोथॅक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा नोवेलुराइन 5.25% प्लस इंडोक्झोकाप 4.50% SC 16.5 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर चक्री भुंग्याचे आपल्याला नियंत्रण करायचं असेल यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.5 मिली किंवा ॲसिटामेप्रिड 25% प्लस पायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम किंवा ट्रेटेनिलिप्रोल 18.18% SC 5 मिली किंवा प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर खोडमाशाचा जर प्रादुर्भाव असेल आणि त्याचं जर आपल्याला रासायनिक व्यवस्थापन किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण क्लोरॅन्टेनिलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.90% CS 6 मिली किंवा थायमेथॉक्झाम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनिलिप्रोल 9.3% प्लस लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.6% ZC 4 मिली त्यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतोय. तर पांढरी माशी असेल यासाठी आपल्याला जर घ्यायचा असेल तर यामध्ये आपण ॲसिटामेप्रिड 25% प्लस बायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. यापैकी आपण किडीनुसार आपलं केमिकल घटक घेऊन त्या प्रमाणात फवारणी करावी.
1: हे अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे.
0: फायद्याचं आहे यामध्ये आपल्या पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होणार नाही ज्या की रासायनिक घटकांचा वापर कमी होईल पर्यावरणावरती दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक असतात मित्र कीटकांचं देखील आपल्याला संवर्धन करता येईल. हा तर मी या कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांना विनंती वजा आवाहन करेल की आपण सोयाबीन पिकामध्ये किडींचे एक व्यवस्थापन करत असताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. त्यामध्ये जास्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता जैविक आहे यांत्रिकी आहे किंवा मशागती आहे ज्या पद्धती आपल्याला आपल्या स्थितीनुसार ज्या शक्य आहेत त्या कराव्यात.
1: मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना नक्की सोयाबीन पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीने एकदम छान माहिती दिलेली आहे. नक्की शेतकरी बंधू त्याचा अवलंब करतील अशी आपण आशा करूयात. येत्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊ. आणि सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: बरे धन्यवाद.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील होमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. याबरोबरच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतात. जाहिरात प्रसारणानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी, सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है, टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम, उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली

0: सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे, असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदारांनी हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जातीय हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा याच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहीर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्यपदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण 17 पदकं जिंकली आहेत, त्यात 3 सुवर्ण

0: 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तैपाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला, तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदीसंदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील श्रोतेहो आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. अरुण सहारे आणि सहकारी यांनी सादर केलेली ही लोकगीतं आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत नीरजा वाघ यांचं गायन राग रागेश्री. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत शुभ दिन घडी आज. द्रुत बंदिशीचे बोल आहेत बिन साजन सिंगार न भावे. त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे श्याम देशपांडे यांची. ऐकूयात तर नीरजा वाघ यांनी गायलेला राग रागेश्री.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीरजा वाघ यांनी गायलेला राग रागेश्री ऐकलात. त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ होती श्याम देशपांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूयात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग केदार. विलंबित आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत प्यारी के गलेहार, द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम सुगर चतुर भये. त्यानं तबला साथ आहे सरीफ अहमद खान, सारंगी साथ आहे लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ आहे मुश्कर हुसेन यांची. ऐकूयात तर उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग केदार.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग केदार, त्यांना तबला साथ सरीफ अहमद खान यांची, सारंगी साथ लियाकत अली खान यांची, तर हार्मोनियम संगत मशकूर हुसेन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी AIR मराठी. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 87% आणि सांताक्रूज येथे 83% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा येथे 5.8 मिलीमीटर तर सांताक्रूज येथे 4.3 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ असेल, तसेच अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील आमच्या मच्छीमार बांधवांसाठी इशारा. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रासाठी आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र ठाणे मुंबई उपनगर किनारपट्टीलगत डोंगी पॉइंट ते बेलापूर या पट्ट्यात 3 मीटर ते 3.4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून या भागात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतकार श्रीधर फडके. यानंतर ऐकूया गायक आणि संगीतकार श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्यावर गायलेलं शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत. भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहारवादन, राग रागेश्री, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांचे. तर ऐकूया बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहारवादन, राग रागेश्री.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहारवादन राग रागेश्री, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची. नादब्रह्म कार्यक्रम आपण ऐकू शकाल मध्यरात्री 1 वाजता, पहाटे 4 वाजता आणि 4:30 वाजता. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी.

0: मध्यरात्रीचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. यात ऐकूया अष्टोप्रहर या मालिकेचा भाग 13वा, लेखिका वीणा सावळे.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टोप्रहर एक अविरत नादयात्रा या आजच्या आपल्या मालिकेच्या अखेरच्या भागात आपलं सुश्राव्य स्वागत. आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आणि खरंच नावाप्रमाणेच त्याला असलेला शास्त्राचा आधार, वैज्ञानिक दृष्टिकोन सारच अद्भुत, अथांग आणि अक्षरशः थक्क करणारा आहे. तना मनाला आनंददायक आणि पुष्टिवर्धकही आहे. आपल्या भारतीय कलांना मुळातच अनेक कंगोरे आहेत आणि असं असलं तरी विविधतेतून एकात्मता ह्या तत्वाला

अनुसरून सर्व कला व्यक्ती पर्यायाने समाजाचा विकास साध्य करण्याप्रतच अंतिम उद्दिष्ट प्राप्त करतात. आपल्या भारतीय कलांना मुळातच अनेक कंगोरे आहेत, आणि असं असलं तरी विविधतेतून एकात्मता ह्या तत्वाला अनुसरून सर्व कला व्यक्ती पर्यायाने समाजाचा विकासच साध्य करतात हे उद्दिष्ट ठरलेलं आहे. समाजाचा सर्वांगीण विकास, मग त्यात विज्ञान म्हणजे खरं तर विशेष ज्ञान, आणि तसंच संस्कृतीचं जतन, संस्कृतीचं वर्धन आणि संस्कृती पोषण सर्व काही समाजाभिमुखच असतं असंच म्हणायला हवं. तर आता आपल्याला वाटेल की शास्त्रीय संगीत समाजाभिमुख कसं, तर ते अनेक गोष्टीतून सिद्ध होतं. अगदी नीटपणे निरीक्षण केलं तर भारतीय शास्त्रीय संगीत किंवा अभिजात संगीत तनडोले नसून मनडोले आहे. अध्यात्म तत्वानुसार ईश्वर भक्तीचं एक परमोच्च साधन आहे. गाताना किंवा गाणं ऐकताना अहंभाव विसरून आपण त्या स्वरात लीन होऊन जातो, त्या स्वरांशी किंवा त्या गाण्याशी पूर्ण तादात्म्य पावतो. ही त्या कलाकाराप्रमाणेच स्वरांचीही ताकद आहे. श्रोते हो, यावरूनच बोधिसत्वाच्या काळातली एक गोष्ट आठवली, ती थोडक्यात इथे सांगते बरं का. बोधिसत्वाचा एक हत्ती अतिशय प्रिय होता. त्याने अनेक युद्धप्रसंगी त्याला साथ दिली होती आणि तो अनेक लढाया जिंकलाही होता. परंतु कालपरत्वे तो हत्ती वृद्धापकाळामुळे गजशाळेतच राहू लागला. तो बोधिसत्वाचा अत्यंत प्रिय हत्ती असल्यामुळे गजशाळेतही त्याच्याकरता विशेष व्यवस्था होती व सेवक दक्षपणे त्याची निगराणी करीत असत. एकदा नदीवर त्या हत्तीला स्नान घालण्यासाठी नेलं असता परत येताना नदीतल्या चिखलात त्या हत्तीचा पाय रुतला. बरेच प्रयत्न झाले पण त्याला काही बाहेर येता येत नाही. सर्वच जण अथक प्रयत्न करून थकले आणि चिंतातूरही झाले. शेवटी राजाने त्या हत्तीच्या जुन्या माहुताला निमंत्रण पाठवलं आणि आलेल्या प्रसंगाविषयी उपाय विचारला. माहुताने सांगितलं त्याप्रमाणे हत्ती ज्या ठिकाणी रुतून बसला होता त्या ठिकाणी नगारे शंखध्वनी असं करण्यास सांगितलं. प्रचंड सैन्य बोलावून त्यांना घोषणाही द्यायला लावल्या. शंखध्वनी नगारे असं युद्धजन्य सांगीतिक ध्वनी ऐकल्यावर हत्तीला वाटले युद्धप्रसंग आहे, आपण जिंकायलाच हवं, आणि हे वाटल्यावर त्या ईर्ष्येने तो बाहेर आला. संगीताच्या प्रभावाने जर प्राण्याच्या मनाची म्लानता किंवा नैराश्य जाऊ शकतं तर मानवी मनावरही संगीत कलेचा नक्कीच सकारात्मक प्रभाव पडतो हे यत्न जाणवतं. आत्ताचंच उदाहरण घेऊया ना. गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर तनामनाला वेगळीच स्फूर्ती देऊन जातो, चैतन्य भरून जातो. तसंच गणेशोत्सवाच्या काळातही सृष्टीचं चैतन्य मांगल्य सतत होणाऱ्या जणू संगीत अभिषेकानं साजरं होत असतं. विवाहासारख्या मंगलप्रसंगी सनईवर सादर होणारे प्रसन्न चित्ती राग त्या समारंभाची शोभा द्विगुणितच करतात नाही का. पहिल्या भागापासून म्हणजे ह्या मालिकेच्या पहिल्या भागापासून आपण 12 स्वर आणि त्याद्वारे तयार होणारे किंवा झालेले राग, त्यांची प्रकृती आणि त्या त्या रागाचा स्वभाव धर्म आणि त्यानुसार त्यांची मुख्यत्वे समयसारिणीनुसार होणारी विभागणी, त्यांचं सौंदर्यशास्त्र असं थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. श्रोते हो, हिंदू कालगणनेनुसार किंवा हिंदू समयचक्रानुसार पहाटे 4 पासून ते पहाटे 4 पर्यंत म्हणजेच ब्राह्ममुहूर्तापासून ते ब्राह्ममुहूर्तापर्यंत आपण ही 8 प्रहरांची म्हणजेच 24 तासांची नादयात्रा पूर्ण केली. थोडक्यात त्याचा आढावा घेता येईल तो असा. प्रातःकालीन संधीप्रकाश पहाटे 4 ते 7 म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून आपला दिवस सुरू होतो. 1 प्रहर 3 तासाचा, ह्या अनुषंगाने 8 प्रहर म्हणजे दिवसाचे 24 तास. त्याच्यानंतर दिवसाचा प्रथम प्रहर म्हणजे सकाळी 7 ते 10, दिवसाचा दुसरा प्रहर सकाळी 10 ते 1, दिवसाचा तिसरा प्रहर म्हणजे माध्यान्ह दुपारी 1 ते 4. संधीप्रकाश सायंकालीन संधीप्रकाश संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7. त्याच्यानंतर रात्रीचा पहिला प्रहर 7 ते 10, मग रात्रीचा दुसरा प्रहर रात्री 10 ते रात्री 1, आणि रात्रीचा तिसरा प्रहर ज्याला आपण उत्तर रात्र किंवा मध्यरात्र
रात्री 1 ते पहाटे 4 अशा रीतीने आपण आपली अष्टौप्रहर ही अविरत नादयात्रा ह्या वेळेप्रमाणे असणाऱ्या रागांमध्ये साजरी केली. आशा आहे ती आपल्याला शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय संगीतातल्या रचना, अभंग, नाट्यसंगीत, मराठी भावगीतं, हिंदी चित्रपट संगीतं ह्या आणि अशा अनेक माध्यमातून आवडली असेलच. समयचक्राचा संबंध मानवाच्या दैनंदिन कार्यपद्धतीशी निश्चित जोडला गेला आहे. नारदीय शास्त्रानुसार प्रत्येक स्वरांची शरीरातील स्थान आणि त्यावर होणारा परिणामही उद्धृत केलाय. थोडक्यात पाहूया. नारदीय शिक्षा ग्रंथानुसार षड्जस्वर म्हणजे सा याचं कंठस्थान आहे, कंठस्थानात हा स्वर असतो. ऋषभस्वर म्हणजे रे, याचं शिवस्थान म्हणजे कपाळ असावं. गंधारस्वर म्हणजे ग, 12 स्वरांमधला तिसरा स्वर, याचं स्थान अनुनासिक आहे. मध्यम स्वर म्हणजे म, उरस्थान. पंचम स्वर म्हणजे प, उर कंठ वर शिरस्थानातून त्याची उत्पत्ती सांगितली गेली आहे. दैवतस्वर ध, ललाटस्थान व कंठस्थान. ह्यावरून लक्षात येतं की संगीत आणि संगीत उपचार त्याहीपेक्षा बरंच काही ह्या स्वरांच्या दुनियेमध्ये असू शकतं. श्रोते हो, समयचक्रानुसार त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसारही अनेक स्वरांची शरीरावर व मनावर होणारी प्रतिक्षिप्त क्रिया ही शारीर व मनस्थिती आणि त्याचप्रमाणे दिनचर्येनुसार परिणामकारक ठरत असते. चक्र जे अव्याहत सुरू असतं, समय वेळ जो कोणासाठीही थांबत नसतो, अविरत सुरू असतो आणि ह्याच गतीला अनुसरून रागमाला रादर राग समयचक्र मालिका ऐकूया. आता रागमाला म्हणजे शास्त्रीय संगीतातले जणू मेडली किंवा उत्कंठावर्धक गीतप्रकार. आत्तापर्यंत आपण एकाच रागातल्या अनेक बंदिशी असतात असं आपल्याला माहिती होतं, तर रागमालेत एकाच बंदिशीत अनेक राग असतात. तर ऐकूया पंडित रामाश्रय झा म्हणजेच रामरंग ह्यांनी रचलेली रागमाला.

काही राग सर्वसमावेशक आहेत, जसं आजचा आपला समापनाचा राग भैरवी. रसिक श्रोते हो, आपल्या मनात निश्चितच झालं असेल मग भैरवी गाण्याची नक्की वेळ कुठली? खरं तर उत्तररात्रीची. पण भैरवी ह्यासारख्या अतिशय मृदू रागात उपशास्त्रीय संगीत प्रकार आणि अभंग, त्याहीपेक्षा निर्गुणी अभंग, भजन यासारखे गीतप्रकार जे आपल्याला अंतर्मुख करतात, असेच विशेषतः गायले जातात. उत्तर भारतात या भैरवीला रागिणी म्हणजे भैरव रागाची रागिणी, ती भैरवी, आणि तेही सदा सुहागन असा जणू आशीर्वादच आहे. कारण या रागाच्या प्रकृतीनुसार मैफलीच्या शेवटीच ही भैरवी गायली जाते. मैफिल कुठल्याही वेळेची असो, त्याचा अधिक सुंदर परिणाम भैरवीने साधला जातो असं मानतात. स्वरांची आर्तता, व्याकुळपणा, मनाचा हळुवारपणा आणि तसाच आल्हाददायक स्वभावही भैरवीने अतिशय सुंदररित्या खुलवला जातो. मला असं वाटतं फार काही सांगण्यापेक्षा ऐकूया भैरवीची काही रूपं.

तर मग आजच्या या आपल्या समापनाच्या भागात आपण भैरवी आणि रागमालेचा आस्वाद घेतला असेलच. तर मग मी आता आपला निरोप घेते. शास्त्रीय संगीताच्या या महान सागरातून अनेक सुंदर गोष्टींमधून समयचक्र आणि रागसंगीत हा एक विचार मौक्तिक उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न मी आपल्यासाठी सादर केला, तो आपण निश्चितच गोड मानून घ्याल अशी अपेक्षा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात अष्टप्रहर या मालिकेचा भाग 13वा. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. मध्यरात्रीचे 12:30 वाजत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके आणि चित्रपट माहेरची माणसं.

लता मंगेशकर, आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांनी गायलेलं, विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट एक फूल चार हाफ. आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहे सुहासचंद्र कुलकर्णी आणि चित्रपट तुझ्या वाचून करमेना.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आई शपथ या चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं कवी सौमित्र यांचं गीत, संगीतकार अशोक पत्के.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल मध्यरात्री 2:25 आणि सकाळी 5 वाजता. ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विदुला भागवत यांचं गायन राग मालकंस. सुरुवातीला विलंबित गत झुमरा तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत मेरू जिया तरसे. त्यानंतर द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत कोऊ जाने दे बतिया. त्यांना तबला साथ अतुल दाडे यांची तर हार्मोनियम संगत जयंत फडके यांचे. ऐकूया विदुला भागवत यांचं गायन राग मालकंस.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्याहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। आज आपण ऐकूया संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा 46वा भाग। पठ्ठे बापूराव आणि त्यांची पवळा यांच्यावरती एखादा चित्रपट काढावा असा विचार राम कदम यांना नेहमीच येत असे, पण योग काही येत नव्हता। एकदा राम कदमांची पुण्याच्या शारदा सहकारी बँकेचे माजी चेअरमन एम के कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली। ते कवी होते, मग काय विचारता, त्यांच्या काही गाण्यांच्या कॅसेट राम कदमांनी मीना फातर्फेकर, कुमुदिने पेडणेकर, क्षमा वैद्य यांच्या आवाजामध्ये काढल्या। त्यामुळं राम कदमांची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली। या बँकेचे अरुण सिंहासने नावाचे एक ग्राहक होते, ते देखील एम के कुलकर्णींकडे नेहमी येत। तेव्हा त्यांच्याशीही एक दिवस ओळख झाली आणि तिघांचाही चांगला ग्रुप झाला। अनेकदा गप्पा गोष्टी होत असत। एक दिवस असंच गप्पा चालू असताना अरुण सिंहासने यांना राम कदमांनी पवळा या चित्रपटाची कथा ऐकवली। ते इतके खुश झाले की म्हणाले, रामभाऊ आपण यावरती चित्रपट काढूया, मी देतो पैसे। सिंहासने यांचे वडील आप्पासाहेब सिंहासने हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक देखील होते। आणि मग राम कदम आणि सिंहासने साहेब आणि त्यांची टीम पवळा चित्रपट निर्मितीसाठी तयारीला लागले। पवळा चित्रपटाचे संवाद लिहिण्याचं काम त्यांचे कवीमित्र नाटककार गोपाळ टाकळकर यांच्याकडे त्यांनी सोपवलं। बारणेचा वाघ चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया। जगदीश खेबुडकरांची ही रचना आहे। वसंत पेंटर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला।

पवळा चित्रपटासाठी संवाद लिहिण्याचं काम नाटककार गोपाळ टाकळकर यांच्यावरती सोपवल्यानंतर राम कदमांनी आणि सिंहासने यांनी तावरे कॉलनीमध्ये एक मोठा फ्लॅट घेतला आणि तिथं पवळा या चित्रपटाचा मुहूर्तही केला. मुहूर्ताच्या वेळेला पठ्ठे बापूरावांच्या फोटोला हार घालून एम के कुलकर्णी यांच्या हातून मुहूर्ताचा नारळही फोडला. गंमत म्हणजे एकीकडं नारळ फुटला आणि त्याच वेळेला बाहेर गडगडाट होऊन पावसालाही सुरुवात झाली. त्यावेळेला नाडगौडा म्हणाले देखील, अरे वा, याचा अर्थ चांगला योग आहे. पवळा चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड आधीच केली होती. चित्रमाऊलीचा मोनोग्राम करण्यासाठी मेनकाबाईंनी स्क्रीन टेस्ट दिली होती आणि त्याच वेळेला राम कदमांनी त्यांना शब्द दिला होता की माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये मी तुम्हाला हिरॉईनची भूमिका देईन. त्याप्रमाणे राम कदमांनी मेनकाबाईंना पवळाचा रोल दिला. पठ्ठे बापूरावांच्या भूमिकेसाठी अशोक शिंदे यांची निवड केली. ही निवड कशी झाली याचा किस्सा ऐकूया एका गाण्यानंतर. नेताजी पालकर चित्रपटातली एक रचना, मल्हारीचा महिमा किती गावा.

सध्या आपण बोलतोय पवळा चित्रपटाबद्दल. पठ्ठेबापूरावांच्या भूमिकेसाठी अशोक शिंदेंची निवड केली कारण त्यावेळेला सावरकर प्रतिष्ठानतर्फे आम्ही क्रांतीचे गोंधळी हा कार्यक्रम सादर केला जात असे आणि त्यावेळेला अशोक शिंदेंचे वडील साऊंड अँड ड्रामामध्ये कामाला होते. शिवाय त्यांचा निंबाळकर तालमीजवळ ड्रेपरीचा व्यवसाय देखील होता. त्यामुळं राम कदमांना असं वाटलं की आपल्या कार्यक्रमाच्या वेळी अशोक कलाकारांना फेटे बांधायला यायचे. त्याचवेळेला त्यांनी राम कदमांनी त्यांना बघूनही ठेवलं होतं, त्यांचा चेहराही त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हता. आणि त्यांचा जो चेहरा होता अशोक शिंदेंचा, तो पठ्ठे बापूरावांच्या तरुणपणाच्या चेहऱ्यासारखाच अगदी तरतरीत दिसत होता. राम कदमांनी अशोक शिंदेंना बोलवलं आणि सांगितलं की हे बघ अशोक, उद्या सकाळी

धोतर आणि काळा कोट घालून माझ्या घरी ये आणि येताना तुझ्या मेकअप मनला देखील घेऊन ये. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अशोक शिंदे हे मेकअप मनकडून मिशा लावूनच फोटोग्राफरकडून फोटो काढूनच राम कदमांच्या घरी आले. फोटोमधल्या पठ्ठे बापूरावांचा चेहरा आणि अशोक शिंदे यांचा मिशी लावलेला चेहरा यामध्ये खूपच साम्य होतं. बापूरावांची एक शिष्या ताई हिच्या भूमिकेसाठी छाया सावगावकर यांना घेतलं. सावकाराच्या भूमिकेसाठी मोहन जोशींची निवड करण्यात आली. मोहन जोशी यांना अनेक नाटकांमध्ये राम कदमांनी पाहिलं होतंच. भरदार शरीर यष्टी दमदार आवाज यामुळं सावकाराच्या भूमिकेसाठी ते योग्य आहेत असंच राम कदमांना वाटलं. विक्रम गायकवाड या त्यांच्या प्रसिद्ध मेकअप मनला त्यांनी या चित्रपटामध्ये संधी दिली होती. सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया आणि मग पुढं पवळा चित्रपटाबद्दल बोलूया.

पवळ्या चित्रपटाच्या वेळेला बऱ्याच गमती जमती झाल्या. एकदा सकाळी सकाळी राम कदम जेवायला हॉटेलमध्ये गेले. तिथं एक गृहस्थ डबल बिर्याणी, डबल प्लेट मटण अशी बरीचशी ऑर्डर देऊन एकटेच चापत बसले होते. अगदी डबल हाडाचे ते वाटत होते, रुंद छाती, धिप्पाड शरीर यष्टी होती. आणि पलीकडे बसूनच राम कदम त्या गृहस्थांना निरखत बसले. आणि आपल्याकडं कुणीतरी सारखं बघतंय हे त्या गृहस्थाला देखील लक्षात आलं. ते चिडले, संतापले. जेवण झाल्यानंतर काउंटरवर पैसे देताना त्यांनी पारशिवणकरांना

ना म्हणजे तिथल्या मालकांना विचारलं देखील, अहो कोण बसलंय तिथं, माझ्याकडं सारखं टक लावून पाहतंय, त्यांचं जेवण होऊ दे मग बाहेर आल्यावर बघतो मी त्यांच्याकडं, असं म्हणून ते गृहस्थ चांगलेच संतापले. मग राम कदम आणि सहकाऱ्यांचं सगळ्यांचं जेवण झालं म्हणजे बाहेर आले तेव्हा पारशिवणीकर हसून त्यांना म्हणाले, अहो एवढं चिडू नका, ते गृहस्थ आमच्या घरचेच आहेत, रोज जेवायला येतात इथं आणि अगदी खानावळ बंद असली तर घरी येऊन देखील जेवतात, एवढा आमचा घरोबा आहे. आणि ते कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, ते आहेत संगीतकार राम कदम. असं मालकानं सांगितल्यानंतर त्या गृहस्थांचा राग एकदम निवळला. एवढंच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हॉटेलच्या बिलाबरोबर त्यांनी राम कदमांचं जेवणाचं बिलही भरून टाकलं. आणि मग राम कदमांना भेटण्यासाठीच ते तिथंच थांबले. राम कदमांना भेटल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही एवढे माझ्याकडं का पाहत होता, तेव्हा राम कदम म्हणाले, अहो आमची पवळा चित्रपटासाठी निर्मिती चालू आहे आणि शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी तुम्ही कसे दिसाल, तुमची शरीरयष्टी कशी आहे, हे मी तुमच्याकडे नीट निरखून पाहत होतो. हे म्हटल्यानंतर मात्र त्या गृहस्थांना खूपच आनंद झाला, कारण त्यांना सिनेमात काम करण्याची खूप हौस होती. मग राम कदमांनी त्यांना घरी बोलवलं, अशोक शिंदेंकडून शाहू महाराजांचा मेकअप करून घेतला आणि ते गृहस्थ डिक्टो शाहू महाराजांसारखेच दिसत होते. आणि मग त्या रोलसाठी त्यांना त्यांनी साईन केलं. त्या धिप्पाड गृहस्थांचं नाव होतं मुन्ना धुंदके आणि ते पुण्याच्या गुरुवारपेठेमध्ये राहायचे. कार्यक्रमात यानंतर आणखीन एक लावणी, सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातली.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: मध्यरात्रीचे 2 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज किडनी विकार तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत आणि किडनीविषयक जे विविध आजार आहेत त्या आजारांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी, आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि या आजारापासून आपण कसं दूर राहायला हवं याविषयी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, एकंदरीतच आपल्या शरीराची रचना अशी करण्यात आलेली आहे की काही बाह्य अवयव जे की सदृश स्वरूपात कार्यरत असतात आणि काही शरीरांतर्गत अवयव असतात की जे शरीरांतर्गत राहून आपली संपूर्ण जी शारीरिक क्रिया आहे किंवा आपली संपूर्ण एकंदरीतच जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली ते नियंत्रित करत असतात आणि त्यांच्यावर एकंदरीतच आपल्या संपूर्ण आरोग्याची एक मोठी भिस्त अवलंबून असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये हृदयाची क्रिया असेल, त्यासोबतच किडनी फंक्शन असेल, लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हे शरीरांतर्गत राहून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात आणि आपल्याला फिट अँड फाईन ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे करत असतात. मग किडनी हे जे आपल्या शरीरांतर्गत असणारं फंक्शन आहे ते एकंदरीतच आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं फंक्शन आहे ज्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत असतो. तर याच शरीरांतर्गत असणाऱ्या किडनी फंक्शनविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांना. सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की आपल्या शरीराअंतर्गत असणारा किडनी हा जो महत्वपूर्ण घटक आहे तर याचं फंक्शन नेमकं कसं चालतं बरं?
2: किडनी हे शरीरातील एक खूप महत्त्वाचं अवयव आहे जे विविध प्रकारचे कार्य करत राहतं, ज्यामध्ये शरीरातील जे घातक पदार्थ असतात ज्याला आपण युरिया क्रिएटिन असं म्हणतो हे ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढतं. जेव्हा किडनीचं काम कमी होतं त्यावेळेस शरीरातील युरिया आणि क्रिएटिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या घटकांचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने शरीरातील आवश्यक तेवढेच पाणी ठेवून उर्वरित पाणी लघवीतून बाहेर काढणं हे एक प्रमुख कार्य किडनी करत असते. इलेक्ट्रोलाइट्स ज्याला आम्ही सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो त्यांचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं हे किडनीचं एक प्रमुख कारण असतं. त्याच पद्धतीने रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे किडनीचं एक प्रमुख कार्य आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं. तर इरिथ्रोपोएटिन प्रोटीन शरीरामध्ये तयार करण्याचं एक प्रमुख कार्य मूत्रपिंड किंवा किडनी हे करत असतात.
1: अच्छा सर, आता किडनी विषयक विविध आजार आपण पाहतो आणि त्या आजारांचा निश्चितच आपल्या आरोग्यावर अतिशय घातक कसा परिणाम पडतो, त्यामुळे आपलं किडनीचं आरोग्य आपण योग्य आणि उत्तम राखणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही वेळा अनेक रुग्णांना किडनी विषयक विविध आजारांना सामोरं जावं लागतं, त्या आजारांविषयी काय सांगाल, त्याचे काही प्रकार आहेत का?
2: किडनीच्या आजाराचे प्रामुख्याने 4 ते 5 प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार ज्याला आम्ही अक्यूट किडनी इंजुरी असे म्हणतो. अक्यूट किडनी इंजुरी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अचानक काही तास किंवा दिवसात किडनीचे कार्य कमी होते, मात्र आपण यामध्ये योग्य उपचार केल्यास रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्रोनिक किडनी डिसीज हा एक किडनीचा दुसरा प्रकार असून ज्यामध्ये किडनीचे कार्य हळूहळू अनेक महिने किंवा वर्षांमध्ये कमी होऊन जाते. मधुमेह व उच्च रक्तदाब ही सर्वात सामान्य कारणं आहेत ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज हा आजार फुफावतो. ग्लोमेरुलोनेफ्राइटिस हा एक किडनीचा आजाराचा एक प्रकार असून ज्यामध्ये किडनीतील गाळणीला सूज येते, ज्यामुळे लघवीत प्रथिने किंवा रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. नेफ्रोटिक सिंड्रोम हा पण एक किडनीचा आजाराचा प्रकार आहे ज्यामध्ये लघवीत मोठ्या प्रमाणे प्रथिने किंवा प्रोटीन जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरती, पायावरती सूज येणे, शरीरात दम लागणे ही लक्षणे आढळून येतात. त्याच पद्धतीने किडनी स्टोन हा पण एक खूप कॉमन किंवा खूप प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे, ज्यामुळे पण किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीवर सूज येणे किंवा क्रिएटिन वाढणे हे प्रकार असू शकतात. काही अनुवांशिक पण आजार असतात, जसे की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. हा पण आम्ही खूप प्रामुख्याने आपल्या आम्हाला हा आजार आढळून येतो, ज्यामध्ये किडनींमध्ये अनेक पाण्याच्या गाठी तयार होतात, ज्याला आम्ही सिस्ट असे म्हणतो. अशा ह्या सिस्ट तयार झाल्यामुळे किडनीचा जो आकार आहे तो डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळे किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. तर हा एक अनुवांशिक आजार पण आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन सारखं ज्याला आपण युरिन इन्फेक्शन असं म्हणतो, त्यामुळे पण किडनीवरती आघात होऊन किडनीचं काम करणं हळूहळू कमी होऊ शकतं. त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग पण आपण शक्यतो टाळणं महत्त्वाचं आहे. तर हे काही आजारांचे प्रकार होते.
1: निश्चितच सर, आता हे जे विविध किडनी विषयक आजार आहेत, त्या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत आणि कारणं काय आहेत, याविषयी काय सांगाल?
2: आता सामान्यतः आपण जर बघितलं तर हे सगळे जे आजार आता आपण जे चर्चा केली, हे सगळे आजार किडनीला अफेक्ट करतात, ज्यामुळे किडनीचा परिणाम होऊन युरिया क्रिएटिनिन वाढतं. त्यामुळे लक्षणं हे सामान्यतः सगळ्या आजारांचे सारखेच असतात.
1: अच्छा.
2: जसे की भूक कमी लागणे, उलटी येणे, मळमळ होणे, सारखं थकवा जाणवणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे, लघवीतून रक्त जाणे, त्यानंतर उच्च रक्तदाब असणे, शुगर कमी जास्त होणे, ही सगळे प्रामुख्याने किडनीच्या आजाराची लक्षणे असतात. जेव्हा शुगरमुळे किडनीचा आजार होतो, अशा पेशंटमध्ये शुगर कमी जास्त होण्याचे प्रमाण खूप जास्त असते, कारण की एकदा शरीरामध्ये क्रिएटिनिन वाढलं की शुगर कंट्रोल होण्याची

0: ची क्षमता शरीर थोडीशी कमी होऊन जाते, त्यामुळे शुगर कमी जास्त होते. तर प्रामुख्याने ही लक्षणे किडनीच्या पेशंटमध्ये आढळतात.
1: अच्छा, आणि किडनीच्या आजाराची कारणं याविषयी काय सांगता येईल?
0: किडनीच्या आजाराची कारणांमध्ये जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दोन प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची कारणे आहेत ज्यामुळे किडनीचा आजार फोफावतो. बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहेत की भारतामध्ये मधुमेहाचे पेशंट हे झपाट्याने वाढत आहेत, उच्च रक्तदाब पण कमी वयातील लोकांमध्ये आढळून येत आहेत. अशा कारणामुळे किडनीचा आजाराचं प्रमाण वाढतं. मधुमेह किंवा शुगर ही कंट्रोलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुमेह जर कंट्रोलमध्ये नसेल तर त्यामुळे किडनीवरचा मधुमेहाचा परिणाम वाढतो आणि किडनीचा आजार फुफावतो. त्याच पद्धतीने रक्तदाब, उच्च रक्तदाब जे आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते पण सामान्यतः 130/80 नॉर्मल रेंज ही आहे आणि ही मेंटेन असणं फार महत्त्वाची आहे. उच्च रक्तदाब जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर त्यामुळे पण किडनीवरचा परिणाम वाढतो. तर ही दोन प्रामुख्याने कारणं आहेत ज्यामुळे किडनीचे आजार होतात. त्याच पद्धतीने जसे आपण आता काही अनुवंशिक आजारची चर्चा केली ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतो, ज्यामध्ये किडनीवरती पाण्याचे सिस्ट किंवा सिस्ट तयार होतात, यामुळे पण किडनीचे आजार होतात. किडनीतील स्टोन जे आहेत त्यामुळे रिकरंट किडनी स्टोन ज्याला आम्ही असं म्हणतो, म्हणजे सामान्यतः सारखे सारखे किडनीमध्ये खडे तयार होणे, त्यामुळे पण सारखं सारखं रुग्णाला ऑपरेशनला सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे पण किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं. प्रामुख्याने हे चार कारणे किडनीच्या पेशंटमध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने हल्ली वेदनाशामक गोळ्या म्हणा किंवा बाकीचे काही मेडिसिन्स हे हाय पॉवरचे घेतल्या गेल्यामुळे त्याचा लोड किडनीवरती येतो आणि असे पण प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे शक्यतो रुग्णांनी घरच्या घरी किंवा मेडिकलवरती जाऊन एखादं पेनकिलर घेणं किंवा स्वतःहून काही गोळ्या घेणं हे शक्यतो टाळावं, कारण की कुठल्या गोळीचा किडनीवरती काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हे पण गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचं आहे.
1: निश्चितच सर, आता हे जे किडनीचे विविध आजार आहेत त्या आजारांवर योग्य ती निदान आणि उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध असेल त्याविषयी काय सांगाल, आणि त्यातही आधुनिक उपचार पद्धतीविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की किडनीचा आजार हा लवकर निदर्शनात येणे हा अत्यंत महत्त्वाचा असतो. एकदा किडनीचा आजार हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला आढळून आला तर आपल्याकडे डायलिसिस शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे डायलिसिसला अगोदरच आपल्याकडे बरेच जणांची भीती असते किंवा त्या गोष्टीबद्दल काळजी असते. तर किडनीचा आजार हा शेवटच्या स्टेजपर्यंत जाऊ नये यासाठी आपल्याला तो पहिल्याच स्टेजमध्ये किंवा पहिल्या दोन स्टेजमध्येच निदर्शनात आला तर आपण त्या पद्धतीने गोळ्या औषध देऊ शकतो. त्यामुळे ज्या पेशंटला उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, अशा पेशंटनी नियमितपणे 3 महिन्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात, काही लघवी तपासण्या असतात, त्या करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. रक्ताच्या तपासण्यांमध्ये ब्लड युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, हिमोग्लोबिन या तपासण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने लघवीची तपासणी करणं का महत्त्वाचं आहे, कारण की शुगर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लघवीद्वारे प्रोटीन जातं, त्यामुळे ते प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला लघवीची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लघवी तपासण्यांमध्ये युरिन रुटीन, युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो ह्या अशा काही तपासण्या आहेत की ज्या आपण जर केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला लघवीतील प्रोटीनचं प्रमाण किती आहे ते कळतं आणि त्या पद्धतीने आपल्याला गोळ्या औषध बदलता येतात. त्याच पद्धतीने शारीरिक तपासणीद्वारे पण आपल्याला आढळून येतं की पेशंटला किडनीचा आजार आहे का नाही, जसे की चेहऱ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे, पायावरती जर आपण एखादं बोट दाबून जर बघितलं तर खड्डा पडणे, ही गोष्ट जी आहे याचा अर्थ पायावरती सूज जास्त प्रमाणात आहे. सततचा थकवा असणे, उच्च रक्तदाब असणे, हे शारीरिक गोष्टी पण आपण नियमितपणे तपासणे महत्त्वाचे असतात.
1: अच्छा सर, आता आपण बघतोय की किडनीच्या आजारांमध्ये किडनी फेल होणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात फोफावते आहे, त्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: किडनी फेल होणं म्हणजे किडनीची शेवटची स्टेज ज्याला आम्ही CKD stage 5 असं म्हणतो. CKD stage 5 अशी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही किडनीचं काम करणं निकामी होतं. एक EGFR नावाची एक टेस्ट असते मॅडम, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही किडनीचं काम किती आहे ते मोजतो. जेव्हा किडनीचं काम करणं एकदम फेल होतं तेव्हा EGFR हा 10 कमी झालेला असतो किंवा तो 5 पण कमी झालेला असतो. तर या गोष्टी टाळायच्या असतील तर मधुमेह, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एकदा की किडनी फेल झाल्या त्यानंतर डायलिसिस हा एकच मार्ग आपल्यासमोर उरतो. गोळ्या औषधांनी आपल्याला त्या पूर्णपणे पूर्ववत पदावरती घेऊन येण्यात आपण असमर्थ ठरतो.

0: बरोबर
1: डायलिसिस जेव्हा पेशंटला लागतं तेव्हा किडनीचं काम करणं ऑलमोस्ट निकामी झालेलं असतं. त्याच वेळेस डॉक्टर आपल्याला डायलिसिसची गरज आहे असं सांगतील. त्यामुळे जेव्हा डायलिसिस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस डायलिसिस हा किडनीला सपोर्ट देण्यासाठी आहे. डायलिसिसद्वारे आपण किडनीचं काम काही ना काही प्रमाणात चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. जर आपण डायलिसिस नाही केलं तर शरीरामधील युरिया, क्रिएटिनिन हे जे विषारी घटक आहेत शरीरातील ते घटक वाढणार. ते जर घटक शरीरातील वाढले तर मग आपल्याला पायावर सूज, चेहऱ्यावर सूज, दम लागणं, जेवण न जाणं हे सगळा त्रास फोफावतो. त्यामुळे डायलिसिस करून आपण युरिया, क्रिएटिनिन हे विषारी पदार्थ शरीरातील कमी करतो. त्याच पद्धतीने डायलिसिस केल्यामुळे जसे इलेक्ट्रोलाईट आपण जी चर्चा केली, इलेक्ट्रोलाईट म्हणजे काय, पोटॅशियम, सोडियम याचे प्रमाणही डायलिसिसद्वारे नियमित राहतं. बायकार्बोनेटचं प्रमाणही नियमित राहतं. त्यामुळे पेशंट चांगल्या प्रकारे डायलिसिस केल्यामुळे त्यांचं जीवनमान वाढतं. आता आमच्याकडे असे बरेचसे रुग्ण आहेत की जे सकाळी लवकर येतात, डायलिसिस करतात आणि नंतर मग आपल्या नियमित कामांना पण जातात. त्यामुळे ते डेली वर्क करतायत, चांगल्या फॅमिलीला आपल्या सपोर्ट करतायत, इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या पण ते सपोर्ट करतायत. त्यामुळे ही बाब जी लोकांमध्ये बरेचशी रुजलेली आहे की डायलिसिस झालं की आयुष्य संपलं अशातला अजिबात भाग नाही आहे. डायलिसिस जर आपण नियमितप्रमाणे केलं तर आपलं आयुष्यमानही वाढतं, आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काम करूनही आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. फक्त नियमित आठवड्यातून 3 डायलिसिस 4 करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
0: अगदीच अगदीच खरंच सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किडनी फेल झाली आणि आता रुग्णाचं डायलिसिस करावं लागणार आहे असं म्हटल्यानंतरच तो रुग्ण तर स्वतः मानसिकरित्या खचून जातोच, पण त्याचे कुटुंबीयही खचून जातात. कारण त्यांना वाटतं की आता इथून पुढे ते त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित जगू शकतील की नाही आणि त्यामुळे ते खचून जातात. परंतु डायलिसिस हे अशा रुग्णांसाठी उपयुक्त किंवा एक वरदान आहे की त्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य उत्तम राखणं आणि त्यांची दैनंदिन जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अगदी जशास तशी करण्यासाठी ही एक उपयुक्त अशी उपचार पद्धती किडनीच्या पेशंटसाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदी बरोबर मॅडम, आपण जे म्हटलात की डायलिसिस हे एक प्रकारचं वरदानच आहे की ज्यामुळे लोकांचं आयुष्यमान वाढतं, लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या प्रकारे जगता येते. असे पण काही रुग्ण आहेत की जे मागच्या 8-10 वर्षापासून डायलिसिस करतायत आणि जे नियमित डायलिसिस केल्यामुळे चांगलं जीवन जगतायत. त्यामुळे अशी जी एक समज आहे की डायलिसिस लागलं की आयुष्य संपलं, हे आपण थोडस या समज पासून दूर जायला पाहिजे असं मला वाटतं.
0: अगदीच अगदीच सर. सर, सुरुवातीला कारणांविषयी आपण बोललो, तर याविषयी बोलत असताना मला आणखी एक प्रश्न आपणास विचारावा वाटतो की तरुणांमध्ये आज व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक वाढतंय आणि त्यामुळेही किडनी फेल होणे किंवा किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम न करणे हा आजार फोफावतोय किंवा ही समस्या फोफावताना दिसते, त्याविषयी काय सांगाल बरं आपण?
1: आजकालचं जे जेन झी जनरेशन आहे मॅडम, त्यामध्ये जे ॲडिक्शन म्हणा किंवा व्यसनाधीनचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे किडनीच नाही तर लिव्हर, पॅनक्रियाज यावरती पण या अशा जे व्यसन आहे त्याचा परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे किडनीच निकामी होत नाहीत तर लिव्हर आणि पॅनक्रियाजही निकामी होतात. त्यामुळे आपण आपल्या या जेन झी जनरेशनला या गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल यासाठी जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण त्यांना हे समजून सांगणं महत्त्वाचं आहे की एका क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते धोक्यात घालणं अतिशय चुकीचं आहे. कारण की या व्यसनांमुळे किडनी, मेंदू, हृदय, पॅनक्रियाज, लिव्हर हे जे 5 मुख्य अवयव आहेत या सगळ्यांना ते असर करतात आणि त्यांचं त्यामुळे जीव धोक्यात जाणं खूप कॉमनली होत आहे.
0: खरंच खरंच मानवी संस्कृतीला किंवा मानवी जीवन पद्धतीला व्यसनाधीनतेची लागलेली कीड ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पोखरत जाते आणि अशा व्यसनाधीन व्यक्तींच्या शरीरांतर्गत भागात वेगवेगळ्या आजारांचं बळकटीकरण करण्यासाठी त्यांचं व्यसन कारणीभूत ठरतं. त्यामुळे याविषयी खरंच जनजागृती होणं गरजेचं आहे आणि केवळ तरुणांनीच नव्हे तर अगदी प्रौढांनी, वृद्धांनी, सर्वांनीच व्यसनाधीनतेपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आता जसं व्यसनाधीनतेमुळे आपण बघतोय की किडनीविषयक समस्या किंवा लिव्हर विषयक आजारांच्या समस्या निर्माण होतात, अगदी तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्येही किडनीची समस्या अधिक प्रमाणात फुफावताना दिसते. कारण हे मधुमेह, बीपी यासारखे जे आजार आहेत ज्या आजारांवर उपचार म्हणून दररोज काही मेडिसिन्स त्यांना घ्यावी लागतात आणि या ड्रग्समध्ये काही कंटेंट्स असे असू शकतात की ज्यामुळे आपल्या किडनीवर त्याचा परिणाम

0: त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब याने ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांच्या मनात एक नेहमीच भीती असते की माझ्या या आजाराचा किडनी या फंक्शनवर काय परिणाम होईल. तर ही जी शंका आहे रुग्णांच्या मनातली, या शंकेविषयी आणि मेडिसिन्सच्या होणाऱ्या परिणामांविषयी आपण काय सांगाल?
1: उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासाठी ज्या या मेडिसिन्स घेतल्या जातात त्या सगळ्याच मेडिसिन्सचा किडनीवरती परिणाम होतो असं नाही. काही ठराविक मेडिसिन्सच आहेत ज्याचा किडनीवरती परिणाम होतो, आणि ते पण जेव्हा शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस ह्या गोळ्यांचं ॲडजस्ट करणं फार महत्त्वाचं असतं. जर शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण नॉर्मल आहे तर गोळ्यांचा जास्त परिणाम होणार नाही, पण जर नॉर्मल क्रिएटिनची लेवल शरीरामध्ये ही 1 ते 1.5 mg/dL असते, ती जर 1.5 पेक्षा जास्त वाढली तर याचा अर्थ क्रिएटिन शरीरामध्ये वाढत आहे. तर क्रिएटिन जर वाढत असेल तर काही गोळ्या औषध मेडिसिन्स जे आहेत जसे की मेटफॉर्मिन आहे किंवा टेलमिसार्टन BP साठी आपण घेतलं जातं, तर या गोळ्यांमध्ये काही कमी जास्त करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी दर 3 महिन्याला नियमितपणे क्रिएटिनची तपासणी करणं आणि युरिन रुटीन ज्याद्वारे आपल्या लघवीतील प्रोटीन जात आहे का हे आपल्याला कळेल, या दोन्ही तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला बरेचसे मधुमेहाचे पेशंट हे सकाळची उपाशीपोटी शुगरची तपासणी आणि दुपारची 1.5 तासाची शुगरची तपासणी या दोनच तपासण्यावर त्यांचा भर असतो. या दोन तपासण्या तर महत्त्वाच्या आहेतच, त्याच वेळेस क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या पण तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर माझा अनुरोध ह्या रुग्णांना असा राहील की त्यांनी 3 महिन्याला क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या तपासण्या पण नियमितप्रमाणे करून घ्याव्यात, जेणेकरून काही मेडिसिनमध्ये बदल करायचे आहेत का हे आपल्याला कळेल. कारण की मधुमेहाचा किडनीवरती दूरगामी परिणाम होणारच आहे, काही ना काही प्रमाणात किडनीतून परिणाम होऊन लघवीतील प्रोटीन जाणारच आहे. फक्त हे आपल्याला जर लवकर निदर्शनास आले तर आपल्याला काही गोळ्या औषधांनी, जे नवीन प्रकारचे गोळ्या औषध आलेले आहेत त्यांनी आपल्याला तो प्रमाण कमी करता येईल, जेणेकरून शुगरचा किडनीवर होणारा परिणाम किंवा उच्च रक्तदाबाचा होणारा किडनीवरील परिणाम हा आपल्याला कमी करता येईल.
0: नक्कीच सर, आपण बघतोय की मधुमेहासारखा आजार असेल किंवा उच्च रक्तदाबासारखा आजार असेल हे अगदी आज सर्रास होणारे आजार म्हणून मानले जातात, आणि अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांना या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि एकदा का तुम्हाला हा आजार जडला की त्यासाठी मेडिसिन्स घेणं हे गरजेचंच आहे. यात आपण कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करू शकत नाही किंवा ती करणं योग्य नाही, त्यामुळे नियमित रक्ततपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं या रुग्णांसाठी निश्चितच अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपण अगदी आपल्या जीवनशैलीमध्ये सहज डोकं दुखतंय किंवा पोट दुखत आहे किंवा अंगदुखी आहे यासाठी बऱ्याच वेळा पेनकिलर्स घेतो आणि आपला त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो, निश्चितच त्याचा तात्पुरता प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण त्रासापासून मुक्त होतो. पण हे एक सायलंट किलरचं काम आपल्या शरीरांतर्गत करतात आणि हळूहळू आपल्या शरीरातील काही फंक्शन्स निकामी करण्याचं कार्य त्यांच्यामार्फत होत असतं. त्यामुळे पेनकिलर नेहमी घेणं हे निश्चितच धोकादायक आहे असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण काय सांगाल आणि या पेनकिलरचा किडनीवर नेमका काय परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: मॅडम, तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की पेनकिलर्स आर सायलेंट किलर्स. आजकाल असं बऱ्याचदा आपल्याला होतंय की शेतात काम करणारे आपले शेतकरी बांधव असतील किंवा कामगार असतील, कामगारांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण हा पेनकिलरच्या अधीन झाला आहे असं आपल्याला समाजात दिसत आहे. काही डोकं दुखलं, कंबर दुखली, मान दुखली की लगे आपण पेनकिलर घेतो. पेनकिलर हे एखाद्या वेळेस घेतलं तर जास्त हानिकारक नाही आहे, पण त्याचा जर नियमित आपण सर्रास उपयोग करायला लागलो तर त्याचा किडनीवरती परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. ओव्हर द काउंटर ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो की आपण मेडिकलवर जातो आणि म्हणतो की पेनकिलर द्या किंवा हे द्या, याचं प्रमाणही समाजामध्ये खूप वाढत आहे. अशा गोष्टींना कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की या पेनकिलरचा किडनीवरती हा डायरेक्ट परिणाम होतो. या पेनकिलरमुळे किडनीतील ट्युब्युल आणि ग्लोमेरुलाय या दोन्ही जे घटक आहेत किडनीमधील, त्या दोन्ही घटकांना पेनकिलरचा खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो. पेनकिलरमुळे किडनी निकामी झालेले आम्ही पेशंट बघितलेले आहेत, त्यामुळे हे पेनकिलर टाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर जर पेनकिलरचं प्रमाण शरीरामध्ये वाढत गेलं तर त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. त्याच पद्धतीने नेफ्रोटिक सिंड्रोम जे आपण पहिले चर्चा केली होती, ज्याच्यामध्ये पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं असलेही प्रकार होऊ शकतात, लघवीतून प्रथिने किंवा प्रोटीन जाऊ शकतात, हाही प्रकार पेनकिलरमुळे होतो. त्यामुळं शक्यतो पेनकिलर हे टाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
0: तर आता कोणताही आजार होण्यापूर्वी आपण तो आजार मुळात आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी दक्षता घेणं हे योग्य आहे. आणि त्यासाठी आपण आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली योग्य राखणंही खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आज जंक फूडचं स्नॅक्सचं सेवन केलं जातं, ज्याचे दुष्परिणाम आपल्या एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर होत असतात. तर मग यासारख्या दुष्परिणामांपासून दूर राहून आपल्या दैनंदिन जीवनात किडनी या अवयवाचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी आपण काय सर्वांनी दक्षता घ्यायला हवी?
1: किडनीचं काम करणं किंवा किडनी नियमितपणे चांगली राहण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं शुगर आणि बी पी हे नियमित कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की हेच पेशंट पुढे जाऊन क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे एकदम दोन्ही किडनी निकामी होणं याचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढते. त्यामुळे शुगर आणि बी पी कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. सामान्य जनतेने रेग्युलर एक्झरसाईज करणे, योगासने करणे, पाणी नियमित वेळेवर पिणे, लघवी आल्यानंतर लगेच लघवीला जाणे, जास्त वेळ लघवी साचून न ठेवणे जेणेकरून लघवीतील इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं, हे अशा गोष्टींचं नियमित पालन केलं तर आपल्या किडनी ह्या निरोगी राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मागेच बोललो की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स, त्यामुळं पेन किलर शक्यतो टाळणे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. या चार पाच गोष्टींचं जर आपण नियमितपणे पालन केलं तर आपल्या किडनी निरोगी राहतील.
0: सर, एकंदरीतच किडनी या आजाराविषयी आणि किडनी या आजारावर कशाप्रकारे योग्य अशी उपचार पद्धती करून किडनी या आजाराने ग्रस्त रुग्ण आपली दैनंदिन जीवनशैली जगू शकतो आणि आपलं आयुष्यमान वाढवू शकतो याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आताच आपण किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वस्थ भारतीय कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: दोन वाजून 25 मिनिटं होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

गीतेला वाटलं आपले डोहाळेच पुरवले जात आहेत. असह्य होऊन लक्ष्मणानं जेव्हा सीतेला खरं काय ते निवेदन केलं तेव्हा तिच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे, कठोर झाली जेथे करुणा, कठोर झाली जेथे करुणा, गिळी तमिश्रा जेथे अरुणा, पावक जिंके जेथे वरुणा, जे शाश्वत त्याचा देश तुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. व्यर्थ शिणविले माता जनका, व्यर्थ शिणविले माता जनका, मीनच जाया नभे कन्यका, निकसत मानी कासे कनका, सिद्धीत तपाला आज विटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. अग्नि ठरला असत्य वक्ता, अग्नि ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच भक्ता, पतिव्रता मी तरी परित्यक्ता, चरणीच्या धरेसी कंप सुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. प्राण तनूतून उडू पाहती, प्राण तनूतून उडू पाहती, अवयव कामग भार वाहती, बाह तसे मद श्री भागीरथी, अडखळे अंतिचा विपळ कुठे, मद सांग, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. सरले जीवन सरली सीता, सरले जीवन सरली सीता, पुनर्जात मी आता माता, जगेन रघुकुल दीपा करिता, जगेन रघुकुल दीपा करिता, फलधरी रूप हे सुमन मिटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. वनात विजनी मरुभूमीवर, वनात विजनी मरुभूमीवर, वाढवीन मी हा वंशांकुर, सुखात नांदो राजा रघुवर, जानकी जनातून आज उठे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. जाई देवरा पुरा मागुती, जाई देवरा पुरा मागुती, शरसे माझे स्वर मद रूपती, पती न राघव केवल नृपती, बोलता पुन्हा ही जीव छटे, मद सांग, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. इथून वंदिते मी माताना, इथून वंदिते मी माताना, प्रणाम पोचवी रघुनाथाना, आशीर्वच तुझ घे जाताना, आणखी उठिना शब्द फुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गजानन साळुंके यांचं शहनाई वादन राग अहिरी तोडे.

साडेचार वाजलेले आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रश्मी सुळे यांचं गायन राग नटभैरव. सुरुवातीला विलंबित गत झुमरा तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत भोर भई आणि त्यानंतर द्रुतबंदिश. तीन तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत प्रीतम घर आहे मोरे. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ अभिषेक काथे यांची. तर ऐकूया रश्मी सुळे यांचं गायन राग नटभैरव.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रश्मी सुळे यांचं गायन राग नटभैरव. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, तर हार्मोनियम संगत अभिषेक काथे यांचे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.

पहाटेचे 5 वाजता आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हुप्पा हुय्या या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी यांनी गायलेलं बाबा चौहान यांचं गीत ऐकूया. संगीत अजित परब यांचं.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात हीच खरी दौलत या चित्रपटातलं. सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. ढगाला लागली कळ या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया नंदेश उमप यांनी गायलेला गुरु ठाकूर यांचा पोवाडा. संगीतबद्ध केलाय अजित अतुल आणि समीर यांनी. आणि चित्रपट मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभान अल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुणणार, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु ठाटपणे पळून जाऊ, या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे

छान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ।

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात सुधीर फडके यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं निळकंठ अभ्यंकर यांनी. यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.